0: राम कृष्ण हरी। संस्कार हे फुलामधील फुलाच्या सुगंधासारखे असतात, ते दिसत नसतात, पण त्याचा दरवळ सर्वांना सुखावून जातो। वेळ आणि परिस्थिती माणसाला बदलू शकते, पण संगोपन करताना आई वडिलांनी दिलेले संस्कार माणसाला भरकटू देत नाही। आयुष्य हे एखाद्या मडक्यासारखे असते, आकार बिघडला की मडकं बिघडत। त्याचप्रमाणे माणसाचं पाऊल चुकीच्या वळणावर पडलं की माणूस बिघडतो, पण संस्कार कधीच आयुष्याला बिघडू देत नसतात। साम्राज्य उभी राहतात आणि कोसळतात, पण दीर्घकाळ टिकतात ही केवळ तत्वे आणि व्यक्तींना मिळालेला आदर्श संस्कार। रामकृष्ण।
1: श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर।

श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. शुभदिन आयोरे मध्ये मी आरजे शुभांगी आपलं स्वागत करते. आज 29 जून हा दिवस भारताच्या प्रगतीचे मोजमाप करणाऱ्या एका महत्वाच्या क्षेत्रासाठी समर्पित आहे. राष्ट्रीय सांख्यिकी दिन. भारताचे महान सांख्यिकी शास्त्रज्ञ प्राध्यापक प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या जन्मदिनी हा दिवस भारतात राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो. देशाच्या आर्थिक नियोजनात आणि धोरण निर्मितीत सांख्यिकीचे म्हणजे स्टॅटिस्टिक्सचे महत्त्व किती मोठे आहे हे हा दिवस आपल्याला पटवून देतो. आंतरराष्ट्रीय कटिबंध दिन. पृथ्वीवरील

कटिबंधीय क्षेत्रातील पर्यावरण, तिथली जैवविविधता आणि तिथल्या आव्हानांबद्दल जगभरात जागरूकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. जन्म आणि जयंती. प्राध्यापक पी सी महालनोबिस, भारताचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि सांख्यिकी शास्त्रज्ञ ज्यांना भारतीय सांख्यिकीचे जनक म्हटलं जातं, त्यांनी इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटची स्थापना केली आणि भारताच्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा पाया रचला. तर स्मृतिदिन, डी डी कोसंबी, दामोदर धर्मानंद कोसंबी, भारताचे प्रख्यात गणितज्ञ, सांख्यिकी शास्त्रज्ञ, इतिहासकार आणि विचारवंत. त्यांनी प्राचीन भारतीय इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला, ज्यामुळे त्यांना जागतिक स्तरावर मोठी मान्यता मिळाली. आज द लिटिल प्रिन्सचे लेखक अँटोइन डी सेंट एक्सक्युपिरी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुस्तकातील एक जगप्रसिद्ध आणि मनाला स्पर्श करणारा विचार, केवळ डोळ्यांनी सर्व काही दिसत नाही, जे खरोखर महत्वाचं असतं ते फक्त मनानेच पाहता येतं. आणि आजची बोधकथा. एक लहान मुलगा एका मोठ्या बागेत फिरायला गेला. तिथं त्याने पाहिलं की एका झाडाखाली एक श्रीमंत माणूस बसला होता आणि तो आपल्या डायरीमध्ये काहीतरी लिहित होता. तो खूप गडबडीत होता. मुलानं कुतूहलानं विचारलं, आजोबा तुम्ही एवढं लक्ष देऊन काय करत आहात? तो माणूस चिडून म्हणाला, बाळा माझ्याकडे वेळ नाही आहे. मी या बागेत असणारी सर्व झाडं, फुलझाडं आणि पानांची मोजणी करतोय. ही सर्व माझी मालमत्ता आहे. मी जितकं जास्त मोजणी करेन तितका मी श्रीमंत होईल. मुलाने आजोबांकडे पाहिलं आणि जवळच उमललेल्या एका सुंदर गुलाबाच्या फुलाला हळूच स्पर्श केला. मुलाने विचारलं, आजोबा तुम्ही या फुलांची मोजणी तर केली, पण तुम्ही कधी या फुलांचा सुगंध घेतलाय का? किंवा या झाडांना कधी प्रेमाने पाणी घातलंय का? त्या माणसाकडे प्रश्नाचं उत्तरच नव्हतं. तो फक्त आकडे गोळा करत होता, पण त्या निसर्गाचा आनंद घ्यायला मात्र विसरत होता. तात्पर्य हेच, आज सांख्यिकी दिन आहे, आकडेवारी महत्वाची आहेच, पण आयुष्यात फक्त भौतिक गोष्टी किंवा पैसे मोजणे म्हणजेच आयुष्य नाही. आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत, नातेसंबंध आहेत, त्यांचा मनापासून आनंद घेणं आणि त्यांची जपणूक करणं खरं समृद्ध आयुष्य आहे. आज 29 जूनचा हा दिवस आपल्याला हेच शिकवतो की आपण संकल्प केला तर यापेक्षा शुभ मुहूर्त दुसरा कुठलाच नाही. चला तर मग आजच्या दिवशी नव्या जिद्दीनं, अचूक नियोजनानं आणि उत्साहानं आपल्या कामाला सुरुवात करूया. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: दररोज उगवणारा सूर्यनारायण आपल्या दिमाखदार रथात बसून पश्चिम क्षितिजावर सायंकाळी दिसेनासा होतो. एक दिवस इथं संपतो, नंतर येते रात्र. रात्रीच्या गर्भातच उद्याचा उषक्काल दडलेला असतो. दिवस रात्रीचं हे चक्र गेले कित्येक वर्ष चालू आहे, अगदी अविरतपणे. पृथ्वीवर अनेक स्थित्यंतर घडली, कित्येक नवीन शोध लागले, नवीन बदल घडून आले. रानटीपणा जाऊन त्याची जागा सुसंस्कृतपणानं घेतली. हे सारं घडवलं मानवानं स्वतःच्या बुद्धी सामर्थ्यानं. माणसानं काय केलं नाही, मानवी मनाला पटणार नाहीत, पण बुद्धीनं विचार केला तर पटतील असे शास्त्रीय शोध लावले तेही माणसानंच. वर आकाशात झेप घेतली आकाशाला गवसणी घालण्याकरता, तर इकडे खाली सूर मारला समुद्र तळातला अद्भुत शोध घेण्यासाठी. माणूस म्हणतो की ही सारी धडपड, ही सारी खटपट माणसाच्या सुखासाठी आहे. ही भौतिक प्रगती आपण साधली खरी, पण त्यातून खरं सुख, आत्मिक समाधान आपल्याला मिळालं का? समाधान, सुख, आनंद हा वृत्तीवर अवलंबून असतो. चार रंगी बेरंगी वेडी वाकडी खेळणी घेऊन खेळणाऱ्या मुलांना त्या खेळण्यापासून किती आनंद होतो हे आपण नित्य अनुभवतोच. खेळण्यातला आनंद ही त्या मुलाची वृत्ती असते, त्या लहान वयात ती त्याला माहीतही नसते. पण खेळणी घेऊन खेळणाऱ्या मुलांना त्या खेळण्यापासून जितका आनंद होतो तितकाच आनंद किंबहुना त्याहून अधिक त्या मुलांना पहिल्यानं मोठ्या माणसांना होत असतो. खेळातील भावलाभावलीवर नाना प्रकारच्या भावनांचा, आवडीनिवडींचा आणि रागलोभादी विकारांचा आरोप करून त्यांचं खोड कौतुक पुरवताना चिमुकली मुलं आपली चिमुकली सुखदुःख विसरतात आणि त्या मुलाच्या अंतःकरणाचा तो सरळपणा आणि साधेपणा पाहून मोठ्या माणसांना आपल्या मोठ्या दुःखांचाही विसर पडतो. सिनेमात, फोटोत, वर्तमानपत्रात, कॅलेंडरवर असं एखादं गोंडस हसरं बालक दिसताच आपण सारे काही विसरतो. वास्तविक ज्यामुळं माणसाचं देहपान हरपावं असं चित्रातल्या गोंडस मुलात, भावलाभावलीत, हत्ती घोड्यात किंवा चूलबोळक्यात काहीच नसतं. पण मुलांना त्यांच्या पुढं तहानभूक काही सुचत नाही, ती त्या तन्मय होऊन जातात. लहान निर्व्याज्य वृत्तीचं कौतुक आपण नेहमीच करतो आणि मग आपल्याही मनात त्यांचं कौतुक करता करता विचार येतात, रम्य ते बालपण देई देवा फिरुणी. प्रौढ माणसांनी केलेले लहान मुलांच्या साध्या भाबड्या वृत्तीचं कौतुक कधी कधी शुद्ध असतं, त्यात कधी कधी त्यात हिणकस भावना मिश्रित झालेली असते. लहान मुलांच्या ठाई विचारशक्ती कमी असल्यामुळं अर्थशून्य खेळण्यातही त्यांचं मन रमू शकतं. अशा तुच्छतेच्या आविर्भावानं कित्येक वेळाला मोठी माणसं त्याच्या खेळाचं कौतुक करतात. प्रौढ बुद्धीला ज्या वस्तू नीरस आणि निरर्थक वाटतील त्यात लहान मुलं त्यांच्या अंगी समज कमी असल्यामुळं आनंद मानतात. अशा प्रौढीची लकेर मोठ्या माणसाच्या कौतुकात कित्येक वेळा असते. परंतु तसाच विचार केला तर निरर्थक वस्तूत आनंद मानणाऱ्या लहान मुलाहून आपला आनंद श्रेष्ठ दर्जाचा आहे काय? लहान मुलांना कमी समज असते असं समजणाऱ्या मोठ्या माणसांना मोठी समज खरोखरीच आलेली असते काय? आपण मुलासाठीच तर खेळणी आणतो. एखादं खेळणं त्याच्या हातून फुटतं, तुटतं, त्यावर आपली प्रतिक्रिया हीच असते ना, काय मूर्ख आहेस, कसं खेळवायची सुद्धा साधी अक्कल नाही तुला. मोठ्या माणसांचा असाच समज असतो की मुलांना काय कळतं. तर मग खेळणं तुटल्यावर त्याला काही कळावं ही अपेक्षा कशी? वास्तविक प्रत्येक गोष्ट ही नष्ट होणारी, मग ती तुटली तर त्याला समजून सांगायचं सोडून आपण त्यांची अक्कल काढतो. विचारी मोठ्या माणसांनी याचा विचार करावा. प्रौढ माणसांची बुद्धी खरोखरच प्रौढ झालेली असते काय? खरं तर प्रौढ माणसं कित्येक निरर्थक गोष्टी करत असतात, त्यांना कोण बोलणार? अशा माणसांचे सुखाविषयी भिन्न भिन्न असे विचार असतात आणि परस्परास निरर्थक वाटणारे असतात, हा नेहमीचा अनुभव आहे. लहान मुलांची निर्व्याज्य वृत्ती ज्यांच्या अंतःकरणात सदैव असते त्यांच्या दृष्टीला संसारातील दुःख आकाशात क्षणभर उठणाऱ्या जलहीन मेघाप्रमाणे दिसतात. अशा बालवृत्तीच्या मनुष्याचा आनंद अबाधित असतो आणि संसार आनंदमय आहे असं तो आपल्या वर्तनानं लोकांना शिकवत असतो. इतके या बालवृत्तीला महत्व आहे. या बालवृत्तीविषयीची हाव सदैव आपल्या मनात असायला हवी, तरच जीवन सुसह्य होईल, आनंदमय.
1: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, अल्वेज हार्ट टचिंग.

श्रीराम समर्थ 29 जून पुण्यतिथी कशी साजरी करावी, सत्पुरुषाची पुण्यतिथी कशी साजरी कराल, या दिवशी जो नेम कराल तो सतत टिकण्यासारखा असतो। म्हणून आजपासून नामाशिवाय बोलायचे नाही असे आधीच ठरवा। नामात राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे इथे आल्यासारखे काही केल्याचे श्रेय तरी मिळेल। इथे जो जो म्हणून आला त्याच्याजवळ आपण राहावे असे मला वाटते, पण तुम्ही दार लावून ठेवले तर मी काय करणार? पाहुणा घरी आला आणि त्याला दार उघडलेच नाही तर तो काय करणार? तसे विषयाच राहून दारे बंद करून ठेवू नका। नामाचा उच्चार कंठी ठेवा, म्हणजे विषयाचा घाला होणार नाही। आता कली माचत चालला आहे, त्याचा घाला चुकवायचा असेल तर नामावर विश्वास ठेवा। कोणीही काही सांगितले तरी नाम सोडू नका। जसे पाण्याचा मोठा लोंढा चालू झाला की एखाद्या स्थिर जळाला जोराने बांधून ठेवलेली वस्तू वाहून जात नाही, तसे तुम्ही नामाची काळ घट्ट धरलीत म्हणजे काळ काही करू शकणार नाही। समर्थांनी नामाच्या समासात सांगितले आहे तसे नाम हेच रूप असे समजून नाम घेत चला, म्हणजे रूप दिसेल। भगवंत आपल्या आतमध्ये प्रकट व्हायचा असल्यामुळे नामस्मरणाच्या अवकाने तो हळूहळू प्रकट होत जाणे हेच खरे हिताचे आणि कायमचे असते। डोक्यावर हात ठेवून चमत्कार होणे, काहीतरी तेज दिसणे, दृष्टांत होणे इत्यादी गोष्टी तात्पुरत्या असतात। एखादा अशक्त हडकुळा मनुष्य लठ्ठ होण्यासाठी अंगाला सूज येऊ दे असे म्हणाला तर ते वेड्यासारखे होईल। याच्या उलट त्याने नीट औषध घेतले तर तो कदाचित लठ्ठ होणार नाही पण त्याचे शरीर मात्र घट्ट होईल। तसेच परमार्थाच्या अनुभवाचे आहे आणि हा अनुभव वाढीला लागावा याकरताच पुण्यतिथी साजरी करावी। नामस्मरण सतत केल्याने आज ना उद्या भगवंताचे प्रेम येईलच येईल। प्रपंचाच्या गर्दीमध्ये भगवंताचे स्मरण ठेवण्यासाठी उत्सव सण पुण्यतिथ्या वगैरे असतात। खरोखर प्रापंचिकाला कितीतरी पाश आहेत, पैसा, लौकिक, मुले, मित्र, आप्त वगैरे सर्व पाशच आहेत। अशा अनेक पाशांमध्येही नाम आवडीने घेणे किती कठीण आहे। त्यामध्ये टिकणारा मनुष्य चांगला भक्कम असला पाहिजे। नामाच्या मागे भगवंताचे अस्तित्व आहे म्हणून नामात सत्संगतीही आहे। मोबदल्याची अपेक्षा न करता मनापासून नाम घ्यायचे आजच्या दिवसापासून ठरवा। संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे।

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, सिंचनाच्या पाण्याचा जमिनीवर कधीकधी विपरीत परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे जमिनीचं आरोग्यही खालावू शकते. त्यामुळे सिंचनापूर्वी पाण्याची प्रत तपासणं अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे सिंचनापूर्वी पाण्याची प्रत का तपासावी आणि त्याचं काय महत्त्व आहे ते थोडं आपण जाणून घेऊया. पिकाच्या उत्तम वाढीसाठी चांगल्या प्रतीच्या पाण्याची गरज असते. सिंचनाच्या पाण्यात क्षाराचं प्रमाण जर जास्त असेल तर पिकाची एकंदरीत वाढ चांगली होत नाही. निचरा कमी असलेल्या जमिनीला थोडे जास्त प्रमाणात पाणी जर दिलं तर उष्ण व कोरड्या हवामानात बाष्पीभवनाचा वेग जास्त असल्यामुळं क्षार जमिनीच्या पृष्ठभागावर किंवा वरच्या थरात येतात आणि अशा अयोग्य पाण्याचा सतत वापर जर झाला तर ते क्षार विरघळतात आणि त्यामुळे जमिनीतील क्षाराचं जे प्रमाण आहे ते वाढून कालांतरानं पाण्याच्या अतिवापरामुळं जमिनीची प्रतसुद्धा खालावू शकते. मग सिंचनापूर्वी पाण्याची आपण जर प्रत तपासायचं जर ठरवलं तर या पाण्याच्या परीक्षणासाठी नमुना कसा घ्यावा याविषयी थोडंसं जाणून घेऊ. निरनिराळ्या सिंचन साधनामधून घेतलेल्या पाण्याचा जो नमुना असतो तो प्रातिनिधिक असायला असावा किंवा प्रातिनिधिक असावा हे सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. विहिरीच्या पाण्याचा नमुना घेताना विहिरीतील पाणी प्रथम चांगलं ढवळून घेतलं पाहिजे. विहिरीवर जर पंप बसवला असेल तर तो साधारणपणे 15 ते 20 मिनटं चालू ठेवून पाणी पहिल्यांदा जाऊ द्यायला पाहिजे आणि नंतर काचेची किंवा प्लास्टिकची बाटली स्वच्छ जी धुवून घेतलेली आहे त्यामध्ये साधारणतः 1 लिटर पाणी आपण भरून नमुना तपासणीसाठी ते वापरायचं असतं. कूप नलिकेमधील पाण्याचा नमुनासुद्धा अशाच प्रकारे घ्यावा. नदीमध्ये जर साठवलेलं पाणी किंवा तलावातील नमुना घेण्यासाठी जर आपल्याला असेल तर लांब बांबूच्या टोकाला दोरीच्या सहाय्यानं बाटली बांधून पाणी ढवळून नमुना घेतला पाहिजे आणि त्या बाटलीवर शेतकऱ्याचं नाव, पत्ता, शेताचा भूमापन क्रमांक, नमुना घेतल्याची तारीख, थोडक्यात पाण्याबाबत शेतकऱ्याचे जे अनुभव आहेत ते त्याच्यामध्ये लिहिले पाहिजे. आता क्षारयुक्त जर पाणी असेल तर सिंचनासाठी क्षारयुक्त पाणी वापरल्यानंतर पिके काही पाणी शोषून घेतात, काही जमिनीतील खालच्या थरात जाते आणि जास्तीत जास्त पाणी बाष्पीभवन होते. परंतु पाण्यातील विद्रावक क्षार मात्र जमिनीवर शोषले जातात आणि त्याचा परिणाम म्हणजे शेवटी जमिनीच्या रासामध्ये होऊ शकतो. या जमिनीवरच त्याचा परिणाम होतो असं काही नाही, बियाण्याची उगवण क्षमता किंवा उशिरा उगवण होणं यावर सुद्धा या क्षाराचा परिणाम होऊ शकतो. पिकाच्या तंतुमय मुळाची टोकं त्याच्यामुळे कधीकधी मरू शकतात आणि क्षारयुक्त पाण्याच्या वापरामुळं उपलब्ध अन्नद्रव्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं. क्लोराईड्स आणि सल्फेट्स याचं प्रमाण वाढणं इत्यादी विपरीत परिणाम याच्यामुळे होऊ शकतात. म्हणून क्षारयुक्त व निम्ल पाण्याचं व्यवस्थापन सुद्धा करणं गरजेचं असतं. तर याकरता क्षारवट पाणी ओलितासाठी वापरायचं असल्यास ते सहजासहजी जमिनीच्या परिणामकारक खोलीमधून काढून टाकणं आवश्यक आहे. वालुकामय पोयटा व जाड पोयट्याच्या जमिनी क्षारवट पाण्याचे काही दुष्परिणाम नव्हता सिंचनासाठी ते वापरल्या जाऊ शकतं. परंतु ते पाणी चिकणमातीच्या जमिनीत वापरल्यास जमिनी क्षारमट आणि चोपण होतात हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून सिंचनाच्या पाण्याचं परीक्षण जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. याकरता कृषी विज्ञान केंद्र कडा येथे त्याची प्रयोगशाळा आहे तपासणीची. या प्रयोगशाळेमध्ये किंवा ज्या अधिकृत शास्त्रीय प्रयोगशाळा आहेत तेथेच या सिंचनाच्या पाण्याचं परीक्षण करून घ्यावं आणि परीक्षण करताना आम्लविम्ल निर्देशांक, विद्राव्य क्षार, कार्बोनेट, बायोकार्बोनेट क्लोराईड, सल्फेट, बोरॉन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम इत्यादी घटकाचं प्रमाण त्याच्यामध्ये काढून घ्यावं आणि शेती सिंचनासाठी पाण्याची प्रत ठरताना पाण्याचा आम्लविम्ल निर्देशांक, विशेषतः विद्राव्य क्षाराचं प्रमाण, शोषित सोडियम गुणोत्तर इत्यादी सर्व बाबी तपासून त्या पाणी परीक्षण अहवालामध्ये काय लिहिलेलं आहे ते शास्त्रज्ञांकडून चांगल्या प्रकारे समजावून घेऊन नंतरच सिंचनासाठी त्या पाण्याचा वापर जर केला तर मला असं वाटतं की शेतकरी बंधूंना खऱ्या अर्थानं जमिनीची प्रत चांगल्या प्रकारे राखण्याकरता आणि अधिकाधिक उत्पादन घेण्याकरता आणि ओलिताचा खरा फायदा घेण्याकरता फायदा होऊ शकतो. तर ह्या सगळ्या बाबी समजून घ्या आणि आवश्यकतेनुसार गरज भासल्यास कृषी विज्ञान केंद्र कडा येथील माती परीक्षण प्रयोगशाळेचे जे प्रभारी आहेत किंवा माती आणि पाणी परीक्षण शाळेचे जे प्रभारी आहेत त्यांच्याशी संपर्क करा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षण करून घ्या. नमस्कार. कृषी संदेश.
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
2: नमस्कार दोस्तों, मेरा नाम है मनोज और आप सुन रहे हैं 90.8 FM रेडियो मन भावन पर कार्यक्रम सुनो भाई साधो। दोस्तों, जब हम कोई खेल खेलते हैं तो जब तक खेल चल रहा होता है तब तक हमारे पास जीतने का, अपनी गड़बड़ियां सुधारने का पूरा मौका होता है। एक अच्छा खिलाड़ी वही है जो आखिरी गेंद तक, खेल के आखिरी सेकंड तक अपनी पूरी जान लगा देता है। लेकिन अगर कोई खिलाड़ी खेल के मैदान में उतरकर सिर्फ खड़ा रहे, सुस्त पड़ा रहे और समय समाप्त होने की घंटी बज जाए तो फिर पछताने से कुछ नहीं होता। खेल खत्म होने के बाद वह खेल को दोबारा शुरू नहीं कर सकता। हमारा यह जीवन भी एक ऐसा ही खेल है। विधाता ने हमें यह मैदान जीतने के लिए, अपनी चेतना को मुक्त करने के लिए दिया है, लेकिन हम इस मैदान में आकर पूरी तरह बेफिक्री से सोए हुए हैं। कवि साहब आज हमें खेल के उसी अंतिम पड़ाव की चेतावनी दे रहे हैं जहां बाजी हमेशा के लिए हाथ से छूट जाती है। आइए सुनते हैं कबीर साहब का यह गंभीर दार्शनिक सूत्र। राम नाम जाप्या नहीं बात बिनठी मूली, हारत यहाँ ही हारिया परत पड़ी मुखी धूली।

0: परत पड़ी मुखी धूली रे साधो, परत पड़ी मुखी धूली। श्रोताओं, कबीर साहब कहते हैं, राम नाम जाप्या नहीं, तुमने जीवन की इस पूरी यात्रा में उस राम नाम को, उस भीतरी चैतन्य सत्ता को कभी याद नहीं किया, उसे अपने भीतर कभी अनुभव नहीं किया। इसका नतीजा क्या हुआ? बात बिनठी मूली। बिनठी का अर्थ है बिगड़ जाना और मूली का अर्थ है जड़ या मूल रूप से। कबीर कहते हैं कि जो तुम्हारी मूल बात थी, जिस मकसद के लिए यह जीवन मिला था, वह पूरी बात ही जड़ से बिगड़ गई, तुम्हारी पूरी बिसात उलट गई। अगली पंक्ति में कबीर इस हार का भयानक सच रखते हैं, हारत यहाँ ही हारिया। तुम इस संसार के रंगमंच पर, इस जीवन की बाजी में हमेशा के लिए हार गए। यह हार ऐसी है जिसकी कोई दोबारा भरपाई नहीं हो सकती। और अंत क्या हुआ? परत पड़ी मुखी धूली। विदा होते वक्त अंत समय में उस मुख में सिर्फ धूली यानी मिट्टी और राख ही पड़ी। जिस अहंकार को, जिस चेहरे को तुम पूरी जिंदगी दुनिया के सामने चमकाते रहे, वह अंत में सिर्फ धूल का ढेर बनकर रह गया। यह दोहा आत्म साक्षात्कार के अवसर को खो देने के परम दुख की अभिव्यक्ति है। मनुष्य का जीवन कोई साधारण संयोग नहीं है, यह चेतना के विकास का शिखर है। जब मनुष्य संसार के झूठे प्रपंचों में उलझकर राम नाम यानी अपनी मूल आत्मा से विमुख रहता है, तो वह केवल अपनी भौतिक देह को जीता है। मृत्यु के क्षण में जब वह भौतिक संसार छूटता है, तब आत्मा को अपनी इस महापराजय का बोध होता है। कबीर समझा रहे हैं कि असली हार किसी व्यापारी का डूबना या किसी सांसारिक प्रतियोगिता में पीछे छूटना नहीं है। असली हार तो इस जीवन रूपी कीमती अवसर को पाकर भी आत्मज्ञान से खाली रह जाना है। आज का चिंतन, मेरे दोस्तों, आज जरा इस हार और जीत की परिभाषा को नए सिरे से टटोलिए। हम दिन रात जिन चीज़ों को जीतने के लिए अपनों से लड़ रहे हैं, बेईमानी कर रहे हैं और तनाव पाल रहे हैं, क्या वे जीत सचमुच मायने रखती हैं? क्या वे हमें इस अंतिम आध्यात्मिक हार से बचा पाएंगे? आज कोशिश कीजिए अपनी बाजी को पलटने की। जब तक शरीर में सांसों का आना जाना बाकी है, तब तक खेल खत्म नहीं हुआ है। आज ही अपने भीतर के उस राम को पुकारिए, अपने विवेक को जगाइए और उस सत्य से नाता जोड़िए जो कभी नहीं मिटता। अपनी मूल बात को बिगड़ने मत दीजिए। जाग जाइए ताकि जब इस जीवन का पर्दा गिरे, तो आपके मुख पर धूल नहीं बल्कि परम आनंद की मुस्कान हो। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर होगी मुलाकात कबीर के एक नए सूत्र के साथ। सुनते रहिए मनोज के साथ सुनो भाई साधो 90.8 FM रेडियो मन भावन पर। तब तक के लिए राम राम।
1: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। आप लखानदेश, आप ली मानसर।
2: राम गीता चिंतन भाग 27। पूर्वी साधू संत योगी जपी तपी रानावनात झाडा झुडपात ही साधना करीत। संत तुकारामांनी भंडाऱ्याच्या डोंगरावर ध्यानाची साधना केली। आत्मानंदाबरोबर त्यांना संतत्व प्राप्त झाले। त्यांनी सत्याचा अंत घेतला, सत्याला जाणलं, सत्य हाच ईश्वर आहे ही अनुभूती त्यांना आली। वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज रामटेक, रामदिगी, ताडोबा, गोंदेडा या दाट जंगलातील झाडाझुडपाट साधनेत असताना साप, वाघ, अस्वल यांचे सोबत राहिले। ते स्वतः अनुभव लिहितात अजी शेर था वही पास, मैं भी सो गया जाकर वहां, मालूम नहीं था फिर दिखा, मैंने उसे वाह वाह कहा। दोनों भी हम अपने भजन में लीन थे, तल्लीन थे, मरने को हम तैयार थे, पर बीच में भगवान थे। आज जंगलात त्या व्यवस्था ते वातावरण राहले नाही। ऋतुमानानुसार गरम थंड साधनं जशी बदलतात तसं बदलावं लागते। हिवाळ्याची साधनं उन्हाळ्याच्या उपयोगाची नाहीत आणि उन्हाळ्याची साधनं हिवाळ्याच्या उपयोगाची नाहीत। एका भजनात वंदनीय महाराजांनी सुंदर लिहिलंय, साधन अब बदलाना होगा, घर घर यही गाना होगा, घर उल्टी चाल चले कोई तो पागल कहलाना होगा। एक जमाना था जप तप का, यज्ञ याग तीर्थ का, अब तो श्रम देकर ग्रामों को ठीक बनाना होगा, घर घर यही गाना होगा, तुकड़िया दास कहे यही होगा, होकर के ही रहेगा, घर उल्टी चाल चले कोई तो पागल कहलाना होगा। म्हणून सामुदायिक ध्यान प्रार्थना, कधी संत रूपे येऊनी रचना करी साधू मुनी, देश काळ ही पाहुनी दे मार्ग जनते दावुनी, अवतार कितीदा येती आणि देती तया परिवर्तना, किती गोड वाटी या जीवा, ही सामुदायिक प्रार्थ। सामुदायिक ध्यानाच्या वेळेचे महत्व सांगताना ते ग्रामगीता ग्रंथात लिहितात, प्रात काळची आरोग्यदायी हवा, सदा सर्वदा मानवते जीवा, प्रसन्नता देई ऋतू तेधवा, सर्व प्राणी मात्राशी, सर्व वने राने जागी होती, पुष्पे सारी विकास पावती, पशु पक्षी ही नेहमी उठती प्रातक काळी, पहाटे धोता गाय म्हैस त्यात अधिकची सार अंश, पहाट वारा चढवी रक्तास लाली रोग प्रतिकारक, म्हणून प्रातक काळी व्हावी, ब्राह्म मुहूर्ता डोळ्यांनी बघावी, उठताच प्रात स्मरण करावे आसनस्थानी, प्रात स्मरण म्हणजे नवीन स्मृती, उगवत्या दिवशी वाया प्रगती, उत्तम कार्य घडावे पूर्ण गती, म्हणून प्रार्थना देवाची, त्यावेळी जो संकल्प करतो वाईट न घडो ऐसे चिंतितो, तो संस्कारे वाढत जातो उन्नती मार्गे वेगाने, म्हणून प्रातस्मरण करावे, नैसर्गिक उत्साह रे भरावे, मग प्रातर्विधी आटोपावे, नित्य नेम हा अमूलिक, पहाटेस शौच मुख मार्जन, त्याने वायू दोषांचे होय शमन, शरीरी नवा जोम निर्माण होय निर्मळपण लाभनी, सकाळी करावे उषपान, त्याने अंतरिंद्रियांचे शांतवन, नंतर करावे शीत जल स्नान, अति प्रसन्न चित्त राहे, शीत जल स्नानाचे मेहमान तुर, तेने त्वचा शक्ती जागे सुंदर, शरीर राहे सदा तरतर उत्साहाने, मेंदूचा भाग थंड राहिला तरीच बुद्धीचा उत्कर्ष झाला, ऐसा तुरांना अनुभव आला कितीतरी, उष्ण पाण्याने स्नान करणे म्हणजे बिमारची तो समजणे, ऐशी सवय नेहमी लावणे हानिकारक देहासी, स्नानोत्तर अरुणोदयापूर्वी सामुदायिक ध्यान उपासना करावी, प्रार्थना मंदिर अथवा पडवी ध्यानास्तव पहावी निर्मळ, जन म्हणती योग्यांनी ध्यान करावे, आपण कासया उठावी स्मरावी, हे म्हणणे कदापि नोहे बरवे कोणाचेही, योगी आपली समाधी धरी, साधक सन्मार्गाचा योग करी, जीवन उज्ज्वलतेचा योग संसारी, प्रातक काळी साधत असे ध्यानापरीच सहल प्रातक काळची, जरूर करावी सवय रोजची, त्याने देह मन राहे निर्मल शुची, प्राणवायू स्पर्शाने, कोणी धावती कोणी चालती, कोणी आसने सूर्य नमस्कार घालती, कोणी गाती चिंतन करीती, हे दृश्य दिसो प्रभाती, काही पठन पाठन करावे, शरीर मनासी वडन लावावे, आयुष्य सुंदर होते आघवे ऐशाक्रमे, घरी असो वा आश्रमी, प्रवासी असो वा तीर्थधामी, प्रातकाळी नित्य नियमी अभ्यासक्रम उरकवावा, घरा आश्रमाची करावी सफाई, स्वच्छता मार्गी ठाई ठाई, गाई म्हशीचे गोठे सर्वही आरशासारखे करावे, गडी माणसांनी सहाय्य द्यावे, परी प्रत्येकाने काम करावे, आई बाई मिळोनी उरकवावे, कामधंदे चटचट, कोणीही बघे अरुणोदयी, सडा समार्जन रांगोळी रई, आत बाहेर गलिच्छता नाही, कामे झाली सकळांची, ऐसे ज्या गावी झाले, समजावे लक्ष्मीचे मन मोहिले, आरोग्याचे राज्य आले तया गावी, तेथे उदंड आयुष्य वाढते, जेथे प्रातक काळी स्वच्छता होते, कोणीही न दिसे झोपला जेथे प्राणी मात्र, म्हणून ऐसे नियम करावे, चुकलियाही चुकवून द्यावे, पुन्हा पुन्हा सावरावे वर्तन आपले। ऐसा अभ्यास जडल्यावी आरोग्य भाग्य नांदे संसारी, औषधांची गरजची नुरे शरीरी, वाढे अभ्यंतरी नवे तेज। पूर्वी प्रातःकाळी माध्यान्ना आणि सायंकाळी जाणा होती त्रिकाळ संध्या प्रार्थना, संस्कारास्तव लाविली ते सर्व काळची उचित, म्हणून प्रातर्ध्यान नियमित आणि सायं प्रार्थनाही नेमस्त करीत जावी। तेव्हा अशा साधनेची आवश्यकता शरीरधारी कोणी असो, जीव संत देव या सर्वांनाच जीवनामध्ये पडलेली आहे। म्हटल्यापेक्षा साधनेद्वाराच आत्मशक्तीचा विकास करून या जगाला त्यांनी सावरलं आहे। रामायणाच्या इतिहासात थोडंसं चिंतन करता येईल, असाच हा प्रातःकाळचा वेळ आहे, समय आहे, आणि गुरु वशिष्ठ महाराज निवांत बसले आहे। प्रभू रामचंद्र 14-15 वर्षे वयाचे असताना सहज त्या दरबारातून, राम दरबारातून फिरून राहिले, तेव्हा त्यांना जवळ बोलवून गुरु वशिष्ठ महाराज म्हणतात, रामा बैस, उत्तराभिमुख तोंड कर, पाठीचा कणा सरळ ताट कर, आणि मी काय म्हणतो ते नीट ऐक। तेव्हा त्यांनी ध्यानाचे सिद्धांत रामाला सांगितले, हे राम राम महाबाहो, प्रथम स्वरूप घे आपैते करुणी, मग तारुण्य विचरे वनी, काम क्रोध झनी कदान बाधती बापा। रामा, ध्यानयोगाच्या साधनेद्वारा तुझं खरं स्वरूप तू जर आपलंसं करून घेतलं, तर मग तू गावात राहिला काय, जंगलात राहिला काय, माणसात राहिला काय, बायात राहिला काय, तुझ्या वृत्तीवर कुठलाही परिणाम होणार नाही। याच अर्थाने वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज लिहितात, तुझ्या स्वरूपाचे लागू दे ध्यान, राहावया चित्त समाधान, सर्व भटकोनी आलो नर देही, लाभ व्हावा तुझा लवलाही, दास तुकड्याची नित्य साधनाही अन्य नाही। असे सगळ्या साधू संत महापुरुषांनी आपले अनुभव खऱ्या अर्थाने जगाचं कल्याण व्हावं यासाठी पहिल्यांदा स्वतः प्राप्त केले। प्रातःकाळचा वेळ आहे आणि कबीरदास महाराज सहज एका गावामधून निघाले, एका घरून जात्यावर दळण्याचा आवाज त्यांना आला। जाऊन त्या अंगणामध्ये उभे राहिले पाहतात ती बाई गावाचे सोन्यासारखे पिवळे दाणे हातात घ्यायची आणि त्या जात्यात टाकायची, पण जात्यात गेलेले दाणे जसे तसे बाहेर येत नसत, त्याचं पीठून बाहेर पडले। जेव्हा ही प्रक्रिया पाहिली तेव्हा कबीरदासांच्या डोळ्याला धारा लागल्या, ते रडून राहिले। त्या बाईचं लक्ष गेलं तेव्हा ती बाई म्हणते, महाराज तुम्ही तर आमच्या संसारी जीवाच्या दुःखांचे अश्रू पुसणारे अधिकारी संतपुरुष आहात, आणि सत्पुरुषाच्या डोळ्यात मी आज अश्रू पाहते आहे, काय झालं, कशासाठी रडता? तेव्हा डबडब त्या अंतकरणाने ते बोलतात, कबीरदासजी की हे माऊली, या दाण्याचं गव्हाच्या जसं पीठून बाहेर पडते, असं जग आणि मन या दोही याच्या बटीत सापडलेला हा जीव याचंही पीठच होऊन राहिलेलं आहे, आणि ही प्रक्रिया कधी साध्य होईल, कशानं होईल, या चिंतनातच माझ्या डोळ्यात अश्रू आले आहे, हे दुःखाचे नाहीत। यानंतरचं चिंतन पुढील भागात, हा भाग याच ठिकाणी संपत
3: सुन रहे हैं।

0: ग्राम गीता चिंतन भाग 26 ग्राम निर्माण पंचकातील ग्राम गीतेच्या या भागाचे चिंतन करीत असताना वंदनीय राष्ट्रसंतांनी व्यक्ती समाज गाव व देशासह जगासाठी विश्व शांतीच्या साधना दिल्या आहेत. सामुदायिक ध्यान प्रार्थना ग्रामसभा रामधून व भजन जे केल्याने होत नाही ते ध्यान लावल्याने जे लागत नाही त्याला ध्यान म्हणतात आणि सहज लागते त्याचं नाव ध्यान होय. आणि म्हणून सामुदायिक ध्यानाचा संकल्प गीत त्यांनी लिहिले असताना अगदी सुरुवातीलाच ते म्हणतात आओ सभी मिल जाए के प्रभु ध्यान धरेंगे करेंगे नहीं ना लगाएंगी नहीं. करने से जो होता नहीं और लगाने से जो लगता नहीं उसी का नाम ध्यान और सहजता से जो लगता उसको ध्यान ऐसा कहते हैं उसी का नाम ध्यान है. आप से आप जो लगता उसी का नाम ध्यान आणि हा मार्ग सर्वांना मोकळा आहे. भजनात त्यांनी सुंदर आपले अनुभव ग्रंथबद्ध केले आहेत. बंधूंनो चला भगिनींनो चला मार्ग हा सगळ्यास खुला स्नान करोनी निर्मळ व्हावे अंतरी गुरुदेवासी गावे पाऊल टाकीत रंगी डुला मार्ग हा सगळ्यास खुला अरुणोदयी दरबारी जावे प्रसन्न गुरुदेवासी बघावे पावन करण्या जीव अपुला मार्ग हा सगळ्यास खुला गंभीर वायुमंडल सारे पुष्पलतांनी मोहित वारे मन उन्मनी दे मार्ग खुला मार्ग हा सगळ्यास खुला. एखादी महत्वाची गोष्ट प्राप्त करायची असेल तर आपोआप त्याचं ध्यान लागतं. मुलं मुली लग्नाचे वयात आले की आई वडील आपोआप व्यवस्थेच्या कामात लागतात परंतु पंचविषयाचे ध्यान वस्तू प्राप्त होईपर्यंत आहे आणि वस्तूचं सुख वस्तू संपेपर्यंत आहे. निज वस्तू प्राप्तीसाठी सातत्याने अनुशासनपूर्वक प्रयत्न करावे लागतात तेव्हा साधनेद्वारा आत्मानंद प्राप्त होतो. संतांनी ध्यान योगाच्या साधनेचे अनुभव सांगितले आहेत. संत तुकाराम महाराज म्हणतात रातन दिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन जगाचा संघर्ष कोणाचे तरी मध्यस्थीने संपविता येतो पण संकल्पाविकल्पाचा मनाशी असलेला संघर्ष साधनेशिवाय थांबत नाही आणि साधनेत साधक आणि मन दोघेच असतात. तेव्हा कोणी एखादा कुत्र्याला दगड मारतो तो चिडतो दगड मारणाला त्याच्या हाती लागत नाही शेवटी तो कुत्रा दगडालाच चावा घेत वास्तविक दगडाचं काहीही बिघडत नाही तरी तो कुत्रा एवढा चिडतो किंवा माकोड्याची बिळात जर लोटाभर पाणी टाकले तर ते एवढे चिडतात की पाणी टाकणारा पकडू शकत नाही पण गवताची काडी जरी तोंडात सापडली तर त्या काडीलाच ते करकचून चावा घेतात. तशी साधनेत मन स्थिर होत नाही तोपर्यंत साधकाची हीच अवस्था आहे. नित्याच्या साधनेनीच मन स्थिर होते मग मनची मोक्ष सुखाला नेते. संत मीराबाई आपला अनुभव सांगतात लाली मेरे लाल की जित देखो तित लाल लाली देखन मै गई मैही हो गई लाल. संत ज्ञानेश्वर महाराज लिहितात उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. उपाधी म्हणजे अंतकरण. साधनेद्वारा अंतकरण शुद्ध झालं की देवत्वाची अनुभूती प्राप्त होते. स्वामी विवेकानंद लिहितात दी माइंड वर्किंग फास्ट इज दी मॅड ज्याचं मन चंचल आहे तो जगातला एक नंबरचा पागल होय. दी माइंड वर्किंग स्टॉप इज दी गॉड ज्याचं मन ध्यान योगाद्वारा स्थिर झालं तोच देव. विद्यार्थी दशेत असताना स्वामी विवेकानंद ह्या कुठल्याच गोष्टी मानत नव्हते. फक्त सत्य हाच ईश्वर आहे माणूस जे प्रयत्न करेल तोच देव आहे एवढीच संकल्पना त्यांच्या चिंतनात होती. पण त्यांना एक सवय मोठी सुंदर होती सकाळ आणि सायंकाळ एकट्यानी वनात जायचं फिरायचं. हिवाळ्याचा दिवस आहे आणि ब्या पहाटे एकदा ते जंगलात गेले. एका झाडाखाली दगडावर निवांत बसले आहेत स्वतःला निसर्गामध्ये झोकून दिलंय. काही वेळाने त्यांचं लक्ष गेलं की त्यांच्यापासून काही अंतरावर भगवे वस्त्र धारण केलेला एक योगी दगडावर बसलेला आहे. स्वामी विवेकानंदांचं लक्ष गेलं आणि ते मनात म्हणतात असं कोणीतरी असेल आपल्याला काय करायचं. जर जगात कोणी संत साधू देव नाहीच आहे सत्य हाच एक ईश्वर आहे तर आपण कशाला याचं उगीच विचार करत बसायचा. रोज हे दृश्य त्यांना पाहायला मिळायचं. एके दिवशी स्वामी विवेकानंदाकडे बघून तो योगी मोठ्याने हसायला लागला आणि हसत हसत त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि योगी म्हणतोय बाळ कोणाचा मुलगा आहेस रे तू खूप भाग्यवान आहेस खूप मोठा होणार आहेस दैज धर्म संस्कृतचं काम तू करणार आहेस माग तुला काय पाहिजे मी अगदी प्रसन्न. स्वामी विवेकानंद उठून उभे राहिले आणि म्हणतात महाराज तुम्हाला भूक लागली की तुम्ही आपल्या पोटाची व्यवस्था लावायला आमच्या गावात येता माधुकरी मागता आणि दोन घास इथं येऊन खाता तुमचीच तर सोय नाही, पोटाची देखील मला काय देणार. तो योगी पुन्हा हसायला लागला आणि म्हणतोय की बेटा, मी जे देऊ शकणार नाही ते माग, संधी गमावू नको, वेळ थोडा आहे. तेव्हा स्वामी विवेकानंदांनी विचार केला की आपण तेच मागायचं, जंगल आहे, कुठली फ्रीजची व्यवस्था नाही आहे. अशा वेळेस स्वामी विवेकानंद म्हणतात, महाराज माझ्यावर जर इतकं प्रेम तुमचं आहे तर मला पिकले आंबे द्या पाच. त्या योग्यांनी लगेच झोडीत हात घातला रिकाम्या आणि पाच पिकलेले पिवळे पिवळे आंबे काढले आणि विवेकानंदाच्या हातावर ठेवले. विवेकानंद विचार करायला लागले की हा सिद्धीचा साधक असावा. सिद्धीचा साधक असेल तर त्याला कोणतीही वस्तू प्राप्त करता येते. पण दुसरा नियम असा आहे की त्यांनी प्राप्त केलेली वस्तू त्याला स्वतःला उपयोगात आणता येत नाही. जर उपयोगात आणली तर त्या सिद्धी नावाच्या विद्येसहित ती वस्तू नष्ट होते, पुन्हा ते कधी प्रयोग तो करू शकत नाही, हे विवेकानंदाला माहित होतं. आणि म्हणून ते म्हणतात, महाराज यातला एक आंबा तुम्ही खा बरं. तो योगी म्हणतोय की दे बाळ, तुझ्या हाताने दे. विवेकानंदांनी त्याच्या हातावर एक फळ ठेवलं आंब्याचं आणि त्यांनी ते चोळलं, त्यातला रस खाल्ला आणि तर आणि ती गुटली बाजूला फेकली. विवेकानंदाच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागल्या. त्या योग्याच्या पायावर डोकं ठेवलं आणि आपल्या डोळ्यातल्या अश्रूंनी त्यांच्या चरणाचा अभिषेक केला. योग्यांनी उठवलं, आपल्या पीत वस्त्रांनी त्यांचे नेत्र पुसले आणि बाळ रडून. तेव्हा स्वामी विवेकानंद म्हणतात, महाराज फार मोठी कृपा माझ्यावर एक तुम्ही केली, आता पुन्हा मला कृपा करून एक गोष्ट समजावून द्या की तुम्ही सिद्धेचे साधक निश्चितच नाही. असं असताना तुम्हाला तेव्हाच्या तेव्हा तुमच्या रिकाम्या झोळीत ही वस्तू, हे आंबे प्राप्त कसे झाले? योगी म्हणतात, सोपा आहे विवेकानंदा. स्नान झाल्यानंतर जसं आरशात पाहून आपण गंध लावतो किंवा भांग करतो तेव्हा आरशात काय दिसते रे? विवेकानंद म्हणतात, माझंच प्रतिबिंब. का दिसते? आरसा स्वच्छ आहे म्हणून. पाठीमागून पाहिलं ते दिसेल का? नाही. का? पाठीमागून स्वच्छता नाही आहे. बस असंच आहे. ध्यान योगाच्या आध्यात्मिक साधनेद्वारा आमचे योग्यांचे जे अंतकरण आहेत ते एवढे शुद्ध झालेले असतात, जसं आरशात आपलं प्रतिबिंब आपण आहोत त्यापेक्षाही सुंदर दिसते, तसं आमच्या शुद्ध झालेल्या अंतकरणात आम्ही जो संकल्प करू त्या वस्तूशी आमच्या चारही वृत्त्या तदाकार होतात आणि आम्ही म्हणू ती वस्तू आम्हाला प्राप्त होते. ही काही जादू नाही आहे, बिराटी नाही आहे, हे सर्वांना शक्य आहे. याप्रमाणे सर्व जाती धर्म पंथाचे जीवांना जीवनाचे अंतिम ध्येय साध्य व्हावं यासाठी वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेद्वारा दिवसभराचे पाच वेळचे संस्कार महत्वाचे सांगितले आहेत. याच उद्देशाने सामुदायिक ध्यानाची साधन आहे. ते म्हणतात, निद्रेची आदी अंती, दिवस रात्रीच्या संधीपती आणि भजन समयी जे संकल्प होती ते बनती दृढ संस्कार. अर्थात झोपेच्या अगोदर आणि झोपेतून उठता बरोबर दोन्ही वेळच्या संस्काराची व्यवस्था वंदने महाराजांनी केलेली आहे. झोपण्याच्या पूर्वी नींद हो सुख की हमे, आरोग्य जीवन प्राप्त हो, जो किया कुछ कर्म सुबह, ध्यान से अपदक्ष ही, भूल कर चिंता विषमता, स्वस्थता के आप्त हो, नींद हो सुख की हमे. झोपतून उठता बरोबर उठागड्या अरुणोदय झाला, श्री सद्गुरूच्या ज्ञानाचा सोडा काम विकार बिच्छाना, नाश करा अज्ञानाचा, बघा अंबरी पक्षी बरडती, विवेक बोधाची दाटी, वैराग्याची लाली निघाली, आर्ताच्या जीवना काठी, भक्ती फुवारे झुळझुळ उडती, प्रेमाच्या वायू किरणी, साक्षी राज तो अलक जागवी, हाक देई दारावरुनी, क्षमा शांती अजी दया गोधने, वृत्ती वत्स घेऊन निघती, अनुभव शिखरी जाती चराया, अगम निगम चारा बघती. याप्रमाणे पूर्ण दिवस निघाला नाही, पूर्ण रात्र संपली नाही, या वेळेलाही व्यवस्था करून ठेवलेली आहे. हे गुरुदेव हम सबको सद्बुद्धी दे, सत्कर्तव्य करणे की प्रवृत्ती दे, सच बोलने का अभ्यास दे, सतस्वरूप का ज्ञान दे. हे जगद्व्यापी परमेश्वर हम हर मनुष्य के लिए कुटिलता का छलछिद्र द्रोहता का त्याग करे. आणि सायंकाळचा वेळ, पूर्ण दिवस संपला नाही, पूर्ण रात्र झालेली नाही, असा जो संधिकाल आहे त्या वेळेला आणि सामुदायिक प्रार्थना. हय प्रार्थना गुरुदेव से ह स्वर्ग सम संसार हो, अति उच्चतम जीवन बने, परमार्थमय व्यवहार हो, ना हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज है, गुरुदेव यह आशीष दे, जो सोचने का अर्ज है. तेव्हा सामुदायिक ध्यानाची वेळ त्यांनी मोठी सुंदर सांगितली आहे. अरुणोदयाची स्वर्णप्रभा दिसे, लावण्याची शोभा निसर्ग वाढवी, शांती प्रतिभा अलभ्य लाभा पावती योगी. म्हणजे ब्रह्ममुहूर्ताचा सूर्योदय होण्यापूर्वीचा हा 1 तास 12 मिनिट अगोदरचा वेळ आहे. यानंतरचं चिंतन पुढील.
1: नमस्कार, मी आहे पुष्कर शिरोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच.

0: आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि शब्बीर कुमार यांनी गायलेले गीत। इंदिवर यांची शब्दरचना, बप्पी लहरी यांचं संगीत। हे गीत आहे हकीकत या चित्रपटामधलं।

0: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: देशाच्या इतिहासाला पडलेला एक कोड आहे, पृथ्वीची सहनशीलता, जलाची शीतलता, तेजाचा तेजस्वीपणा, वायूसारखी तिची प्रत्येक क्रिया आणि आकाशासारखं असलेलं मन तिला लाभलेलं आहे. पत्नीची व्याख्या काय केली हो? पतनात त्रायते इति पत्नी. पतीला दुराचारापासून, वाईट विचारापासून वाचवते ती पत्नी. आणि पतीची सुद्धा तशी व्याख्या आहे बरं का, पतनात त्रायते इति पती. जो पत्नीला अविचारापासून वाचवतो तो पती. अशी पत्नी पत्नींची व्याख्या आपल्या भारतीय संस्कृत भाषेमध्ये केलेली आहे. पहिल्या पावसानंतर मातीचा सुगंध आणि वारा जसे एकरूप होतात, तशीच भारतीय स्त्री आपल्या पतीशी, त्याच्या कुटुंबाशी एकरूप झालेली असते. पतीच्या सौख्यासाठी ती वर्षभर अनेक व्रत करते, त्यापैकीच एक आहे वटपौर्णिमा. या व्रतात सावित्रीची पूजा सांगितलेली असली तरी रूढी मात्र वेगळी आहे. सावित्रीचा पती सत्यवान वडाच्या झाडाखाली गतप्राण झाला आणि पुन्हा सजीव झाला या संकेताला अनुसरून स्त्रिया त्या दिवशी वडाची पूजा करतात. त्यासाठी वटवृक्ष असेल त्या ठिकाणी जाऊन वडाच्या मुळाशी पाणी घालतात आणि त्याला प्रदक्षिणा घालून सुताचे वेष्टन करतात. नंतर त्याच्या मुळाशी असलेल्या सावित्री, ब्रह्मदेव, सत्यवान, धर्मराज, सावित्री व नारद यांच्या प्रतिमांचे पूजन करतात व पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. वड नसेल तर वट सावित्रीचे चित्र घेऊन त्याची सुद्धा पूजा करण्याची प्रथा आहे. भरतखंडात अनेक पतिव्रता प्रसिद्ध झाल्या आहेत, पण त्यातही सावित्री हीच आदर्श ठरली. एखाद्या सुवासिनीने दुसऱ्या सुवासिनीला नमस्कार केला तर ज्या सुवासिनी स्त्रीला नमस्कार केला आहे ती जन्म सावित्री हो असाच आशीर्वाद देते. सावित्री हे भारतीय संस्कृतीत अखंड सौभाग्याचे प्रतीक ठरले आहे, कारण यमाशी संवाद करून तिने आपल्या अंध सासऱ्याची दृष्टी, गेलेले राज्य आणि पतीचे प्राण परत मिळवले. भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं हे व्रत करण्याची प्रथा आहे. बंगालमध्ये वटसावित्री व्रत करण्याची वेगळी प्रथा आहे. बंगाली सुवासिनी या दिवशी आपल्या पतीची पूजा करतात. त्याप्रसंगी त्याच्या अंगाला सुगंधी तेल व चंदनाची उटी लावतात व त्यांच्या गळ्यात फुलांचा हार घालतात आणि त्याला नवीन वस्त्र देतात. या व्यतिरिक्त त्या यमाचीही पूजा करतात आणि त्याला फुले व वडाची डाळी अर्पण करतात. अशा पद्धतीनं हे वटसावित्रीचं महत्त्व आहे. याच्यात निसर्गाचंही वर्णन आहे. पूर्वीच्या काळी लोक परंपरा, त्याच्यानंतर रूढी हे वेगळे असल्या कारणाने निसर्गाच्या सान्निध्यात तरुण स्त्रियांना जायला मिळावं, वृक्षवल्लींचा आनंद घेता यावा म्हणून अशा प्रकारची योजनासुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये केली आहे. वृक्षपूजनाची रूढी रूढ व्हावी हा याच्या मागचा मूळ हेतू आहे. जो प्राणवायू असतो, ऑक्सिजन किंवा ओझोन, तो अशा पद्धतीच्या वृक्षपूजनानं स्त्रियांना अधिक उपयुक्त ठरतो, जेणेकरून त्यांच्या आरोग्याचं रक्षण होतं अशी ही मूळ कल्पना असावी असं माझं मत आहे. पण हाच पती सात जन्मी मिळू दे याला मात्र

मुर्मू यांच्या नेतृत्वाखाली संताळ समाजातील हजारो आदिवासींनी इंग्रज सरकार आणि जुलमी जमीनदारांविरुद्ध पुकारलेल्या पहिल्या सशस्त्र क्रांतीची आठवण म्हणून हा दिवस हूल दिन म्हणून साजरा केला जातो. आज संगीत, विज्ञान आणि क्रीडा जगतातील दिग्गजांचा जन्मदिवस आहे ज्यांनी आपापल्या क्षेत्रात इतिहास रचला. कल्याणजी विरजी शाह हिंदी चित्रपटसृष्टीच्या काळातील जगप्रसिद्ध संगीतकार जोडी कल्याणजी आनंदजी मधील कल्याणजी शाह यांची आज जयंती. डॉन, कुर्बानी, त्रिदेव आणि सफर सारख्या अनेक चित्रपटांमधली त्यांची अजरामर गाणी आजही आपल्या ओठांवर आहेत. डॉक्टर सी एन आर राव भारताचे सुप्रसिद्ध रसायन शास्त्रज्ञ आणि देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न मिळवणारे महान शास्त्रज्ञ. मायकल फेल्प्स ऑलिम्पिकच्या इतिहासातील सर्वात यशस्वी आणि महान जलतरणपटू ज्याने आपल्या कारकिर्दीत तब्बल 23 सुवर्णपदकं जिंकून एक असा विक्रम रचला जो मोडणं अशक्य मानलं जातं. सनत जयसूर्या श्रीलंकेचे दिग्गज क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार ज्यांनी एक दिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाजीची व्याख्या बदलून टाकली. आजच्या दिवशी आपण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एका महान आदरणीय विचारवंतांचं स्मरण करतो. दादाभाई नवरोजी भारताचे पितामह म्हणून ओळखले जाणारे महान नेते, अर्थशास्त्रज्ञ आणि विचारवंत. ब्रिटिश संसदेचे सदस्य बनणारे ते पहिले भारतीय नेते होते. त्यांनी ड्रेन थिअरी मांडून इंग्रज भारताला आर्थिकदृष्ट्या कसे लुटत आहेत हे जगासमोर आणलं होतं. 1917 आजच्याच दिवशी त्यांचं मुंबईत निधन झालं. तुम्ही तुमच्या स्वप्नांवर जितकी जास्त मर्यादा घालता तितकंच तुम्ही यशापासून दूर जाता. तुमच्या स्वप्नांना आणि कष्टाला कोणतीही मर्यादा असू देऊ नका. आणि आजची बोधकथा, 2008 बीजिंग ऑलिम्पिकच्या अवघ्या काही महिन्यांपूर्वी अमेरिकेचा महान जलतरणपटू मायकल फेल्प्स याचा पाय घसरला आणि त्याच्या हाताचं मनगटाचं हॅड फ्रॅक्चर झालं. एका जलतरणपटूसाठी हाताचं मनगट तुटणं म्हणजे त्याचं करिअर संपण्यासारखं होतं. डॉक्टरांनी त्याला काही महिने हाताची हालचाल न करण्याचा सल्ला दिला. फेल्प्सचं स्वप्न होतं की या ऑलिम्पिकमध्ये 8 सुवर्णपदकं जिंकून इतिहास रचायचा. या अपघातामुळे सामान्य माणूस खचून गेला असता पण फेल्प्स यांनी हार मानली नाही. त्याने प्रत्येक प्रशिक्षकांना सांगितलं, माझा हात काम करत नाही आहे पण माझे पाय सुरक्षित आहेत, मी फक्त पायांच्या जोरावर सराव करेल. पुढचे कित्येक महिने त्याने पाण्यात फक्त पायांच्या हालचालीचा सराव केला. परिणामी त्याचे पाय इतके मजबूत झाले की जेव्हा तो बरा होऊन ऑलिम्पिकच्या मैदानात उतरला तेव्हा त्याच्या पायाच्या गतीने त्याला जगातील इतर खेळाडूंपेक्षा खूप पुढे नेलं. त्याने त्या ऑलिम्पिकमध्ये 8 सुवर्णपदकं जिंकून इतिहास रचला. तात्पर्य हेच, आयुष्यात संकटे आणि शारीरिक मर्यादा कधीच आपला रस्ता रोखू शकत नाही. जर तुमचं ध्येय निश्चित असेल तर मिळालेल्या अपयशाला किंवा अडचणीलाच तुम्ही तुमची सर्वात मोठी ताकद बनवू शकता. आज 30 जून म्हणजेच वर्षाचे पहिले 6 महिने आज संपत आहेत. अनेकदा आपण वर्षाच्या सुरुवातीला काही संकल्प करतो पण वेळेच्या ओघात ते राहून जातात. अशा वेळी आपण विचार करतो की माझा वेळच खराब चालला आहे. पण लक्षात ठेवा, वेळ कधीच खराब नसतो, प्रत्येक दिवस शुभच असतो. तेव्हा आजच्या शुभदिन आयरोमध्ये आज इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपली रजा घेते. नमस्कार.

श्री राम समर्थ 30 जून ऐसा करावा काही नेम जेणे जोडेल आत्माराम, ऐसा करावा काही नेम जेणे जोडेल आत्माराम, नेम असावा शाश्वताचा जेणे राम कृपा करील साचा, नेम असावा वाचा मन जेणे संतुष्ट होईल रघुनंदन, कर्तव्यात गुंतवावे शरीर जेणे संतोषे रघुवीर, सतीला नसे तुझे दैवत जाण तिला पती एकच प्रमाण, न पहावे त्याचे दोष गुण आपले कर्तव्य करावे जतन, पतिव्रता धर्मश्रेष्ठ भारी वंदितात संत महामुनी, पती अज्ञाप्रमाण हेच मुख्य साध्वीचे लक्षण जाण, न बोलावे उणे पुरे जे परमात्म्यास न आवडेल खरे, संतती व संपत्ती भगत कृपेने ज्याची प्राप्ती त्याचे करावे रक्षण पण न गुंतू द्यावे मन, जे आवडेल पतीला पाही तो आपला धर्मच राही, मनाने करावे भगवंताचे स्मरण जेणे चुकेल जन्ममरण, अखंड राखावे समाधान चुको न द्यावे अनुसंधान, काया गुंतवावी प्रपंचात मन असावे रघुनाथात, प्रपंचात राखावी खबरदारी मन लावावे रामावरी, त्याचा राम होईल दाता न करावी कशाची चिंता, मुखी असावे नामस्मरण हृदयात भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव, शुद्ध राखावे आचरण पवित्रतम अंतःकरण, मुखाने भगवंताचे स्मरण त्यावर कृपा करील रघुनंदन, हा ठेवावा विश्वास अनुभव येईल नक्की खास, पतीच करावे एकदा तरी नमन रामरूप जाणून, त्याचे जाणावे मनोगत तैसे वर्तन हे आपले हित, ऐसा नेम त्याचे खरी राम उभा त्याचे दारी, आल्या अतिथ आणून द्यावे कोणास विनमुख न पाठवावे, राम करता हा ठेवा भाव कमीपणाला नाही ठाव, सर्वांचे उगमस्थान एक हे धरावे चित्ती त्याला नाही कशाची भीती, रामामिळ न पाहावे जग समाधानाची खूण हीच सत्य, जे जे काही यावे ते रामापासून आले हा ठेवावा भाव, साक्षीत्वाने देहाचा प्रपंच पहावा अंतरी रघुनाथ बजावा, देहाची गती प्रारब्धाचे हाती ऐसे शास्त्रे सांगती परी न येई हे चित्ती, एकच जगती माझा रघुपती, मुखाने घ्यावे रामनाम हृदय परमात्म्याचे प्रेम, याहून दुजा न करावा विचार हा ठेवावा निर्धार, चातुर्मासात करावी सुरुवात अखंड चालवावा हा हेच, थोडा नेम सांगतो काही तो करोनिया पाही, ध्यानी भगवंताचे नाम खात पीत करीत असता काम होईल तेवढे करावे जतन, परमात्मा पुरे करील हे जाणावे सर्वा संतांचे आशीर्वाद, सर्वांनी जोडावा भगवंत, मागणे तुम्हा एकच पाही नामावतून दूर कधी न राही।

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, ट्रॅक्टर शेतकऱ्यांना किंवा मोठ्या शेतकऱ्यांना किती फायदेशीर आहे हे आता वेगळं सांगण्याची गरज राहिलेली नाही। ट्रॅक्टरचा वापर करून कमी श्रमात कमी वेळामध्ये अधिकात अधिक उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातून जमिनीच्या मशागतीपासून तर काढणीपर्यंत अनेक बाबीमध्ये ट्रॅक्टरचा वापर करून आपण उत्पादन वाढवलेलं आहे। परंतु या ट्रॅक्टरच्या संदर्भामध्ये योग्य पद्धतीने देखभाल केली नाही तर जास्त काळापर्यंत त्याची कार्यक्षमता राहणार नाही आणि त्याच्या डिझेलच्या मात्रेमध्ये सुद्धा आपल्याला बचत करता येणार नाही। म्हणून या ट्रॅक्टरच्या देखभाल आणि त्याचबरोबर पॉवर ट्रिलरची देखभाल कशा पद्धतीने केली जाऊ शकते याविषयी आपण थोडं जाणून घेऊया। ट्रॅक्टरची योग्य पद्धतीने देखभाल केली नाही तर जास्त काळापर्यंत त्याची कार्यक्षमता जी आहे ती टिकून राहू शकत नाही, म्हणून त्याची योग्य पद्धतीने देखभाल करावी। त्याचबरोबर 25% डिझेलची बचतसुद्धा या बाबीमुळे होऊ शकते। ट्रॅक्टरच्या कामात सुरुवात करण्यापूर्वी वंगण, इंधन, टायरची तपासणी इत्यादी करून घ्यायला पाहिजे। ट्रॅक्टर सुरू करण्यापूर्वी इंजिनातील तेलाची म्हणजे वंगणाची पातळी तपासून घेतली पाहिजे। जर ती पातळी कमी असेल तर ट्रॅक्टर निर्मात्याने निर्धारित केलेल्या ग्रेडचं स्वच्छ वंगण बरोबर पातळी चिन्हापर्यंत जे पातळी चिन्ह असतं ते पाहून त्यापर्यंत भरलं पाहिजे। त्याचवेळेस ट्रॅक्टर चालू नसला पाहिजे व सम पातळीत असणं अत्यंत आवश्यक आहे। डिझेल टँकमधील डिझेलची मात्रा तपासून घेतली पाहिजे। तसेच दररोजचे काम पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी डिझेल टँकमध्ये स्वच्छ डिझेल भरलं पाहिजे आणि रेडिएटरमधील पाण्याची पातळी बघून घेतली पाहिजे। जर कमी असेल तर ती योग्य पातळीपर्यंत आपण भरून घ्यायला पाहिजे। एअर क्लिनर म्हणजे

0: वा शुद्धीकरण भांड्यामधील तेलाची जी स्थिती पातळी असते तीसुद्धा आपण तपासली पाहिजे. जर तेल खराब झालं तर निर्देशानुसार योग्य त्या ग्रेडचं तेल बरोबर चिन्हापर्यंत भरून पातळी बरोबर करून घ्यायला पाहिजे. बॅटरी टर्मिनल म्हणजे विजेची जी वीजवाहक टोकं तपासून घेतली पाहिजे. जर त्या टर्मिनलवर सल्फेट तयार झालं असेल तर टोकांना पेट्रोलियम जेली लावली पाहिजे, तसेच टर्मिनलची टोकं घट्ट बसवली पाहिजे. बॅटरीमधील पाण्याची पातळीसुद्धा आपण वेळोवेळी तपासावी. सर्व नट बोल्ट विशेषतः स्टेअरिंग पुढचं व मागचे जे चाकं आहेत ते घट्ट असल्याची आपण वेळोवेळी खात्री करून घ्यायला पाहिजे. जर ट्रॅक्टर खूप धूळ मातीत काम केलेलं असेल किंवा ट्रॅक्टरनं काम केलं असेल धूळ मातीत तर त्याला पाण्यानं साफ करून घ्यायला पाहिजे आणि कोरड्या कपड्यानं वेळोवेळी पुसून घ्यायला पाहिजे. ट्रॅक्टरच्या कोणत्या भागातून तेल व पाणी व डिझेल गळती होत आहे ते आपण तपासून घ्यायला पाहिजे. अल्टरनेटर व फॅन बेल्टचा तणावसुद्धा आपण वेळोवेळी तपासला पाहिजे. आणि पुढच्या एक्सलच्या स्पिंडलला ग्रीस लावलं पाहिजे. ब्रेक व्यवस्थित काम करत आहेत की नाही याची वेळोवेळी खात्री करायला पाहिजे. आणि गिअरबॉक्स व हायड्रॉलिकमधील तेलाची पातळी तपासायला पाहिजे. ह्या जशा दररोजच्या देखभालीमधले मुद्दे आहेत तसे साप्ताहिक देखभालीमध्ये सुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये क्लच पॅडल, ब्रेक पॅडल, फॅन बेल्टचा फ्री प्लेट हा वेळोवेळी सप्ताहातून एकदा तपासला पाहिजे. तो अर्धा ते पाऊन इंच असावा किंवा ट्रॅक्टर निर्मितीच्या निर्देशानुसार तो आहे याची आपण तपासणी करून घ्यायला पाहिजे. एअर क्लिनरमधील तेल बदललं पाहिजे व निर्मात्याच्या मार्गदर्शनानुसार त्या ग्रेडचे तेल दिलेल्या योग्य चिन्हापर्यंत भरलेलं आहे की नाही याचीसुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. तर ह्या सगळ्या बाबीचं जर आपण अवलोकन जर केलं तर आपण ट्रॅक्टर चांगल्या पद्धतीने करू शकतो. जसं आपण पॉवर ट्रॅक्टरच्या संदर्भात जाणलं तसं पॉवर टिलरच्या संदर्भातसुद्धा व्यवस्थापनामध्ये काही महत्त्वाच्या बाबी आहेत. पॉवर टिलरच्या संदर्भात इंजिन व एअर क्लिनरमधील तेलाची पातळी तपासली पाहिजे. इंजिन फाउंडेशन व चॅसिस नट बोल्ट घट्ट करून घ्यायला पाहिजे. चाकामधील हवेचा दाब तपासायला पाहिजे आणि पॉवर टिलरच्या व्ही बेल्टचा ताणसुद्धा तपासून घ्यायला पाहिजे. वेळोवेळी क्लच शाफ्ट, क्लच रॉड, टेल व्हील, बुश ॲक्सेसरीज व केबल यांना तेल द्यायला पाहिजे. ह्या काही पायाभूत बाबी आहेत ट्रॅक्टर आणि पॉवर टिलरच्या संदर्भातल्या देखभालीच्या संदर्भातल्या. या संदर्भात अधिक जाणून घेण्याकरता कृषी विज्ञान केंद्र कडा येथील कृषी अभियांत्रिकी शाखा किंवा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील फार्म मशिनरी विभागाचे संबंधित विभाग प्रमुख यांची आपण तज्ज्ञांशी सल्ला करून त्या अनुषंगाने याचं जर नियोजन केलं आणि देखभाल केली तर निश्चितच फायदा होईल. नमस्कार. कृषी संदेश.
1: रेडिओ मंधावर 90.8 FM, always half touching.

रसिक हो नमस्कार. आनंदाचे डोह ही सद्गुरु कृपेने जीवनात आनंद आलेल्या एका साधकाची भावभक्तीची भावुक गाथा आहे. सद्गुरु कृपेने आपल्या जीवनात आलेला आनंद शब्दात बांधून हा शब्दानंद रसिकांपर्यंत पोचविण्याचा कवी श्री शशिकांत पडोदकरांचा हा प्रयत्न आहे. शब्दानंदासोबतच स्वरानंद आणि आत्मानंद याची अनुभूती देणारी ही गाणी संगीतकार आणि गायक श्री ज्ञानेश्वर कासार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपणापर्यंत पोचविण्याचे कार्य अतिशय आनंदाने केलेले आहे. रसिक हो, तुम्हालाही या आनंदाचे धनी व्हायचे आहे ना? मग या तर आपण सगळे मिळून हा आनंद लुटूया. हा आनंद कुठून येतो, का येतो आणि कशासाठी येतो हा प्रश्न आपण कधी आपल्या मनाला विचारतो का? तर नाही. कारण आनंद या सगळ्या प्रश्नांच्या पलीकडे तुम्हाला घेऊन जात असतो. सगळ्या प्रश्नांना संपविणे हाच आनंदाचा स्थायी भाव आहे. काल, आज आणि उद्या जिथे संपतो तिथून आनंदाचा प्रवास सुरू होतो. आनंद ही पोचण्याची जागा नाही, तर तो अखंड अनंत व अनादि काळापासून चालत असलेला चालत राहणारा प्रवास आहे. विचार संपतात, क्रियाही संपतात. कर्म, ज्ञान, भक्ती यासारख्या अध्यात्मातल्या सगळ्या पाऊलवाटांचा प्रवास जिथे संपतो तिथून आनंदाचा खरा प्रवास सुरू होतो.

गर्दीत हरवलेला बालक आपल्या आईला शोधण्याकरिता भिरभिरतो, इकडे तिकडे फिरतो. व्याकुळता त्याच्या नजरेत, त्याच्या बोलण्यात आढळते. तसंच काहीसं आज माझं झालं आहे महाराज. माझे डोळे, माझं मन, माझा देह, या देहातील सगळे अवयव एकत्र येऊन तुम्हाला शोधतायत महाराज.

लहान मूल आईच्या कुशीत जेवढ्या विश्वासानं गाढ झोपत किंवा हवेत वर झेपावलेलं लहान मूल वर फेकल्यावर हसत, कारण खाली आल्यावर वडील आपल्याला झेलणार आहेत याचा पूर्ण विश्वास त्याला असतो. अगदी तसंच माझं तुमच्या बाबतीत झालंय महाराज. कितीही अडचणी आल्यात, संकटे आलीत आणि दुःखे आलीत, तरीही तुम्ही मला यातून सुखरूप बाहेर काढणार आहात यावर माझा ठाम विश्वास आहे, कारण तसं तुम्ही मला वचन दिलेलं आहे.

खरंच सांगा महाराज, खरंच सांगा महाराज, तुमचं माझं नातं काय? खूप केला विचार पण उत्तर मिळत नाही. खूप आली दुःख जीवनी, उदासीनता येता मनी. तुम्ही धरलं हृदयाशी आणि झालात माझी माय. छोट्या मोठ्या संकटात धडकी भरते मनात, बाप म्हणून माझ्या पाठी उभे राहता क्षणात. सगळं घेतलं ऐकून माझं हसून म्हणाले महाराज, खूप जोडलीस नाती तू, खरं नातं सांगतो आज. मी आहे हृदय आणि तू आहे श्वास. मी आहे हृदय आणि तू आहे श्वास. नाही विभक्त आपण, ठेव बाबा विश्वास माझ्यावर, ठेव बाबा विश्वास.

0: श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: ग्रामगीता चिंतन भाग 27. पूर्वी साधू संत योगी जपी तपी रानावनात झाडा झुडपात ही साधना करीत. संत तुकारामांनी भंडाऱ्याच्या डोंगरावर ध्यानाची साधना केली. आत्मानंदाबरोबर त्यांना संतत्व प्राप्त झाले. त्यांनी सत्याचा अंत घेतला, सत्याला जाणलं, सत्य हाच ईश्वर आहे ही अनुभूती त्यांना आली. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज रामटेक, रामदिगी, ताडोबा, गोंदेडा या दाट जंगलातील झाडा झुडपाट साधनेत असताना साप, वाघ, अस्वल यांचे सोबत राहिले. ते स्वतः अनुभव लिहितात, अजी शेरथा वही पास मैं भी सो गया जाकर वहां, मालूम नहीं था फिर दिखा मैंने उसे वहा वाह कहा, दोनों भी हम अपने भजन में लीन थे, तल्लीन थे, मरने को हम तैयार थे पर बीच में भगवान थे. आज जंगलात त्या व्यवस्था ते वातावरण राहले नाही. ऋतुमानानुसार गरम थंड साधनं जशी बदलतात तसं बदलावं लागते. हिवाळ्याची साधनं उन्हाळ्याच्या उपयोगाची नाहीत आणि उन्हाळ्याची साधनं हिवाळ्याच्या उपयोगाची नाहीत. एका भजनात वंदनीय महाराजांनी सुंदर लिहिलंय, साधन अब बदलाना होगा, घर घर यही गाना होगा, घर उलटी चाल चले कोई तो पागल कहलाना होगा, एक जमाना था जप तपका यज्ञ याग तीर्थ का, अब तो श्रम देकर ग्रामों को ठीक बनाना होगा, घर घर यही गाना होगा, तुकड़िया दास कहे यही होगा, होकर के ही रहेगा, घर उल्टी चाल चले कोई तो पागल कहलाना होगा, म्हणून सामुदायिक ध्यान प्रार्थना. कधी संत रूपे येऊनी रचना करी साधू मुनी, देश काळ ही पाहुनी दे मार्ग जनते दावुनी, अवतार कितीदा येती आणि देती तया परिवर्तना, किती गोड वाटी या जीवा ही सामुदायिक प्रार्थ. सामुदायिक ध्यानाच्या वेळेचे महत्व सांगताना ते ग्रामगीता ग्रंथात लिहितात, प्रातकाळची आरोग्यदायी हवा सदा सर्वदा मानवते जीवा, प्रसन्नता देई ऋतु तेधवा सर्व प्राणी मात्राशी, सर्व वने राने जागी होती, पुष्पे सारी विकास पावती, पशु पक्षी ही नेहमी उठती प्रातक काळी, पहाटे धोता गाय म्हैस त्यात अधिकची सार अंश, पहाट वारा चढवी रक्तास लाली रोग प्रतिकारक, म्हणून प्रातक काळी व्हावी ब्राह्म मुहूर्ता डोळ्यांनी बघावी, उठताच प्रात स्मरण करावे आसनस्थानी, प्रात स्मरण म्हणजे नवीन स्मृती, उगवत्या दिवशी वाया प्रगती, उत्तम कार्य घडावे पूर्ण गती म्हणून प्रार्थना देवाची, त्यावेळी जो संकल्प करतो वाईट न घडो ऐसे चिंतितो तो संस्कारे वाढत जातो उन्नती मार्गे वेगाने, म्हणून प्रातस्मरण करावे, नैसर्गिक उत्साह रे भरावे मग प्रातर्विधी आटोपावे, नित्य नेम हा अमूलिक, पहाटेस शौच मुख मार्जन त्याने वायू दोषांचे होय शमन, शरीरी नवा जोम निर्माण होय निर्मळपण लाभनी, सकाळी करावे उषपान त्याने अंतरिंद्रियाचे शांतवन, नंतर करावे शीत जल स्नान अति प्रसन्न चित्त राहे, शीत जल स्नानाचे महिमान तुर तेने त्वचा शक्ती जागे सुंदर, शरीर राहे सदा तरतर उत्साहाने, मेंदूचा भाग थंड राहिला तरीच बुद्धीचा उत्कर्ष झाला, ऐसा थोरांना अनुभव आला कितीतरी, उष्ण पाण्याने स्नान करणे म्हणजे बिमारची तो समजणे, ऐशी सवय नेहमी लावणे हानिकारक देहाशी, स्नानोत्तर अरुणोदयापूर्वी सामुदायिक ध्यान उपासना करावी, प्रार्थना मंदिर अथवा पडवी ध्यानास्तव पहावी निर्मळ, जन म्हणती योग्यांनी ध्यान करावे, आपण कासया उठावे स्मरावे हे म्हणणे कदापि नोहे बरवे कोणाचेही, योगी आपली समाधी धरी साधक सन्मार्गाचा योग करी, जीवन उज्ज्वलतेचा योग संसारी प्रातक काळी साधत असे, ध्यानापरीच सहल प्रातक काळची जरूर करावी सवय रोजची, त्याने देह मन राहे निर्मल शुची प्राणवायू स्पर्शाने, कोणी धावती कोणी चालती कोणी आसने सूर्यनमस्कार घालती, कोणी गाती चिंतन करीती ही दृश्य दिसो प्रभाती, काही पठन पाठन करावे, शरीर मनासी वडन लावावे, आयुष्य सुंदर होते आघवे, ऐशा क्रमे घरी असो वा आश्रमी, प्रवासी असो वा तीर्थधामी, प्रातःकाळी नित्य नियमी अभ्यासक्रम उरकवावा, घरा आश्रमाची करावी सफाई, स्वच्छता मार्गी ठाई ठाई, गाई म्हशीचे गोठे सर्वही आरशा सारखे करा, गडी माणसांनी सहाय्य द्यावे, परी प्रत्येकाने काम करावे, आई बाई मिळोनी उरकवावे, कामधंदे चटचट, कोणीही बघे अरुणोदयी, सडा समार्जन रांगोळी रई, आत बाहेर गलिच्छता नाही, कामे झाली सकळांची, ऐसे ज्या गावी झाले समजावे लक्ष्मीचे मन मोहिले, आरोग्याचे राज्य आले तया गावी, तेथे उदंड आयुष्य वाढते, जेथे प्रातःकाळी स्वच्छता होते, कोणीही न दिसे झोपला जेथे प्राणी मात्र, म्हणून ऐसे नियम करावे, चुकल्याही चुकोन द्यावे, पुन्हा पुन्हा सावरावे वर्तन आपले, ऐसा अभ्यास जडल्यावी आरोग्य भाग्य नांदे संसारी, औषधांची गरजची नुरे शरीरी, वाढे अभ्यंतरी नवे तेज, पूर्वी प्रातःकाळी माध्यान्ना आणि सायंकाळी जाणा, होती त्रिकाळ संध्या प्रार्थना, संस्कारास्तव लाविली, ते सर्व काळची उचित, म्हणून प्रातर्ध्यान नियमित आणि सायं प्रार्थना ही नेमस्त करीत जावी, तेव्हा अशा साधनेची आवश्यकता शरीरधारी कोणी असो, जीव संत देव या सर्वांनाच जीवनामध्ये पडलेली आहे, म्हटल्यापेक्षा साधनेद्वाराच आत्मशक्तीचा विकास करून या जगाला त्यांनी सावरलं आहे। रामायणाच्या इतिहासात थोडंसं चिंतन करता येईल, असाच हा प्रातःकाळचा वेळ आहे, समय आहे, आणि गुरु वशिष्ठ महाराज निवांत बसले आहे। प्रभू रामचंद्र 14-15 वर्षे वयाचे असताना सहज त्या दरबारातून राम दरबारातून फिरून राहिले, तेव्हा त्यांना जवळ बोलवून गुरु वशिष्ठ महाराज म्हणतात, रामा बैस, उत्तराभिमुख तोंड कर, पाठीचा कणा सरळ ताट कर, आणि मी काय म्हणतो ते नीट ऐक। तेव्हा त्यांनी ध्यानाचे सिद्धांत रामाला सांगितले, हे राम राम महाबाहो, प्रथम स्वरूप घे आपैते करुणी, मग तारुण्य विचरे वनी, काम क्रोध झनी कदान बाधती बापा। रामा, ध्यान योगाच्या साधनेद्वारा तुझं खरं स्वरूप तू जर आपलंस करून घेतलं, तर मग तू गावात राहला काय, जंगलात राहला काय, माणसात राहला काय, बायात राहला काय, तुझ्या वृत्तीवर कुठलाही परिणाम होणार नाही। याच अर्थाने वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज लिहितात, तुझ्या स्वरूपाचे लागू दे ध्यान, राहावया चित्त समाधान, सर्व भटकोनी आलो नरदेही, लाभ व्हावा तुझा लवलाही, दास तुकड्याची नित्य साधनाही, अन्य नाही। असे सगळ्या साधू संत महापुरुषांनी आपले अनुभव खऱ्या अर्थाने जगाचं कल्याण व्हावं यासाठी पहिल्यांदा स्वतः प्राप्त केले। प्रातःकाळचा वेळ आहे आणि कबीरदास महाराज सहज एका गावामधून निघाले, एका घरून जात्यावर दळण्याचा आवाज त्यांना आला, जाऊन त्या अंगणामध्ये उभे राहिले, पाहतात ती बाई गावाचे सोन्यासारखे पिवळे दाणे हातात घ्यायची आणि त्या जात्यात टाकायची, पण जात्यात गेलेले दाणे जसेच्या तसे बाहेर येत नसत, त्याचं पिठून बाहेर पडले। जेव्हा ही प्रक्रिया पाहिली तेव्हा कबीरदासांच्या डोळ्याला धारा लागल्या, ते रडून राहिले। त्या बाईचं लक्ष गेलं तेव्हा ती बाई म्हणते, महाराज तुम्ही तर आमच्या संसारी जीवाच्या दुःखांचे अश्रू पुसणारे अधिकारी संत पुरुष आहात, आणि सत्पुरुषाच्या डोळ्यात मी आज अश्रू पाहते, काय झालं, कशासाठी रडता? तेव्हा डबडब त्या अंतकरणाने ते बोलतात, कबीरदासजी की हे माऊली, या दाण्याचं गव्हाच्या जसं पिठून बाहेर पडते, असं जग आणि मन या दोही याच्या बटीत सापडलेला हा जीव याचंही पीठच होऊन राहिलेलं आहे, आणि ही प्रक्रिया कधी साध्य होईल, कशानं होईल, या चिंतनातच माझ्या डोळ्यात अश्रू आले आहे, हे दुःखाचे नाहीत। यानंतरचं चिंतन पुढील भागात, हा भाग याच ठिकाणी संपला।
0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं।
2: श्यामची आई, परमपूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या, त्या पुस्तकाचं नाव तू वयानं मोठा नाहीस मनानं। मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस शिकावयास गेलो। शाळा सुरू झाली पावसाळाही सुरू झाला. तप्त जमिनीला मेघ शांत होऊ लागले. तापलेल्या जमिनीवर पाणी पडे आणि कसा सुंदर वास सुटे. नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो. दहंती पृथ्वी या वचनाची त्यावेळेस आठवण येते. घरून मी एक निश्चय करून आलो होतो. आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावा असं मी ठरवून आलो होतो. त्यावेळेस आई म्हणाली, तुझे अण्णा दादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला 6 महिन्यांनी नवीन सदरा शिवतील. आता नको हट्ट धरू. मित्रांनो, कपड्याचे बंड फार माजले नव्हते. आम्हाला कोट माहीतच नव्हता. कित्येक दिवस सदराही वर्षा 2 वर्षांनी नवीन मिळावायचा. थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जावायचे. मफलर नव्हते, जॅकेटे नव्हती, गरम कोट नव्हते. आता शहरात तर विचारूच नका, पण खेड्यातूनही कितीतरी कपडे लागतात. वारा प्रकाश याचा अंगाला जितका स्पर्श होईल तितका चांगला. वारा आणि प्रकाश यांच्या रूपानं प्रत्यक्ष परमेश्वरच आपली अंग स्वच्छ करावयास जणू येत असतो. पण त्या सृष्टी माऊलीला आपण अंगास हात लावू देत नाही आणि नाना रोग शेवटी आपणास जडतात. एक रशियन डॉक्टर म्हणतो, जगातील पुष्कळसे रोग फाजील कपड्यांमुळे होतात. रशियातील मुलं फार थंडी नसली म्हणजे फक्त लंगोट लावूनच शाळेत जातात. कपडा कमी वापरण्याची वृत्ती नवीन रशियात निर्माण करीत आहेत. विचाराच्या डोळ्यांनी रशिया पाहण्याचा यत्न करीत आहे आणि तसंच चालण्याचंही ठरवित आहे. माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता. आईनं त्याला 2-3 गाबड्या लावल्या होत्या. आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावा असं मी ठरवून आलो होतो, पण पैसे कुठून आणावायचे? माझे वडील कोर्ट कचेरीच्या कामास वरचेवर दापोलीस येत. दारिद्र्य येत होतं तरी कज्जे दलाली सुटली नव्हती. काही लोकांना कोर्ट कचेऱ्यांशिवाय चैनच पडत नाही. स्वतःचे संपले तर दुसऱ्याचे खटले चालवावयास ते घेतात. तुझा खटला मी जिंकून दिला तर मला इतके पैसे, खटला फसला तर झालेला खर्च सारा माझा, असं सांगून खटला चालविण्याची कंत्राट घेणारे लोक मी पाहिले. वडील दापोलीस आले म्हणजे आणा 2 आणे मला खाऊला म्हणून देऊन जायचे. खाऊच्या पैशातील 1 पैसा खाऊमध्ये न खर्चण्याचं मी ठरवलं. ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली. गणेश चतुर्थीला 3 महिने होते. तेवढ्या महिन्यात या खाऊच्या पैशाचा रुपयाभर जमला असता. गणेश चतुर्थीस धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यावायचा असं मी मनात निश्चित केलं. ध्येयावर डोळे होते. रोज पैसे मोजत होतो. गणेश चतुर्थी जवळ येत चालली. मजवळ 1 रुपया 2 आणे जमले होते. गौरी गणपतीला नवीन कपडे करतात. आपल्या गावातील मुलांना त्यांचे आईबाप नवीन कपडे शिवतील. माझ्या धाकट्या भावास कोण शिवील? भावाला मी शिवून नेईन. मी शिंप्याकडे गेलो. 2 वार कापड घेतलं, अर्धा वार अस्तर घेतलं. कोट तयार झाला. जवळच्या पैशात सारा खर्च भागला. तो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे अश्रूंनी न्हाले होते. प्रेमसूचक अश्रूच मी त्या कोटावर शिंपडले. मी घरी जाण्यास निघालो. पाऊस मी म्हणत होता. मी ज्यांच्याकडे राहिलो ते म्हणाले,
3: पावसा पाण्यात जाऊ नकोस, नदी नाल्यांना पूर आले असतील. पिसाईचा परा, हा सोंडेघरचा पर्या, यांना उतार नसेल. आमचे ऐक.
2: मी कोणाचे ऐकले नाही. हृदयात प्रेमपूर आला होता. तो नदी नाल्यास थोडीच भीक घालणार. नवीन कोट बांधून मी निघालो. पंख असते तर एकदम उडून गेलो असतो. चालण्याचे श्रम वाटत नव्हते. सुख स्वप्नात दंग होतो. आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो. एक नाणेटी माझ्या पायाजवळून उडी मारून गेली. नाणेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे. तिचा हिरवा रंग असतो. नाणेटी उड्या मारीत जाते. मला जरा भीती वाटली. जपून चालू लागलो. पिसाईचा पर्या दुथडी भरून वाहत होता. त्याच्या पाण्याला ओढ फार. काय करायचे? आईचे नाव घेतले. शिरलो पाण्यात. हातात काठी होती. पुढे काठी टाकायची आणि मग पाऊल टाकायचं. मी वाहून जाण्याच्या भीतात होतो, पण कसा बाहेर आलो देवाला माहीत. माझं प्रेम मला तारीत होतं. इतर नदी नाल्यांना प्रेमानं भेटावया जाणारा तो नाला, तो मला कसा बुडवी. मी माझ्या भावास भेटावयास जात होतो, त्या नाल्या इतकाच उत्सुक होतो, धावपळ करीत होतो. त्या नाल्याप्रमाणेच मीही हृदय भरून येऊन जात होतो. रस्त्यातील खडी वर आली होती, सुयांसारखे दगड पायांना खुपत होते, पण माझं तिकडे लक्ष नव्हतं. अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपड होती.

0: होते आणि आईनं शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते.
1: अन्न आला आई आई अन्न अन्न.
0: धाकट्या भावानं दार उघडलं. दोघं लहान भाऊ भेटले. इतक्या पावसातून श्याम कशा राहणार, सारा भिजलास ना, आई विचारू लागली.
2: सोंडे घरच्या पऱ्याला पाणी नव्हतं का रे,
0: वडिलांनी विचारलं.
1: हो पण मी आलो कसा तरी,
0: मी म्हटलं.
2: त्या दिवशी एक बाई वाहून गेली होत आतून,
0: वडील म्हणाले. गणपतीची कृपा, पर ते कपडे काढ, आई म्हणाली. धाकट्या भावानं माझं लहानसं गाठोडं सोडलं. लहान मुलांना वाटत असतं की काहीतरी आपल्यासाठी आणलेलं असेल, पण मी माझ्या भावंडास कोणता खाऊ आणणार, कोणते खेळ, कोणते रंगीत चित्रांचे पुस्तक. मी गरीब होतो, पण माझ्या भावास त्यात कोट सापडला, नवीन कोट. तो कोट नव्हता, ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती.
1: हा लहानसा कोट कोणाचा,
0: धाकटा मज्जवळून विचारू लागला.
2: घरात जा घेऊन.
1: आई हा कोट बघ, हा मलाच आणलाय.
0: हात तर नाही ना लावलास, आईनं कातर स्वरात विचारलं. आई
1: त्या दिवशी तू सांगितलं होतस ना, हा पहिला आणि शेवटचा हात लावलेला, ते मी कसं विसरेन.
0: मी कर्ज काढले नाही, फीचे खर्चिले नाही, मी म्हटलं.
2: मग उधार का शिवून आणला श्याम,
0: वडिलांनी विचारलं. भाऊ तुम्ही मला खाऊला आणा दोन आणे देत असाल ना, ते मी जमवले. गेल्या दोन तीन महिन्याचे सारे जमवले, त्यातूनच हा कोट शिवून आणला. आई म्हणत असे, तुझे अण्णा दादा मोठे होतील मग तुला नवीन कोट शिवतील. मी मनात ठरवलं होतं की गणपतीला नवीन कोट आणावायचा. पुरुषोत्तम बघ तुला होतो का, मी म्हटलं.
1: अण्णा हा बघ छान होतो आणि आतलाही किस्सा आहे, आता माझी पेन्सिल हरवणार नाही. आई बघ ना,
0: पुरुषोत्तम आईला दाखवू लागला. मी सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहिवरून आलं आणि ती म्हणाली, श्याम तू वयानं मोठा नाहीस, पैशानं मोठा नाहीस, शिकून मोठा नाहीस, पण मनानं मोठा झालास. हेच प्रेम बाळांनो पुढेही ठेवा. या प्रेमावर देवा दृष्ट नको कुणाची पडू. वडिलांनीही माझ्या पाठीवरून हात फिरवला. ते बोलले नाहीत, त्या हात फिरवण्यात सारे बोलणे होते, साऱ्या स्मृती होत्या.
1: आई याला कुंकू लावू.
0: बाळ आता घडी करून ठेव, उद्या कुंकू लावून अंगात घाल, गणपती आणावयात जा हो, आई म्हणाली.
3: शिक्षण माहिती ज्ञान मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टच.
4: प्रतिहो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि आजच्या MJ कट्टा या सदरात आपण सर्वांचं मी आरजे शुभांगी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकत्याच 12वी आणि पदवीचे निकाल लागल्यानंतर सध्या सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे, ते म्हणजे पुढे काय, करिअर कुठल्या क्षेत्रात करायचं. बऱ्याचदा आपण त्या जुन्या पारंपरिक वाटांनीच जात राहतो, पण आज आपण एका अशा क्षेत्राबद्दल बोलणार आहोत जे केवळ एक उत्तम करिअरच घडवत नाही तर समाजाला एक नवी सकारात्मक दिशा देण्याचं कामही करत असतं. होय, आपण बोलतोय समाजकार्य म्हणजेच BSW आणि MSW या अभ्यासक्रमांबद्दल. आणि याच विषयावर आज आपल्याशी दिलखुलास गप्पा मारण्यासाठी आणि आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी MJ कट्ट्यावर उपस्थित आहेत प्राध्यापक चेतन दिवाण सर, समन्वयक समाजकार्य विभाग आणि सामाजिक शास्त्र विभाग. सर, तुमचं रेडिओ मनभावनच्याच म्हणजेच MJ कट्ट्यावर हार्दिक स्वागत.
5: नमस्कार. नमस्कार मॅडम, धन्यवाद.
4: सर, आजकालचे विद्यार्थी जे आहेत पदवी घेताना नेहमीच्या पारंपरिक वाटाच निवडत असतात, अशा वेळी त्यांनी BSW किंवा MSW कडे का वळलं पाहिजे आणि नेमकं काय आहे हा कोर्स आणि त्याची व्याप्ती काय आहे ते समजून सांगा ना.
5: छान. खरं तर मला वाटतंय आजच्या या युगामध्ये हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण आजकालच्या विद्यार्थ्यांमध्येच नाही तर पालकांमध्ये देखील पारंपरागत जी काही शिक्षण पद्धती आहे, पारंपरिक शिक्षण पद्धती म्हणूया आपण किंवा पारंपरिक परंपरागत

0: परंपरागत जी काही शिक्षण पद्धती चालत आलेली आहे त्याच्यानुसार विद्यार्थी आणि पालक दोघेही संभ्रमावस्थेमध्ये आहेत
1: अगदी
0: आणि तेच ते फॉलो करतायत आणि त्याचंच अनुकरण केल्यामुळे होतंय असं की अलीकडच्या काळामध्ये 21व्या शतकामध्ये आपण म्हणतोय की स्पर्धेचं जग आहे. स्पर्धेच्या जगामध्ये विविध नोकरीच्या संधी मिळाल्या पाहिजेत, व्यवसाय चांगले चालले पाहिजेत, उद्योग मुलांचे उभारले पाहिजेत. या दृष्टिकोनातून जर शिक्षण पद्धती जर उभी करायची असेल तर कुठंतरी मला वाटतं या पारंपरिक शिक्षण पद्धतीच्या बाहेर जाऊन, चाकुरीच्या बाहेर जाऊन थोडासा पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी विचार करणं आवश्यक आहे. आणि याच अवस्थेमध्ये BSW सारखा किंवा MSW सारखा म्हणजेच बॅचलर ऑफ सोशल वर्क आणि मास्टर ऑफ सोशल वर्क या कोर्सेसचा, या अभ्यासक्रमांचा विचार खरं तर होण्याची गरज आहे. कारण का मुळातच पारंपरिक शिक्षण पद्धतीच्या पलीकडे जाऊन या अभ्यासक्रमांचा नक्कीच रोजगारासाठी म्हणजेच नोकरीसाठी असेल, उद्योग व्यवसायांसाठी असेल किंवा स्वतःचं काही चालू करायचं असेल, नवीन स्टार्टअप, या सगळ्यांसाठीच उपयोग होणार आहे. त्यामुळे हे खूप असे महत्वाचे असे असणारे दोन्ही अभ्यासक्रम आहेत.
1: वा वा. BSW किंवा MSW अभ्यासक्रम आपल्या नेहमीच्या परंपरागत किंवा पारंपरिक अभ्यासक्रमांपेक्षा अगदी वेगळा आहे हे आपण नुकतंच सांगितलंच. पण सर, करिअरचे इतर मार्ग किंवा इतर पर्याय बाजारात उपलब्ध असताना विद्यार्थ्यांना त्यातून रोजगाराच्या संधी सुद्धा मिळत असतात, मग अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी समाजकार्य हाच अभ्यासक्रम म्हणून का निवडावा?
0: ओके, हाही मला वाटतं प्रश्न खूप असा उपयुक्त आहे विद्यार्थी आणि पालकांसाठी. मी थोडंसं तुम्हाला क्लिअर करतो जे मी मगापासून म्हणतोय की पारंपरिक किंवा परंपरागत शिक्षण पद्धतीच्या बाहेर जाऊन थोडा विचार केला पाहिजे. म्हणजेच काय तर विद्यार्थी आजचा आणि त्याचे पालक, आता त्यांची चूक नाही आहे का, तर आपल्या मुळात भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये सुरुवातीपासून आपल्याला जे जे मार्ग उपलब्ध आहेत त्याच मार्गांचा आपण अवलंब करत आलोय. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ आपण असं घेऊया की आपल्याला उपलब्ध आहे बाबा BA, म्हणून आपण BA करूया. थोडंसं आणखीन जरा विद्यार्थ्याला बँका किंवा इतर क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे तर आपण कॉमर्समध्ये जाऊया, म्हणजे आपण तिकडं BCom वगैरे करूया. आणि थोडंसं बाबा आणखीन उत्तम आहे, जरा बऱ्यापैकी गणित येतात किंवा आणखीन काय त्याच्यामध्ये करिअर करायचं आहे, तर डॉक्टर व्हायचं आहे आणखीन काय, तर आपण सायन्सकडे जाऊ. त्यामुळे BA, BCom, BSc हे जे काही पारंपरिक पद्धतीने चालत आलेले जे काही आपलं ग्रॅज्युएशन पदवीचे अभ्यासक्रम आहेत याच्या बाहेर विद्यार्थी आणि त्याचा पालक पडलाच नाही. आणि पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये जर आपण पुढे गेलं तर मला वाटतं बऱ्यापैकी खूप वेगवेगळे असे अभ्यासक्रम आले की जे व्यवसायावर किंवा व्यवसाय आधारित आहेत, परंतु ग्रामीण भाग याच्यामध्ये कमी आहे का, तर नक्कीच नाही आहे. आपला ग्रामीण भागाबरोबरच आदिवासी भाग जो आहे पट्टा, तो याच्यामध्ये कमी आहे का, तर नक्कीच नाही आहे. पण मला वाटतं शिक्षणाच्या कुठंतरी संधी कमी उपलब्ध असल्यामुळं, अशा शिक्षण संस्था कमी उपलब्ध असल्यामुळं किंवा अशा अभ्यासक्रमांची उपलब्धता नसल्यामुळं विद्यार्थी या अशा नवीन अभ्यासक्रमांकडे वळला गेलेला नाही. पारंपरिक अभ्यासक्रमांमध्येच, पारंपरिक BA, BCom, BSc तो अडकून राहिला. पण मला वाटतं याला कुठंतरी एक पर्याय म्हणून हे पहा मॅडम, आता साधं गणित आहे की ज्यावेळेला एखादा विद्यार्थी BA करतोय, BCom करतोय किंवा BSc करतोय, त्याच्यानंतर त्याला कोणती नोकरी लगेच मिळणार आहे, त्या पदवीच्या आधारावर विद्यार्थ्याला नोकरी मिळते का, तर नक्कीच खूप मोठं स्पर्धेचं जग असल्यामुळं त्याच्याकडे काहीतरी असं स्किल पाहिजे, कौशल्य पाहिजे. त्या कौशल्याच्या आधारेवर त्याला कुठेतरी नोकरी मिळेल किंवा उद्योग व्यवसाय उभारता येईल. तर BSW सारखा जो काही परंपरेच्या बाहेर जाऊन थोडासा कौशल्य आधारित अभ्यासक्रम म्हणतोय तो अभ्यासक्रम असेल हा विद्यार्थ्यांना BSW केल्या केल्या लगेच नोकरी मिळवून देणारा असा हा एक अभ्यासक्रम आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी अशा अभ्यासक्रमाकडे आलं की पालक आणि विद्यार्थी दोन्ही निश्चिंत राहणार आहेत की यांनी पदवीचं शिक्षण घेतलं रे घेतलं की यांना नक्कीच, ग्रामीण भागातला विद्यार्थी असू दे, आदिवासी भागातला विद्यार्थी असू दे, त्याला स्वतःचा स्वतःला रोजगार उभा करता येणार आहे किंवा त्याला नोकरीची संधी मिळणार आहे किंवा तो व्यवसाय देखील उभा करू शकणार आहे स्वतःचा. आणि काहीच तो म्हणला नाही करायचं तर स्वतःची एखादी संस्था उभा करून तो त्याच्यातून स्वतःचा आणि कित्येक कुटुंबांचा उदरनिर्वाह करू शकणार आहे. त्यामुळे मला वाटतं असा व्यवसायावर आधारित असणारा BSW हा एक कोर्स सगळ्यांसाठी अभ्यासक्रम खूप महत्वाचा ठरणार आहे.
1: नक्कीच नक्कीच, रोजगाराच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेतच. तर या अभ्यासक्रमाचा करिक्युलम बद्दल जर आपण बोलायचं म्हटलं तर यात कुठले कुठले विषय शिकवले जातात आणि नेमकं व्यक्तिमत्व विकासासाठी कोणत्या कोणत्या कौशल्याधारित घटकांचा यात समावेश असतो?
0: छान. विद्यार्थ्यांना जर आपण बघितलं की आर्ट्स कॉमर्स आणि सायन्समध्ये जे परंपरागत शिक्षण संस्थांमधून अभ्यासक्रमांमध्ये बेसिक जसे विषय शिकवले जातात, या बेसिक म्हणजे अगदी मूलभूत विषयांव्यतिरिक्त शहर विकास कसा असतो, ग्रामीण विकास काय असतो, आदिवासी भागाचा विकास त्याच्या संदर्भात काय अभ्यासक्रम असतात, किंवा वैद्यकीय असेल किंवा मनोसामाजिक समाजकार्य असेल किंवा मानव संसाधन असेल, कुटुंब किंवा बालकल्याण या बाबतीतले अभ्यासक्रम असतील, असे सगळे विषय यामध्ये आपण या BSW कव्हर करतो. त्याचा पूर्णपणे आपण हे अभ्यासक्रम कव्हर करण्याचं कारण इतकंच की विद्यार्थ्याला व्यक्ती समजावी, व्यक्तीबरोबर जे काही विविध ग्रुप असतात, समूह असतात, ते समूह समजावे, कुटुंब किंवा कुटुंब व्यवस्था समजावी, समाज किंवा समाज व्यवस्था समजावी, आणि मग ओव्हरऑल कम्युनिटी आपण म्हणतो समुदाय, तो समुदाय समजावा. म्हणून व्यक्ती केंद्रित, समूह केंद्रित आणि समुदाय केंद्रित, म्हणजे व्यक्ती, गट आणि समुदाय या तिन्हीवर, म्हणजे तशा सोशल वर्कमध्ये, समाजकार्यामध्ये अशा एक ट्रॅडिशनल पद्धती आहेत आपल्या समाजकार्याच्या पद्धती, तर या समाजकार्याच्या संपूर्ण पद्धतींचा यांना या ठिकाणी आपण अभ्यासक्रमामध्ये त्यांना या विषयांचा उपलब्ध करून दिलेले आहेत हे विषय सगळे. त्या समाजकार्याच्या या प्रमुख समाजकार्याच्या पद्धतींबरोबरच संशोधन पद्धती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी म्हणून संशोधनासाठी देखील त्यांना शेवटच्या वर्षामध्ये प्रवृत्त केलं जातं. संशोधनासारखा विषय आहे. आपण विविध संस्थांमध्ये जर काम करायचं असेल तर मग त्याचं सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन कसं असतं, म्हणजे कोणतीही जर संस्था असेल त्याची बांधणी करायची असेल तर काहीतरी एक रचना असते, त्या रचनांचा अभ्यास करणं, किंवा आपण ग्रामीण भागामध्ये म्हणतो किंवा आदिवासी भागामध्ये म्हणतो की खूप आंदोलनं वगैरे होतात, तर त्याला समाजकार्यामध्ये सोशल ॲक्शन नावाची एक पद्धत आहे आपली, त्या पद्धतीचा देखील त्यांना त्या ठिकाणी आपण अभ्यासक्रमामध्ये उपलब्धता करून त्या पद्धतीचा देखील विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी प्रयत्न करतो. म्हणजे असे विविध जे विषय आहेत ते तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये उपयुक्त असणारे प्लस तुमच्यामध्ये व्यावसायिक असे स्किल, कौशल्य निर्माण करणारे सगळे विषय असतात. त्यामुळे होतं असं की विद्यार्थी स्वतः तयार होतो, त्याला कुटुंबाची जाणीव होते, प्लस त्याला समाजामध्ये वावरत असताना समुदायाचं संघटन कसं करायचं आणि समुदायाचा विकास कसा करायचा या सगळ्या गोष्टींचं नॉलेज, सगळ्या गोष्टीचं ज्ञान या संपूर्ण विषयांमधून मिळतं. असे विषय मॅडम आपण यामध्ये ठेवलेले आहेत या अभ्यासक्रमामध्ये.
1: या अभ्यासक्रमामुळे व्यक्तिमत्व विकास घडवण्याला छान अशी मदत होऊ शकते असं आपण म्हणू शकतो. पण सर मला सांगा ना, हा अभ्यासक्रम किती वर्षांचा आहे आणि यासाठी नेमकी प्रवेश पात्रता काय आहे?
0: ओके. आता तुम्ही पाहत असाल की अलीकडं नवीन शैक्षणिक धोरण NEP आपलं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे अंमलात आल्यापासून, पूर्वी कसं असायचं, भारतभर देशभरामध्ये परंपरागत जसं मी म्हटलं तुम्हाला की 3 वर्षाची आपल्याकडं पदवीचा अभ्यासक्रम होता आणि 2 वर्षाचा आपल्याकडं पदवी शिक्षणाचा अभ्यास आहे, पदव्युत्तरचा, पोस्ट ग्रॅज्युएट आपण ज्याला म्हणतो. तर आताच्या काळामध्ये 3 वर्षाची पदवी आहेच, त्याच्याबरोबर 4 वर्षांची देखील पदवी आहे. पण 4 वर्षाची जर तुम्ही पदवी केली तर नंतर तुम्ही 1 वर्षाची पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकता. त्यामुळं BSW ही पदवी जी आहे ती मूळ 3 वर्षाची देखील आहे आणि 4 वर्षाची देखील आहे. पण BSW ही 3 वर्षाची पदवी केल्यानंतर विद्यार्थी 2 वर्षाचं MSW करू शकतात किंवा नोकऱ्या भरपूर उपलब्ध आहेत, नोकरी करू शकतात, उद्योग व्यवसाय BSW नंतर देखील ते करू शकतात. हवं तर ते पुढं भविष्यात रिसर्चमध्ये, संशोधनामध्ये जाऊ शकतात, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना उच्च शिक्षण उपलब्ध आहे तिकडं जाऊ शकतात, किंवा मग ते त्यांना महत्वाचं त्यांच्या BSW लागून येणार जे MSW आहे ते 2 वर्षाचं MSW किंवा 1 वर्षाचं MSW करून त्याच्यामध्ये आणखीन पारंगत होऊन आणखीन उत्तम प्रकारे चांगल्या रोजगाराच्या संधी मिळवू शकतात. त्यामुळं खरं तर मग 3 वर्ष किंवा 4 वर्ष असा दोन्ही पद्धतीने आपण पदवीचा त्याचा अभ्यासक्रमाचा कालावधी असणार आहे.
1: बरोबर, छान. सर आजकाल म्हणजे पालकांचा कल जो असतो तो सुरक्षित करिअरकडे असतो, अशा वेळी पालकांनी आपल्या पाल्याला हा अभ्यासक्रम निवडण्यासाठी कसं प्रेरित केलं पाहिजे त्याबद्दल सांगा ना.
0: मला वाटतंय आजकालचे पालक जे आहेत आणि पूर्वीचे पालक आहेत, या सगळ्यांमध्ये कॉमन एक गोष्ट काय असेल तर विद्यार्थ्यांच्या करिअर बाबतची चिंता. हे सगळ्यांना तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मुलांना खूप चिंता असण्याऐवजी पालकांना चिंता असते, असणं चिंता साहजिक आहे चिंता असणं, परंतु याचबरोबर आपण विद्यार्थ्याची कुवत जी आहे, विद्यार्थ्याचा जो काही इंटरेस्ट आहे म्हणजे त्याला काय करायचं आहे हे देखील पाहिलं पाहिजे. आणि बऱ्यापैकी मला वाटतं BSW झाल्यानंतर म्हणजे 12वी झाल्यानंतर एखाद्या अभ्यासक्रमाकडे कुठं जर विद्यार्थ्याला वळायचं आहे, विद्यार्थ्याला कुठेतरी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घ्यायचा आहे, यावेळेला पालकांच्या गायडन्सची नक्कीच गरज असते. मला वाटतंय पालकांनी हा विचार करणं गरजेचं आहे की पारंपरिक शिक्षण पद्धतीमधून विद्यार्थी आपण घडवून त्याला BA BCom BSc करून परत आणखीन जसे कित्येक हजारो लाखो बेरोजगार तरुण जसे आहेत त्या यादीमध्ये आपल्या मुलांचं नाव घालून आणखीन बेरोजगारी वाढवायची आहे का, त्यांना व्यवसाय आधारित शिक्षण देऊन BSW सारखं शिक्षण देऊन त्याला लवकरात लवकर नोकरी उपलब्ध व्हावी किंवा त्याचं करिअर लवकर व्हावं किंवा त्यांनी स्वतःचा उद्योग व्यवसाय उभारावा यासाठी प्रयत्न करायचं हे पालकांनी ठरवलं पाहिजे. त्याचबरोबर पालकांसाठी देखील मला वाटतं थोडंसं मला या ठिकाणी सांगायला आवडेल की विविध क्षेत्र आहेत, जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की हॉस्पिटलसारखं समजा क्षेत्र आपण पकडूया, त्याच्यामध्ये रुग्णालये असतील, विविध रुग्णालये असतील, मानसिक रुग्णालये असतील, पुनर्वसन केंद्र असतील, विविध म्हणजे एक या आपल्या जळगावसारख्या ठिकाणी पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये समुपदेशन केंद्र आहेत, महिला बाल सुधारगृह आहेत त्यांना समुपदेशन करणारी केंद्र आहेत, किंवा या सगळ्यांबरोबरच विविध संस्था ज्या उभ्या आहेत ग्रामीण भागामध्ये ज्या ग्रामीण भागाचा कायापालट करतायत म्हणजे डेव्हलपमेंटल सेक्टर आपण म्हणतो विकासात्मक, त्याच्यामध्ये विविध संस्था विविध असे प्रोजेक्ट घेऊन काम करतायत. म्हणजेच काय, जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही बघत असाल विविध खाती आहेत, विविध विभाग आहेत, म्हणजे सॅनिटेशन विभाग वेगळा आहे की नाही, महिला बालकल्याण विभाग आहे, समाज कल्याण विभाग आहे, वेगवेगळे आरोग्य विभाग आहे, इथं शासनाचे खूप उपक्रम राबवले जातात,
1: बरोबर,
0: शासनाच्या खूप स्कीम राबवल्या जातात, खूप प्रोग्राम्स आहेत, या सगळ्या प्रोग्राम्समध्ये विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी आहे MSW च्या आपल्या BSW च्या विद्यार्थ्यांना. म्हणजे त्यांनी BSW केलं की जिल्हा परिषदेमार्फत जितक्या जितक्या योजना राबवल्या जातात, जितके जितके विभाग आहेत जिल्हा परिषदेचे, विशेषतः मी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं सांगतो मॅडम किंवा आपल्या आदिवासी विभागातल्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो, तर हे पालकांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की या सगळ्या ठिकाणी विद्यार्थी BSW झाल्यानंतर आपला नोकऱ्या करू शकणार आहेत किंवा त्या प्रोजेक्टला घेऊन काही त्यांच्या संस्थांच्या मार्फत स्वतःच्या स्थापन करून खूप चांगल्या पद्धतीनं रोजगार वृद्धी किंवा इतरांना देखील रोजगार देऊ शकणार आहेत. त्याचबरोबर जर तुम्ही पाहिलं गव्हर्नमेंटचे असे शासनाचे खूप मोठे मोठे वेगवेगळे विभाग आहेत, समाज कल्याण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, महिला व बाल कल्याण विभाग असेल, आदिवासी विभाग असेल, आदिवासी विकास विभाग, या सगळ्या विभागांमध्ये देखील BSW केलेले विद्यार्थी किंवा MSW केलेले विद्यार्थी हे चांगल्या पद्धतीने नोकऱ्या करत आहेत. त्यामुळे मला वाटतं की या दृष्टिकोनातून देखील पालकांनी या रोजगाराच्या आणि उद्योग व्यवसायाकडे पाहिलं पाहिजे की त्यांचा विद्यार्थी त्यांचा जो पाल्य आहे तो BSW केल्यानंतर आणि MSW केल्यानंतर तो बेरोजगार राहणार नाही आणि इतरांच्या तुलनेमध्ये इतर अभ्यासक्रमांच्या तुलनेमध्ये त्याला लवकरात लवकर त्याला नोकरी किंवा उद्योग व्यवसाय करण्यासाठी संधी मिळणार आहे.
1: वा वा, खूपच छान. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आजचा तरुण हा केवळ नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारा सुद्धा बनू इच्छितो आणि नक्कीच या अभ्यासक्रमानंतर त्याची ही इच्छा पूर्णच होऊ शकते. ग्रामीण आर्थिकदृष्ट्या मागास किंवा गरजू विद्यार्थ्यांसाठी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर शासकीय किंवा संस्थात्मक पातळीवर काही शिष्यवृत्ती योजना सुद्धा उपलब्ध आहेत का?
0: येस, आता याच्याबद्दल जर बोलायला गेलं तर तुम्हाला माहिती आहे की आता बेसिकली आपले जे जे विद्यार्थी शिक्षण प्रवाहामध्ये आहेत त्यांना आपण म्हणू की सरकारनी अशा काही संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत की बरेचसे विद्यार्थी असतात मॅडम, तुम्हाला माहिती आहे की ग्रामीण भागातून येतात, आदिवासी भागातून येतात, काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना स्वतःचा उदरनिर्वाह करणं देखील अवघड झालेलं असतं. अशा परिस्थितीमध्ये जर विद्यार्थी आपल्या MJ सारख्या महाविद्यालयामध्ये येत असेल, तुम्ही आता बघत असाल की MJ सारखं आपलं जे महाविद्यालय आहे ते रावेर यावल किंवा सातपुडा इकडून देखील येणाऱ्या खूप खूप
1: विद्यार्थी होतकरू विद्यार्थी असतात त्यांना नक्कीच सपोर्ट मिळत असतो,
0: फायदा मिळत असतो. आणि जर आपण पाहिलं की आपले मुख्य ट्रस्टी जे आहेत, आपले अध्यक्ष आहेत आपल्या खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे आदरणीय नंदकुमार बेंडाळे साहेब, त्यांचा देखील एक विजन आहे. आणि मला वाटतं की त्यांनी परंपरेने शासनाकडून ज्या काही स्कॉलरशिप मिळतात, ज्या काही शिष्यवृत्त्या मिळतात, ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना समाधान मानावं लागतंच, त्यात काही विषय नाही. पण आपले बेंडाळे साहेब असतील, आपले अध्यक्ष किंवा प्राचार्य महोदय असतील, भारंबे सर, या सगळ्यांनी बाहेर इतर सोर्सेसमधून देखील विद्यार्थ्यांना काही स्कॉलरशिप वगैरे मिळू शकतील का, या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करीत असतात. आणि तुम्ही जर पाहिलं मॅडम की बऱ्याचशा ठिकाणी आजकाल मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत, ठीक आहे, उदाहरणार्थ TCS सारखी मोठी कंपनी आहे किंवा आणखीन अशा बऱ्याच, मी नावं मुद्दा म्हणून घेणार नाही, पण अशा खूप काही कंपन्या आहेत त्या शिष्यवृत्त्या ऑफर करत आहेत. आणि बऱ्याचशा कंपन्या अशा आहेत मॅडम की त्या व्यावसायिक शिक्षणालाच चांगल्या पद्धतीनं तुम्हाला स्कॉलरशिप किंवा शिष्यवृत्ती उपलब्ध करून देत असतात. फॉर एक्झाम्पल, मी नावं घेत नाही म्हटलं तरी एक नाव सांगतो तुम्हाला, सायबेज नावाची एक स्कॉलरशिप आहे. मला वाटतंय अशा स्कॉलरशिपचा देखील विद्यार्थ्यांना BSW आणि MSW आपल्याला नक्कीच फायदा करून घेता येईल. आणि सरकारची जी काही आपण मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती म्हणतो किंवा समाज कल्याण विभाग आहे त्याच्याकडून जी काही येणारी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आहे, म्हणजे महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतल्यानंतर फ्रीशिप असेल किंवा या सगळ्या ज्या शिष्यवृत्ती आहेत, याच्या व्यतिरिक्त आपल्या MJ येणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी, ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा आदिवासी पाड्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण नक्कीच वेगवेगळ्या शिष्यवृत्ती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मॅडम करणार आहोत, ज्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी BSW सारख्या ज्या उपलब्ध आहेत अशा शिष्यवृत्ती आपण उपलब्ध करून देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत.
1: वा वा, नक्कीच आपल्या महाविद्यालयात या MSW किंवा BSW या कोर्सेससाठी ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खरं तर ही पर्वणीच म्हणायला हवी. छानच.
0: येस मॅडम.
1: तर सर मला सांगा ना, जे विद्यार्थी बाहेर गावाहून येतात किंवा ग्रामीण भागातून इथं शिकायला येतात, त्यांच्यासाठी महाविद्यालयात किंवा विभागात हॉस्टेल किंवा वसतिगृहाची काही व्यवस्था उपलब्ध आहे का?
0: येस, मला वाटतं आपल्याला माहिती आहे की MJ कॉलेजमध्ये यापूर्वी मुलींचं असं वसतिगृह एक वेगळं अस्तित्वात होतं आणि आहे. तर मुलींसाठी तर नक्कीच 100% याची व्यवस्था आहे. आणि मला सांगायला आनंद होतो, आवडेल की आपलं मुलांसाठी देखील सुसज्ज असं वसतिगृह तयार झालेलं आहे. आणि आदरणीय अध्यक्ष महोदय बेंडाळे साहेबांनी मला वाटतं यावर्षीपासून वसतिगृह देखील ते खुलं करणार आहेत. त्यामुळे वसतिगृहाचा जो काही विषय असतो मुलांचा, विशेषतः मॅडम तुम्हाला माहिती आहे की आपल्या आदिवासी पाड्यातून जी मुलं येतात त्यांचा राहण्याचा मूळ विषय असतो. तर बरेचसे विद्यार्थी आपण आता पाहतो की राहण्याची सोय नाही म्हणून प्रवेश घेणं टाळतात किंवा आपापल्या भागामध्ये किंवा विद्यापीठामध्ये राहण्याची अशी स्वतंत्र व्यवस्था आहे, काही विद्यार्थी तिकडे प्रवेश घेतात. तर मला वाटतं की शिक्षण MJ उपलब्ध खूप चांगलं आहे, शिक्षणाची गुणवत्ता आहे, अतिशय छान पद्धतीचं शिक्षण दिलं जातं.
1: अगदी खरं.
0: BSW सारखं शिक्षण आता तुम्ही म्हणत असाल तर आपण आपल्या BSW साठी MSW साठी पुण्या मुंबईच्या तुलनेमध्ये तितक्याच किंवा त्याच्यापेक्षा आणखीन चांगल्या पद्धतीनं शिक्षण देण्याचा प्रयत्न यावर्षीपासून चालू केलेला आहे. तसे आपल्याकडे फॅकल्टी देखील उपलब्ध आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी मला वाटतं की कुठं राहण्याची जी काही सोय आहे त्यांची वसतिगृहाची, ही MJ ची मिटलेली आहे. मुलांसाठी जी काही विशेषता होती मुलींसाठी आहेच, तर वसतिगृह मिळतंय त्यामुळं वसतिगृहाची सोय देखील होत असल्यामुळं आपल्याकडे मला वाटतं यायला हरकत नाही, मुलांना ती देखील सोय होऊन जाणार आहे. अगदी मोजक्या मला वाटतं अगदी कमी दरामध्ये त्यांची ती व्यवस्था होणार आहे.
1: सर आणखी एक प्रश्न मला विचारायचा आहे की या अभ्यासक्रमाची फीस नेमकी किती आहे?
0: हा मॅडम, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो, कारण पालकांचा तो मूळ कन्सर्न असतो की आपला जर पाल्य एखाद्या चांगल्या अभ्यासक्रमाला घालायचा आहे,
1: बरोबर,
0: आणि विशेषतः व्यवसाय आधारित एखाद्या अभ्यासक्रमाला त्याचा ऍडमिशन करायचं आहे, प्रवेश करायचा आहे, तर बाबा फी खूप मोठी असेल, मग काय करायचं?
1: हा प्रश्न असतोच.
0: हो ना, शिक्षण संस्था मोठ्या फी घेतात, मग तसे रिझल्ट देतील का वगैरे वगैरे प्रश्न असतात. पण मला सांगायला आवडेल की मुळात MJ कॉलेज जे स्थापन झालं ते मुळातच विजनमध्ये जर आपल्या जर तुम्ही पाहिलं की गोरगरिबांसाठी, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी अगदी माफक दरामध्ये सगळ्या शिक्षण व्यवस्था, सगळ्या अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याचा मूळ हेतू आपल्या विजनमध्येच मिशनमध्येच असल्यामुळं बीएसडब्ल्यू अभ्यासक्रमाची देखील फी अतिशय कमी तोकडी अशी ठेवण्यात आलेली आहे. तुलनात्मकदृष्ट्या ती कमी आहे. 6,515 रुपये अशी मॅडम बीएसडब्ल्यूच्या अभ्यासक्रमाची फी आहे आणि एमएसडब्ल्यूसाठी 16,310 रुपये म्हणजे अगदी कमी अशी ही फीज ठेवलेली आहे आणि मुलांना स्कॉलरशिप मिळणारच आहे त्याच्यामुळे मला वाटतं ही फी देखील त्याच्यामध्ये आणखीन कव्हर होऊन जाते.
1: बरोबर.
0: येस, तरी फी अशी खूप कमी आहे.
1: तर नक्कीच विद्यार्थ्यांनी एमजे कॉलेज कॅम्पसमध्ये बीएसडब्ल्यू आणि एमएसडब्ल्यू या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नक्की संपर्क साधावा. खूप खूप धन्यवाद चेतन सर, आपण आज वेळात वेळ काढून आपल्या एमजे कट्ट्यावर आलात आणि बीएसडब्ल्यू एमएसडब्ल्यू अभ्यासक्रमांबद्दल तसेच त्यामधील करिअरच्या सुवर्ण संधींबद्दल अत्यंत सोप्या भाषेत आणि सविस्तर मार्गदर्शन केलं. तुमच्या या मार्गदर्शनामुळे नक्कीच अनेक विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील संभ्रम दूर झाला असेल आणि त्यांना एक नवी दिशा मिळाली असेल. तर विद्यार्थी मित्र हो, नव्या वाटा चोखाळण्याची हीच वेळ आहे. योग्य निर्णय घ्या आणि आपलं उज्ज्वल भविष्य साकारा. आजच्या एमजे कट्टा या सदरात आज आपण इथंच थांबत आहोत. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह, विषयासह आणि मार्गदर्शक पाहुण्यांसह. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: धन्यवाद.
2: ट्यून इन एनीवेअर रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण खते या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. आता खत हा शब्द वापरल्याबरोबर आपल्या मनामध्ये अधिक उत्पादन देण्याचं ते माध्यम असतं असं समोर येईल आणि ते बरोबरही आहे. परंतु खत हा शब्द वापरल्यानंतर हरित क्रांतीचा जो आपला एक काळ आहे किंवा हरित क्रांती ज्याच्यामुळे आपल्याला अधिकात अधिक आज फायदा मिळाला, तर त्यामध्ये संकरित वाण आणि रासायनिक खत आणि रासायनिक कीटकनाशकं किंवा रासायनिक कीडनाशकं ह्या महत्त्वाच्या बाबी समजल्या जायच्या आणि आजही ती काही प्रमाणात ते सत्य आहे. परंतु खतं म्हटल्याच्या नंतर फक्त रासायनिक खतं असं त्याची बाब म्हणत नाही. म्हणजे आपण खरं सांगायचं म्हणजे त्याचा जर का शास्त्रीयदृष्ट्या जर विचार केला तर पाण्याशिवाय इतर कोणती वस्तू जर ती जमिनी टाकली असता ती जमिनीची जी सुपीकता वाढविते आणि झाडाच्या वाढीस चालना देते तीच आपण खत म्हणतो. मग ते सेंद्रिय असू शकतं, ते जैविक खत असू शकतं आणि रासायनिक खत जे आपल्या मनावर आज बिंबलेलं आहे ते वेगळं सांगण्याची जरूरत नाही. आज आपण त्याच्यापैकी जैविक खतासंदर्भामध्ये थोडीशी माहिती घेणार आहोत. आता अलीकडचा काळ बदलत चालला आणि जैविक खताबद्दल सुद्धा आपल्याला हळूहळू कळायला लागलं, ही गोष्ट खरी असली तरीही आजही जवळजवळ 60-65% कास्तकारांना जैविक खताबद्दलच्या ज्या संकल्पना आहेत त्या तेवढ्याशा स्पष्ट नाही. नेमकं जैविक खतं असतात काय आणि ती आपल्याला कशी फायदेशीर असतात, एकदा ही बाब आपण समजून घेतली तर मग पुढच्या गोष्टी ह्या अतिशय सोप्या होतात आणि उत्पादन मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचं अस्त्र या जीवाणू खताच्या वापरामुळे मिळू शकतं. तर जीवाणू खतं ही जी असतात याचा अर्थ असा आहे की बुवा जी खतं जीवाणू वापरून तयार केली जातात ती जीवाणू खतं. आणि शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर प्रयोगशाळेत जीवाणू मित्र जीवाणूंची वाढ करून विशिष्ट माध्यमामध्ये त्यांची वाढ करून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जाणारं जे खत आहे ते जीवाणू खत आहे. पण मित्र जीवाणू हे त्याच्यामध्ये मित्र जीवाणू यापेक्षाही जास्त आपण त्या व्याख्येमध्ये जर बोलताना बोलायचं झालं तर असं म्हणता येईल की बुवा मित्र जे काही सजीव आहेत मग त्याच्यामध्ये काही बुरशीसुद्धा आहेत त्यासुद्धा आपल्याला प्रयोगशाळेमध्ये वाढवतो आपण आणि एका विशिष्ट माध्यमामध्ये त्या आपण त्याच्यामध्ये टाकून आपण त्या शेतकऱ्यांपर्यंत पोचवतो. त्याला फॉर्म्युलेशन्स असं सुद्धा म्हणतो आपण की बुवा वेगवेगळ्या फॉर्म्युलेशन्समध्ये आपण ते खतं पोचवत असतो. आता तुम्ही म्हणाल की हे जी सूक्ष्मजीव किंवा जीवाणू खतं ज्याच्याविषयी तुम्ही एवढं सांगून राहिलेले आहात त्याच्यामुळे काय फायदा होतो, तर त्याचे बरेचसे फायदे आहेत. जीवाणू खतामुळं आपल्याला अनेक गोष्टी, विशेषतः जो नत्र आहे ते स्थिरीकरण करण्याचं काम करतात. ते काही जीवाणू खतं हे सहजीवी असहजीवी पद्धतीनं, त्यानंतर काही जीवाणू खतं हे स्फुरत विरघळणारे म्हणून काम करतात. काही जीवाणू जे खतं आहेत तर ते आपल्याला विद्राव्य स्वरूपात स्फुरद जे आहे तो उपलब्ध करून देण्यासाठी काम करतात. सोप्या भाषेत सांगायचं तर अनेक अन्नद्रव्य, विशेषतः प्राथमिक अन्नद्रव्य जे आहेत आपली ती उपलब्धते संदर्भामध्ये ती मदत करतात आणि म्हणून त्यांचा वापर करणं आपल्याला अतिशय आवश्यक असतं. फक्त तो वापर जो आहे तो आपण कसा करावा, त्याच्यासाठी कोणतं खत कोणत्या पिकात किती प्रमाणात वापरावं, कोणत्या रूपात वापरावं, कोणत्या वेळी वापरावं हे आपण समजून घेणं आवश्यक आहे. जीवाणू खताचं अतिशय मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे. जसं मी म्हटलं की बाबा त्याचे काही फायदे आहेत, तर त्याच्यामध्ये काय असतं की उष्ण कटिबंधातील जमिनीत जर नत्र स्थिर करण्याचं जे काम आहे ते फार कमी होतं. अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमिनीतून नत्र जे आहेत ते पिकं उचलतात. शिवाय सूर्याची उष्णता जी आहे, पाण्यासमोर पाण्यासोबतचा निचरा आहे, जमिनीची धूप आहे, या सगळ्या बाबीमुळे नत्राचा मोठ्या प्रमाणात नाश होतो. आणि म्हणून आपल्याला जीवाणू खताचा वापर करणं आवश्यक असतं आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा होतो. जीवाणू खत हे नैसर्गिक असल्यामुळे काय होतं की पर्यावरणाचं प्रदूषण होत नाही. वातावरणात नायट्रोजन वायू हा विपुल प्रमाणात उपलब्ध असूनही बऱ्याच वेळा तो झाडांना मिळत नाही. पण काही जे जीवाणू खतं आहेत, जसं रायझोबियम हे जे जीवाणू खत आहे, हे जर वापरलं तर ते हवेतला नत्र स्थिर करतात आणि जो उपलब्ध नत्र नाही तो उपलब्ध करून देतात. सर्वसाधारणपणे जर विचार करायचा झाला तर 10 ते 20% निव्वळ जीवाणू खताच्या वापरामुळे सुद्धा उत्पादन वाढू शकतं असं निष्कर्ष शास्त्रज्ञांजवळ आहेत. जीवाणू खतामुळे बियाची जी उगवण आहे ती लवकर होते आणि चांगली होते. जमिनीचा पोतसुद्धा त्याच्यामुळे सुधारतो. अनेक जीवाणू खताचे प्रकार आहे, त्याच्यापैकी रायझोबियम हे अतिशय महत्त्वाचं जीवाणू खत. सोयाबीन आहे, वाटाणा आहे, बरसीम आहे, इत्यादी शेंगावर्गीय पिकाच्या विशिष्ट मुळ्यामध्ये नत्राचे स्थिरीकरण करणारे हे रायझोबियम नावाचे जीवाणू असतात. आणि द्विदल धान्याच्या मुळांवर गाठी असतात. या गाठीमध्ये हे जे सूक्ष्म जीवाणू आहेत वसाहत करून सहजीवी पद्धतीनं जीवन जगतात. हे जे सूक्ष्म जीवाणू आहेत रायझोबियम हे हवेतील नत्राचं रूपांतर अमोनियामध्ये करतात. या अमोनियापासून नत्राची संयुक्ते तयार होतात आणि ती झाडाच्या इतर भागांना मिळतात. त्यामुळे झाडाच्या निरोगी वाढीला मदत होते. हवेतील नत्राचं जे रूपांतर करण्यासाठी सूक्ष्म जीवाणूंना जी ऊर्जा लागते तिचा पुरवठा झाड कार्बनच्या संयुक्त कार्बन जो असतो त्या संयुक्त रूपामध्ये करीत असते. अशा प्रकारे सूक्ष्म जीवाणू आणि झाड एकमेकाच्या जीवनाला मदत करते आणि म्हणून त्याच्या संबंधाला आपण सहजीवन असं सुद्धा म्हणतो. याचे अनेक गट या रायझोबियम जीवाणूचे पडतात. त्याच्यामध्ये चवळी गटातील जे रायझोबियम आहे त्याच्यामध्ये चवळी, भुईमूग, तूर, वाल, मटकी, उडीद यांचा समावेश होतो. हरभरा गटामध्ये हरभऱ्याचं, ज्याला आपण हरभऱ्यामध्ये रायझोबियम जे आहे लुपिनी हा ज्याला आपण शास्त्रीय भाषेत म्हणतो तो हरभरा गटाचं जीवाणू आहे. वाटाणा गटामध्ये वाटाणा आहे, मसूर आहे, लाख आहे. घेवडा गटामध्ये श्रावण घेवडा किंवा इतर घेवडा. सोयाबीन गटामध्ये सोयाबीनचं जे जीवाणू खत आहे रायझोबियम, रायझोबियम जापोनिकम असं त्याला आपण म्हणतो ते. बरसीम गटामध्ये बरसीम आहे, क्लोवर आहे, तर इत्यादी जे आहेत ते गट पडतात. त्याशिवाय अल्फा अल्फा गटामध्ये मेथी किंवा लसूण, घास इत्यादी. दुसरं जे आहे रायझोबियमचं, जसं आपण सांगितलं की हे सहजीवी पद्धतीनं नत्राचं स्थिरीकरण करतात वातावरणामधील आणि ते पिकांना मिळून देतात. दुसरे जे आहेत ते आपण म्हणतो ॲझोटोबॅक्टर. हे जे आहेत हे सूक्ष्म जीवाणू असहजीवी पद्धतीनं जमिनीत नत्राचं स्थिरीकरण करतात. त्यासाठी त्यांना जमिनीतील उपलब्ध स्वरूपात असणाऱ्या कार्बोहायड्रेटचा उपयोग होतो. या जीवाणूच्या वाढीसाठी भरपूर हवा लागते. जमिनीत जर स्फुरताचा अभाव असेल तर या जीवाणूची चांगली वाढ होत नाही. हे जे जीवाणू खत आहे हे एकदल पिकासाठी उपयोगी पडतं. उदाहरणार्थ ज्वारी आहे, बाजरी आहे, ऊस आहे, गहू आहे, भात आहे, मका आहे, या पिकामध्ये याचा वापर होतो. याशिवाय कापूस, सूर्यफूल, टोमॅटो, वांगी, मिरची, बटाटा, कांदा इत्यादी पिकातहीसुद्धा ॲझोटोबॅक्टरचा वापर आपल्याला करता येतो. ॲझोटोबॅक्टरचा वापर जर शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर एकदल जी पिकं असतात त्याच्यामध्ये करतात आणि हे असजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारे जीवाणू आहेत. आपला नंतरचा वर्ग म्हणजे जो आहे तो आहे ॲझोस्पिरिलियम. आता ॲझोस्पिरिलियम जे आहे हे जीवाणू तृणधान्य आणि भाजीपाल्याच्या पिकामध्ये मुळ्यामध्ये आणि मुळ्याभोवती राहून जमिनीत नत्राचे स्थिरीकरण करतात. आणि हे जे जीवाणू आहेत ॲझोस्पिरिलियम ज्याला म्हणतो आपण, हे जीवाणू ॲझोटोबॅक्टर या जीवाणूपेक्षा थोडासा जास्त नत्र पिकांना पुरवतात. नंतरचा जो वर्ग आपण म्हणतो त्याला ॲझोला. ही जी आहे ॲझोला म्हणजे काय की ही पाण्यातील फर्न जातीची लहान वनस्पती असते. या वनस्पतीमध्ये सायनोबॅक्टेरिया नावाचे सूक्ष्म जीवाणू सहजीवी पद्धतीने राहतात. हे जे जीवाणू आहेत ऑक्सिजन नसलेल्या ठिकाणी वाढतात. भाताच्या लागवडीमध्ये ॲझोलाचा उपयोग होतो कारण भाताचं जे उत्पादन आहे ते वाढवण्यास बऱ्याच वेळा नत्राच्या वापरावर मर्यादा पडते. कारण भात पिकवणाऱ्या लहान शेतकऱ्यांना नत्र खतं विकत घेणं परवडत नाही. त्यांच्या भात पिकाकरता नत्र स्थिरीकरण करणारा ॲझोला जे आहे ते अतिशय चांगल्या प्रकारचं जीवाणू खत आहे. ॲझोलामध्ये राहणारे जे सूक्ष्म जीवाणू फर्नची संपूर्ण नत्राची गरज पूर्ण करतात. ही वनस्पती कुजल्यानंतर भात पिकाला नत्र मिळतो. त्यामुळे भाताचे उत्पादन 100% वाढते असं शास्त्रज्ञांचं मत आहे. आजूलाचा जो उपयोग आहे तो हिरवळीचं खत म्हणून इतर पिकासाठी सुद्धा केला जाऊ शकतो. तर हे झालं आजूलाच्या संदर्भामध्ये. तसंच आहे निळे हिरवे शेवाळ, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ब्ल्यू ग्रीन अल्गी असं सुद्धा म्हणतो. हे एक पेशीय किंवा फांद्यासह किंवा फांद्याविरहित तंतू असतात. ज्या शेवाळामध्ये हेट्रोसिस्ट नावाचा रुंद भाग असतो ते शेवाळ नत्राचे स्थिरीकरण करते. आणि नत्राचे स्थिरीकरण करणारे अनेक प्रकारचे शेवाळे असतात. यामध्ये प्रामुख्याने ॲलोसिरा, टॉलिफोथ्रिक्स, नॉन स्टॉक आणि अनबिना यांचा समावेश आहे. तर ही जी ब्ल्यू ग्रीन अल्गी आहे, हे म्हणजे आपण ज्याला शेवाळ म्हणतो, शेवाळवर्गीय जीवाणूखत, तर वाढवर्धक पोषक पदार्थ तयार करून ते मिळून देते. याचाही वापर जो आहे भात पिकामध्ये चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. याशिवाय जे जीवाणूखत आपण म्हणतो मायकोरायझा, तर मायकोरायझा ही जी आहे ही पांढरी बुरशी, जसं मी म्हटलं की सूक्ष्मजीव आपण ज्याला म्हणू, त्याचा वापर जीवाणूखतासाठी प्रयोगशाळेमध्ये त्यांची वाढ करून विशिष्ट मीडियामध्ये किंवा फॉर्म्युलेशनमध्ये ते आपण शेतकऱ्यापर्यंत पोचवतो. तर मायकोरायझा ही बुरशी आहे, हे जीवाणू नाही आहेत. ही जी पांढरी बुरशी मोठ्या झाडाच्या किंवा फळझाडाच्या मुळ्यावर वाढते. जंगलातील झाडाच्या मुळ्या आणि मुळ्यांवर सुद्धा ही बुरशी काही प्रमाणात दिसते. जमिनीत वाढणाऱ्या झाडांशी या बुरशीचा सहजीवी संबंध असतो आणि त्यामुळे काय होतं की त्या दोघांचाही लाभ होतो. जमिनीतील रोग जंतू जे आहेत झाडाच्या मुळ्यात शिरण्यास मायकोरायझामुळं अटकाव होतो आणि मायकोरायझा जमिनीतील स्फुरद्रव्य स्वरूपात फळझाडांना उपलब्ध होतात. तर हे झालं तुमचं मायकोरायझाच्या बाबतीमध्ये. तर सेंद्रिय पदार्थाचं खत करणारे जीवाणूसुद्धा सूक्ष्म ज्याला जीवाणू खतामध्ये येतात त्याला कंपोस्ट डिकम्पोजिंग कल्चर असं सुद्धा म्हणतो आपण. तर हे काय करतात की अनेक प्रकारच्या सेंद्रिय पदार्थापासून जलद कंपोस्ट तयार करण्यासाठी मदत करतात. साधारणतः 1/2 किलो जीवाणू जे आहेत ते 1 टन सेंद्रिय पदार्थाचं कंपोस्ट तयार करण्यास त्याच्यामध्ये पुरेशी असतात. याच्याशिवाय सगळ्या आणखी एक महत्त्वाचं जीवाणूखत म्हणजे स्फुरद विरघळणारे जीवाणूखत, ज्याला PSB असं म्हणतो आपण इंग्रजीमध्ये, फॉस्फरस सोलबिलायझिंग बॅक्टेरिया. तर रॉक फॉस्फेटमधील जे स्फुरद आहे विद्राव्य स्वरूपात असल्यामुळं ते पिकांना उपलब्ध होत नाही. काही जीवाणू रॉक फॉस्फेटवर प्रक्रिया करून स्फुरद्रव्य स्वरूपात पिकांना उपलब्ध करून देतात. तर ही जी आहेत, आणखी सोप्या भाषेत सांगायचं तर स्फुरद विरघळणारे जे जीवाणू आहेत ते स्फुरदाच्या उपलब्धतेकरता अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात. तर ही काही महत्त्वाची जी आहेत ती आपण जीवाणूखतं पाहिली. याच्याशिवायसुद्धा काही आहेत पण महत्त्वाची जर विचार केली तर ही जीवाणूखतं आपल्याला करता येतील. तर ही वापरण्याच्या ज्या पद्धतीचा आपण जेव्हा विचार करतो तर त्याच्यामध्ये बीज प्रक्रिया हा अतिशय चांगली बाब आहे की ते माध्यम वापरून आपण याचा अतिशय चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. पिशवीतील साधारण जीवाणू संवर्धन जे आहे एका घमाल्यात काढून घेतलं पाहिजे. एका पिशवीत साधारणतः 250 ग्रॅम जीवाणू संवर्धन किंवा ज्याला आपण जीवाणू खत म्हणतो ते त्याचं पॅकिंग साधारणतः आढळतं. पण नेहमीच 250 ग्रॅममध्ये मिळेल असंही काही नाही. पण साधारणतः 250 ग्रॅमचं जे जीवाणू संवर्धक आहे ते एका पिशवीत आढळतं. या जीवाणू संवर्धकात सुमारे 1/2 लिटर पाणी टाकून घट्टसर द्रावण तयार करावं. बारदान किंवा ताडपत्रीवर पसरलेल्या बियावर तयार केले घट्टसर द्रावण शिंपडून सर्व बियांना लागेल अशा रीतीनं हलक्या हातानं चुळावं की बऱ्याच वेळा सोयाबीनसारखं पीक जर असेल तर ही कोरडी पावडर जीवाणू खताची आपण त्याच्यात टाकायची आणि किंचित गुळाचं पाणी ज्याला म्हणतो 100 ग्रॅम गुळ 1 लिटर पाण्यामध्ये घेऊन पाणी वेगळं करावं आणि किंचित पाण्याचा शिडकाव द्यावा. त्याच्यामुळे काय होईल की बियाणं उलगच होणार नाही आणि ती फुगीर होणार नाही. आणि हातानं न चोळता सोयाबीनसारखं जर सीड कोट नाजूक असेल तर सावलीत आपण ते ज्याला आपण याला म्हणतो की एखाद्या चवाळ्यात वगैरे ते चांगलं घोळून सावलीत वाळून मग पेरलं तर अतिशय चांगल्या प्रकारचा फायदा याच्यामध्ये होतो. तर जीवाणू खतं वापरण्यासाठी बीज प्रक्रिया अतिशय चांगली बाब आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला त्याचे अतिशय उत्कृष्ट परिणाम आपल्याला दिसून येतात. याशिवाय काही प्रमाणात रोपावर उपचार आणि ऊसासारखं पीक असेल तर बेणावर उपचार, जसं उदाहरणार्थ ऊस असेल तर 50 लिटर पाण्यामध्ये ॲझोटोबॅक्टरची साधारणतः 8 पाकिटं म्हणजे साधारणतः 2 किलो ॲझोटोबॅक्टर जे आहे ते पाण्यात मिसळून चांगलं ढवळून ऊसाची कांडी बादलीतील मिश्रणात वापरूनसुद्धा करता येते. पण मुख्य जी बीज प्रक्रिया रूपात जर जीवाणू खतं वापरली तर चांगली असतात. याचं प्रमाण जे आपण वापरण्याचं आहे जीवाणू खताचं, साधारणतः 10 ते 15 किलो बियाण्याला जे आहे 250 ग्रॅम जीवाणू खत साधारणतः 10 ते 15 किलो बियाण्यास पुरेसं असतं. या प्रमाणात जर ती वापरली तर त्याचा फायदा होतो. जीवाणू खतं वापरताना काही काळजी घ्यायची असते. त्याच्यामध्ये जीवाणू संवर्धन वापरताना पाकिटं जी आहेत ही थंड ठिकाणी सावलीत ठेवली पाहिजे. प्रखर सूर्यप्रकाश आणि उष्णतेपासून त्यांचं संरक्षण केलं पाहिजे. जीवाणू संवर्धनात जीवाणू असतात, जसं मी म्हटलं की हे खतच मुळी सूक्ष्मजीवापासून तयार केलेली असतात. म्हणून ही खतं रासायनिक खताच्या बॅगमध्ये किंवा औषधामध्ये मिसळल्या जाणार नाही त्याची पूर्ण काळजी घ्यावी. बुरशीनाशके किंवा कीटकनाशके जी आहेत ती बियांना लावायची असल्यास प्रथम बुरशीनाशकाची किंवा कीटकनाशकाची प्रक्रिया करावी आणि नंतर जीवाणू संवर्धकाची आपण प्रक्रिया करायला पाहिजे. जीवाणू खतं वापरण्याची जी अंतिम तारीख पाकिटावर छापली असते त्यापूर्वीच आपण ती वापरली पाहिजे. आणि रायझोबियम जीवाणू खत पाकिटावरलेल्या पिकासाठी जे आहे तिथंच वापरावं. समजा जर आपण रायझोमिन जीवाणू खत एकदल धान्यासाठी वापरलं तर तिथं त्यांच्या मुळावर गाठी नसतात आणि तिथं त्यांची वाढ होणार नाही. म्हणून आपण त्याच्या ज्या काही सूचना असतात त्या पाळून वाचून त्या आपण त्याचा वापर करायला पाहिजे. अतिशय मोठ्या प्रमाणात जीवाणू खताचे फायदे होतात. ते नत्र स्थिर करण्यासाठी त्याचे फायदे होतात. 10-20% उत्पादन त्याच्यामुळे वाढतं. पूरक जे आहे ते उपलब्ध करण्यासाठी सुद्धा त्यांचा फायदा होतो. आणि मायक्रोरायझासारखं जर जीवाणू खत आहे ज्याच्यावर आपण चर्चा केली तर हे काय असतं की फळझाडाच्या मुळावर मायक्रोरायझा या बुरशीच्या तंतूचं आवरण तयार झाल्यामुळं मुळांना इतर रोगजंतूची बाधा होत नाही आणि जमिनीतील स्फुरद विरघळून तो जमिनीत वाढणाऱ्या फळझाडांना उपलब्ध करून देण्यासाठी मायक्रोरायझासारखं अतिशय फायदेशीर असं जीवाणू खत आहे. तर ही जी मूलभूत संकल्पना आहे जीवाणू खताची ती आपण समजून घेतली पाहिजे आणि जीवाणू खतं ही जी आहेत त्याची योग्य वर्गीकरण करून योग्य माहिती ठेवून योग्य पिकाकरता योग्य प्रमाणात योग्य वेळी जर वापरली तर ती जी खतं आहेत एकीकृत अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा भाग म्हणून आपल्या पीक उत्पादनात अतिशय फायदेशीर ठरू शकतात. नमस्कार.
4: हाय, मी आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.

गद्दे पंचवीशी संपून चांगली 2-3 वर्ष झाली होती. घरात 2 लहान मुलं देखील आली होती. पण म्हणून स्वप्न बघण्याचा हक्क आम्ही सोडून थोडाच देणार होतो. आम्ही 2 वेळे स्वप्न बघण्यासाठीच तर एकत्र आलो होतो. राहत्या घरापासून तासभराच्या अंतरावरील एका आडगावात एक ओसाट डोंगर उतार घेऊन आमची वाटचाल सुरू झाली. नोकऱ्या, लहान मुलं सांभाळून जागेला आकार देणं सुरू झालं. अगदी सुरुवातीपासून गरीब बिचाऱ्या शेतकऱ्यांचा बेरकीपणा जाणवायला लागला. खेड्याच्या दृष्टीने शहरी माणसाचा पापभिरू अडाणीपणा कुचकामाचा असतो. शहरामधला सुशिक्षित हा शेतावर पूर्ण अडाणी असतो ही एकच गोष्ट इतक्या वर्षांनी आम्हाला पुन्हा पुन्हा शिकवली. बाहेरून आलेल्या माणसाला सर्व बाजूंनी मोडून खाणं हा आपला हक्कच आहे अशी प्रत्येक खेडूताची श्रद्धा असते. आणि कोणाच्याही श्रद्धेला धक्का लागू नये असं आमचा देव, देश आणि धर्म सांगतो. थोडक्यात सांगायचं तर हा प्रयोग सपशेल फसला. 2 वर्ष न चुकता दर शनिवारी पहाटे 5 वाजता उठून आम्ही डोंगरावर जायचो. पायथ्याशी असणाऱ्या नदीमधून बादल्या भरभरून डोंगरभर लावलेल्या आंब्याच्या रोपांना पाणी देत राहायचो. दमून जायचो पण तरी आनंदाने करायचो. मोकाट जनावरांचा त्रास होऊ नये म्हणून घातलेलं कुडाण म्हणजे काटेरवून केलेलं कुंपण प्रत्येक वेळी विस्कटलेलं असायचं. आमच्या बंदिस्त जागेत गुरं सोडून दिली म्हणजे त्यांना राखत बसावं लागत नाही हे आमचं शेजारी पटकन शिकले. पण आम्हा 2 शहाण्यांना हे मुद्दाम केलं जातंय हे कळायला जवळजवळ वर्ष जावं लागलं. अहो हो, फी न भरता देखील खूप काही शिकता येतं हा सुविचार तेव्हा मी शिकलो नव्हतो ना. त्यानंतर चुकून लागलेल्या आगीमध्ये आमच्या सगळ्या कष्टांचं आणि 2 वर्षाच्या तपस्येचं भस्म झालं. आम्ही अपयशाने खचणार नाही अशी घोषणा करून टाकली. थोडक्यात अनुभवामधून शहाणं होणं सपशेल नाकारलं आणि पुन्हा नवा प्रपंच थाटला. अजून थोड्या दूरवर एक छोटं शेत घेतलं. शेतकरी प्रयोगशील असतो असं वाचलं होतं आणि आम्ही पुण्यासारख्या युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी, आता एवढ्या भांडवलावर नवा प्रयोग बेतायला काही हरकत होती का? हा भाग मुळशीजवळ होता. एकदा पाऊस लागला की 20-20 दिवस त्या पावसाला थांबायचं मुळी कळतच नाही. त्यामुळे पावसाळ्यात भात लावण्याशिवाय काही पर्यायच नसतो. तिथे 4-5 जणांना आम्ही भाचे बनवलं. भाचे बनवलं म्हणजे काय, अहो आम्ही मामा बनलोय कसं सांगणार. म्हणून म्हणायचं की त्यांना आम्ही भाचे बनवलं. अर्थात त्यांना फार कष्ट करावे लागले नाहीत कारण आम्ही चांगलंच सहकार्य दिलं. एक गंमत सांगते, आमच्या शेतापर्यंत पोचायला 3-4 किलोमीटर चालावं लागायचं. छोटी मुलं, बियाणी नाहीतर खताचे कट्टे म्हणजे छोटी पोती पाठीवर घेऊन उन्हामधून पायपीट करावी लागायची. घामाबरोबरच उत्तम तब्येतीचा तोरा प्रत्येक वेळी गळून पडायचा. आजूबाजूचे सगळे शेतात पोचल्याबरोबर कामाला लागायचे आणि मी मात्र सावली बघून जमीन दोस्त व्हायची. अशीच पडले होते. मुलं खेळत होती भोवती. एवढ्यात शेजारी शेतातले आजोबा ओरडायला लागले, वो तुमच्या दाढीत म शिरली, हाकला कितीला. मी ढिम्म, मला दाढी नाही म्हणजे हे वाक्य मला असूच शकत नाही. सरळच आहे. आता म्हातार बाबा श्या घालत दगड फ्याकायला लागले. केवळ कुतूहल म्हणून काय चाललं आहे ते पाहिलं तर काय, माझ्याच शेतात म्हशी घुसल्या होत्या आणि म्हातारबुवा माझ्याच निष्काळजीपणाचे भजन करत होते. आजचा वर्गपाठ पूर्ण झाला होता. भात खाचरामध्ये सुरुवातीला छोट्या जागेत भाताची रोपे काढतात, ह्या चौकोनी हिरव्या तुकड्याला ती दाढ असं म्हणतात आणि गलथानपणाने तिथे म्हैस चरू दिली तर वर्षभर तांदुळाशिवाय राहावं लागतं. माझ्या खिशातल्या खुळखुळीमुळे पोटाची ही कळकळ माझ्यापर्यंत कधी पोचलीच नव्हती. 1 क्विंटलचं बाचकं मारवाड्याला घातलं की पूर्ण कुटुंबाची वर्षभराची अंग झाकण्याची सोय होते हे कळायला लागतं तेव्हा 4-5 पोटी असं मोघम नाही बोलता येत. शेतकऱ्यांचा हिशोब असा काळीज ओलांडून आतड्याला पीळ घालणारा असतो.
मान खाली घालून म्हाताऱ्याची सगळी बडबड मी निमूट ऐकून घेतली. चुकलंच होतं माझं. पण तो जर लांब गेल्याबरोबर भांबावलेल्या माझ्या पिलांना मी जवळ घेतलं आणि अगदी रुबाबात, हं सांगा, गवतावर कोणकोणते प्राणी जगतात, असं मोठ्या रुबाबात विचारलं आणि उत्तर घोकूनही घेतलं. हो, शहरी गृहपाठ अजून पूर्ण व्हायचा होता ना माझा. या शेतानी खूप आनंद दिला. अनेक वर्ष वाणीसामानाच्या यादीमध्ये गहू तांदूळ घालावे लागले नाहीत. खूप कष्ट केले, मोकळ्या हवेमध्ये एकत्र राबलो. असं एकत्र राबताना कुटुंबाची वीण अगदी घट्ट झाली. निसर्गाच्या प्रयोगशाळेमध्ये नवऱ्याबरोबर आणि मुलांबरोबर कायम शिकत राहिलो. उणीपुरी 17-18 वर्ष असं वर्गमित्र झाल्यावर आजकाल घराघरातून मुलांच्या ज्या अडचणी किंवा काळजी असतात ना, त्या कधी आल्याच नाहीत. मूळची अशक्त मुलं कुठेही पाठवली तरी निभून जातील इतकी कणखर झाली. पण हे सगळं मी आज म्हणते आहे. तेव्हा चालताना मीही थकून जात होते आणि अशी थकले म्हणजे माझा बायकी हक्क बजावून आदळापट देखील करत होते. पण या वावटळींनी आमच्या नात्यांची घडी कधी विस्कटवली नाही की आमच्या संसारावर धूळ देखील उडवली नाही. एका नशेमध्ये, एका धुंदीमध्ये अखंड प्रवास चालू राहिला. शेतकऱ्यांना आम्ही पुरेसे कष्ट करत नाही म्हणून नुकसानीत जातो असं वाटायचं, तर आमच्या शहरी जीवलागांना काय ही ढोर मेहनत. जरा ह्याच्याऐवजी शिकवलं तर 4 पैसे तरी मिळतील ना. काय ही शेणामातीत हात घालायची हौस कोण जाणे. कोणी कोणी हसणारे, नावं ठेवणारे पण भेटायचे. पण कौतुक करणारे खूप होते. शेवटी केलेले कष्ट खूप काही देऊन जातात हेच खरं. कौतुकही अनेक प्रकारांनी व्यक्त व्हायचं. या प्रवासात मानवी मनाचे अनेक पदर सहजी समोर आले. आम्ही सगळे चाकोरी बाहेर जाऊन संपन्न झालो, श्रीमंत झालो. मिळालेल्या उदंड आनंदाचा हिशोब मांडायला देखील वेळ मिळाला नाही. तिथे दुःखाचा काय निभाव लागणार होता. सुखात जगलो. अगदी पहिल्याच वर्षांनी उत्तम शिकवलं. आमचं शेत होतं डोंगराच्या पायथ्याशी, त्यामुळे वरून माती वाहून यायची. पण आम्ही पडलो पुस्तकी पंडित. ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये गेलो, तिथून एक छानशी पुस्तिका घेऊन आलो आणि अगदी त्यात सांगितल्याप्रमाणे बरोबर खताच्या मात्रा दिल्या. आजूबाजूचे सगळे शेतकरी सारखं सांगत होते, आव एवढ्या खताची गरज नाही, तुमचं शेत हाय डोंगराच्या पायथ्याला, इतकं खत घातलं तर काय व्हायचं. पण आम्ही त्या अडाण्यांचं थोडंच ऐकणार होतो आणि आमच्या पिकाची वाढही उत्तम होती. इतरांपेक्षा चांगली हातभर उंच, भाताच्या लोंब्याही झोकात होत्या. खुश होतो अगदी. पण पाऊस कमी झाला आणि वारे सुरू झाले. वाढलेल्या उंचीमुळे रोपं लागली एकमेकात गुंतायला आणि गुलमोहराच्या परागांशी मुलं लढाई लढाई खेळतात ना, तशा सगळ्या लोंबा अगदी छान तासून निघाल्या. बी आलं भरपूर, पण सगळं जमीन दोस्त झालं. गळणाऱ्या साळीबरोबर आमचा शिक्षणाचा तोरा देखील साफ गळून पडला. आम्ही उच्च शिक्षित जरूर होतो, पण पुस्तकी. आणि मी ज्यांना अडाणी म्हणत होते ते माझे शेजारी शेतकी तज्ज्ञ होते. पिढ्यानपिढ्या केलेल्या राबणुकीमुळे अनुभव संपन्न झाले होते. आम्ही जर हात पुढे करताच अनेक गोष्टी त्यांनी आम्हाला शिकवल्या. असं म्हणताना ज्ञानाच्या ओंजळी भरभरून उधळल्या आणि आम्ही दिगंबर झालो. दशदिशांचे वस्त्र नेसून श्रीमंत झालो.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: विविध।
1: तुम्ही काळजी करू नका, मोठ्या झाडावरच सोसाट्याचा वारा आदळत असतो, लाकडं हलवून दिल्यामुळे अग्नी आणखी चांगला जळत असतो, सापाच्या डोक्यावर घाव घातल्यामुळेच तो फणा उभारत असतो, ज्वलती चलिते इंधनोग्नी विप्रकृत पन्नगहा फणाम कुरुते, हे सगळं अगदी खरंय। ज्यावेळी हृदयात भयंकर यातना थैमान घालू लागतात, चहूकडे दुःखाचं वादळ घोंगावू लागतं, या आयुष्यात फिरून कधी प्रकाश दिसणारच नाही असं वाटू लागतं, ज्यावेळी आशा आणि धैर्य जवळजवळ मालवून जातात, त्याचवेळी या भयंकर आध्यात्मिक दुर्दशेमधूनच अंतरस्थ ब्रह्मज्योती उजळते। साय लोणी खाऊन फुलांच्या शेजेवर लोळून आणि डोळ्यावाटे कधी एक टिपूसही गाळावा न लागता कोणी कधी मोठा झालाय? कुणाच्या ठाईचं ब्रह्म कधी प्रकट झालंय? जर बुद्धी आणि हृदय यांच्यात विरोध निर्माण झाला तर तुम्ही हृदयाला अनुसरून वागा, कारण बुद्धीचं कार्य तर्क विचार हे आहे, तर्क विचाराच्या क्षेत्रापलीकडे बुद्धी जाऊ शकत नाही। बुद्धीला ज्या ठिकाणी जाता येत नाही अशा उच्च पातळीवर हृदयच आपल्याला घेऊन जात, ते बुद्धीच्या पलीकडे जातं आणि जिला स्फूर्ती म्हणतात तिच्या प्रत हे जाऊन पोचत। हृदयवान माणसांना हे लोणी मिळतं आणि बुद्धिमान माणसांच्या वाट्याला फक्त ताकच येत। आपण प्रामाणिक बनलंच पाहिजे, आदर्शाचं अनुसरण करण्याचं सामर्थ्य जर आपल्या ठाई नसेल तर आपण आपलं दुबळेपण कबूल करूया, पण आदर्शालाच खाली ओढण्याचा, त्याला साफ नेस्तनाबूत करण्याचा हीन प्रयत्न आपल्याकडून कदापिही न होवो, हे पक्क लक्षात ठेवा की मानव खोट्यातून किंवा भ्रमातून सत्याकडे जातो असं नव्हे, तो एका सत्यातून हळूहळू दुसऱ्या सत्यात आरोहण करत असतो। वाटल्यास तुम्ही एवढं म्हणू शकता की तो खालच्या पातळीवरील सत्याकडून वरच्या पातळीवरील सत्याकडे जात असतो, पण तो भ्रमातून सत्याकडे गमन करत असतो, खोट्यातून खऱ्याकडे जात असतो असं मात्र तुम्ही कधीही म्हणू शकणार नाही। प्राणी जितका खालच्या स्तराचा तितकं त्याचं सुख इंद्रियाशी जास्त निगडीत असतं। एखादा कुत्रा किंवा लांडगा लाळ गाळत आणि शेपटी हलवत जसल्या चवीनं आपलं खाणं खातो तसल्या चवीनं माणूस क्वचितच जेवू शकेल, पण कुत्र्याची किंवा लांडग्याची सगळी सुख इंद्रियातच सामावलेली असतात। प्रत्येक देशातील खालच्या पातळीवरील मानव इंद्रियजनित सुखातच रममाण असतात, तर सुसंस्कृत आणि सुशिक्षित माणसांना चिंतन, तत्वज्ञान, कला, विज्ञान या सगळ्यामध्ये आनंद लाभत असतो। अध्यात्म तर आणखी वरच्या पातळीवरची गोष्ट आहे। जगाचा इतिहास हा बुद्ध आणि येशू ख्रिस्त यांच्यासारख्या व्यक्तींचा इतिहास आहे। विकार रहित आणि आसक्ती रहित लोकच जगाचे पुष्कळ भलं करतात। जीवनात यशस्वी होणाऱ्या प्रत्येक मनुष्याच्या ठाई चारित्र्याची प्रचंड शक्ती आणि अत्यंत निष्कपटता हे गुण असतातच, आणि ह्या गुणांमुळे त्याला जीवनात अपूर्व यश प्राप्त होत असतं। तो संपूर्णपणे निस्वार्थ कदाचित नसेलही, पण तो निस्वार्थ होण्याच्या मार्गाला निश्चित लागलेला असतो। जर तो संपूर्णपणे निस्वार्थ असता तर त्याला लाभलेलं यश हे बुद्धदेवांना किंवा येशू ख्रिस्तांना मिळालेल्या यशा इतकंच महान ठरलं असतं। तुम्ही किती निस्वार्थ आहात यावरून तुम्ही किती प्रमाणात यशस्वी होणार हे ठरत असतं। ज्या माणसाच्या ठाई सत्य, पावित्र्य आणि निस्वार्थ वृत्ती या तीन गोष्टी असतील, त्या माणसाचा नाश करण्याची क्षमता विश्वातील कोणत्याही शक्तीत नाही। या तीन गोष्टी असल्यावर अखिल विश्व जरी विरोधार्थ उभं टाकलं तरी त्याला तो एकटाच माणूस सहज तोंड देऊ शकेल। पुढे चला, आपण काहीतरी चुकीचं काम केलंय असं जरी तुम्हाला घटकाभर वाटलं तरी मागे वळून बघू नका। जर त्या चुका तुमच्या हातून पूर्वी घडल्या नसत्या तर आज तुम्ही जसे आहात तसे झाला असता असं तुम्हाला वाटतं का? म्हणूनच चुकांचे आभार माना, नकळत त्या तुमच्या बाबतीत जणू देवदूत बनले आहेत। दुःखांनाही धन्यवाद द्या, सुखालाही धन्यवाद द्या। तुमच्या नशिबी काहीही आलं तरी त्याची पर्वा करू नका, ध्येयाला चिकटून राहा, पुढे चला। परोपकार करणं हा धर्म होय, दुसऱ्याला पीडा देणं हा अधर्म होय, सामर्थ्य आणि पौरुष हा धर्म होय, दौर्बल्य आणि भेकडपणा हा अधर्म होय, स्वातंत्र्य हा धर्म होय, पारतंत्र्य हा अधर्म होय, ईश्वरावर आणि स्वतःच्या आत्म्यावर विश्वास ठेवणं हा धर्म होय. संदेह हा अधर्म होय. एकत्वाचं ज्ञान हा धर्म होय. भेद पाहणं हा अधर्म होय.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: रेडिओ मनभावन 90.8 FM प्रस्तुत योगसूत्र विवेचन माला, अध्यात्म, मनशांती आणि जीवनदर्शन यांचा सुरेख संगम. श्रीमद भगवत गीतेच्या संदर्भातून पातंजल योगदर्शनाचा सखोल प्रवास. पातंजल योगदर्शन अर्थात मनाचे शास्त्र या प्राध्यापक भगवत भारंबे लिखित ग्रंथाचं क्रमशः वाचन. वाचक स्वर योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार. संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी, केसी सोसायटी, संचलित मुजी जेठा महाविद्यालय, जळगाव. योगसूत्र विवेचन माला आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: श्रोते हो नमस्कार, हरिओम. मी डॉक्टर देवानंद सोनार, संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी, केसी सोसायटी संचालित मूळजी जेठा स्वायत्त महाविद्यालय, जळगाव. श्रोते हो, आपण पतंजली योग सूत्रांचं विवेचन बघत आहोत. आत्तापर्यंत महर्षी पतंजलींनी आपल्याला असंप्रज्ञात समाधी कोणकोणत्या मार्गांनी प्राप्त करून घेता येते, समाधी प्राप्त करण्याचा मृदू, तीव्र, अतिसंवेग, कुठल्या संवेगाची इच्छा साधकाच्या ठिकाणी आहे समाधी प्राप्त करून घेण्याची, त्या त्यानुसार त्याला तितक्या तितक्या कमी वेळामध्ये ही समाधी प्राप्त करून घेता येते असं विवेचन आपण बघितलं होतं. पुढील सूत्रामध्ये निर्बीज असंप्रज्ञात समाधी साध्य करून घेण्याचा अतिसुगम उपाय कोणता आहे याबद्दलचं विवेचन महर्षी पतंजली करतात आहे. आणि यामध्ये, या भागामध्ये आपण ईश्वर कसा आहे, ईश्वराचं स्वरूप कसं आहे त्याबद्दलचं सुद्धा विवेचन बघणार आहोत. पहिल्या पदामध्ये 23व्या क्रमांकाच्या सूत्रामध्ये महर्षी पतंजली म्हणतात, ईश्वर प्रणिधानाद्वा, अर्थात ईश्वर प्रणिधानाद्वा म्हणजे अथवा, सूत्राचा अर्थ अथवा ईश्वर प्रणिधानाने सुद्धा. ईश्वर प्रणिधान म्हणजे ईश्वराची आराधना करणे होय, भक्ती करणे होय, ईश्वराच्या नावाचा जप करणे होय, ईश्वराला शरण जाणे, हे सुद्धा ईश्वर प्रणिधानच आहे. म्हणजे महर्षी पतंजलींना असं म्हणायचं आहे की ही समाधी जर तुम्ही श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा या मार्गांनी तुम्हाला प्राप्त करता आली नाही तर पुढचा उपाय, पर्याय देऊन ठेवतात आहे महर्षी पतंजली की ईश्वर प्रणिधानाने सुद्धा तुम्ही समाधी प्राप्त करून घेऊ शकता. आणि त्याचंच वर्णन महर्षी पतंजली करतात आहेत, वाल्या कोळ्याने राम नामाचा जाप करून म्हणजेच ईश्वर प्रणिधान करूनच समाधी सिद्ध प्रभुप्राप्ती करून घेतली होती. उलटा नाम जपत जग जाना, वाल्मिकी हुवे ब्रह्म समाना. राम शब्दाचा उच्चार करता येत नव्हता म्हणून नारदांनी त्यांना मरा मरा शब्द उच्चारायला सांगितला होता. प्रभू नामाच्या जपात केवढं सामर्थ्य आहे याचा प्रत्यय आपल्याला वाल्मिकींच्या उदाहरणावरून नक्कीच करून घेता येतो. यज्ञानाम जपयोग्योस्मी असे म्हणून भगवंतांनी गीतेतही ईश्वर प्रणिधानाचेच महत्व प्रतिपादन केले आहे. वैखरी वाणीने प्रभू नामाचा जप करता करता पुढे ते प्रभू नाम अंतःकरणात इतके सुप्रतिष्ठित होते की पुढे तोंडाने शब्द उच्चारणे बंद झाले तरी अंतःकरणात नामाचे प्रतिध्वनी सातत्याने उमटतच राहतात. परावाणीने होणारा तो जप मग सातत्याने होतच राहतो. या स्थितीचे वर्णन करताना तुलसीदासजी म्हणतात, राम हमारा जप करे हम बैठे आराम. ईश्वर प्रणिधानाचे महत्व सांगताना एक संत तर असं म्हणतात, अहो येता जाता, उठता बसता, कार्य करता, सदा देता घेता, वदनी वदता, ग्रास गिळता, घरीदारी शय्येवरी, बहु सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. या श्लोकातील भगवत चिंतन म्हणजेच ईश्वर प्रणिधान होय. गीतेत ईश्वर प्रणिधानाचे महत्व प्रतिपादन करताना 8व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ओम इत्येकाक्षरम ब्रह्म व्याहरन मान मनुस्मरम, य प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतिम. ईश्वर प्रणिधान करणाऱ्या ज्या माझ्या भक्तांना मी असा बुद्धियोग देतो की त्यामुळे त्यांना माझीच प्राप्ती होऊन जाते. त्या भक्तांवर कृपा करण्यासाठीच त्यांच्या स्वरूपात अस्तित्वात राहणारा मी अज्ञानजन्य अंधकार दैदिप्यमान ज्ञानरूप दीपकाद्वारा नष्ट करतो. जी समाधी सिद्ध करण्याकरिता साधक अनेक वर्षे प्रयत्न करतो तीच समाधी ईश्वर प्रणिधानाने अल्पावधीतच प्राप्त करून घेता येते. म्हणूनच संत नेहमी नामाचा महिमा गातात आणि स्वतःही रात्रंदिवस भगवंताचे नामस्मरण करीत बसतात. ज्या ईश्वराच्या प्राप्तीसाठी मनुष्य एवढा आटापिटा करतो तो ईश्वर असतो तरी कसा, त्याचे स्पष्टीकरण करताना पहिल्या पादामधील 24व्या सूत्रामध्ये महर्षी पतंजली ईश्वराचं स्वरूप स्पष्ट करतात. क्लेश कर्म विपाकाश यैर परामृष्ट पुरुष विशेष ईश्वर. क्लेश कर्म कर्मविपाक आणि आशय या सर्व गोष्टींपासून अलिप्त असलेला पुरुष विशेष म्हणजे ईश्वर होय. पुरुष आणि पुरुष विशेष म्हणजेच जीवात्मा आणि परमात्मा होय. आत्मा हा परमेश्वराचा अंशच असतो, परंतु देह धारण करताच तो देहाशी इतके तादात्म्य साधतो की अज्ञानामुळे क्लेश कर्म कर्माची फळे व त्यांच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या वासनांनी स्वतःच बद्ध होऊन राहू लागतो. अविद्या अस्मिता राग द्वेष आणि अभिनिवेश हे 5 क्लेश असून त्यांचे वर्णनही पतंजलींनी पुढे केलेले आहेच. लौकिक अर्थाने सुद्धा क्लेश या शब्दाचा अर्थ ज्याच्यामुळे दुःख निर्मिती होते तो निकृष्ट भाव होय. कर्म 4 प्रकारचे असते, शुक्ल कृष्ण आणि अशुक्ल अकृष्ण हे कर्माचे 4 प्रकार असून त्यांच्यापासून मिळणारी फळेही 4 प्रकारची असतात. योग्याचे कर्म अशुक्ल व अकृष्ण असल्यामुळे ते योग्याला फळाच्या रूपाने बंधन करू शकत नाही, पण पहिली 3 कर्मे मात्र जीवाला विपरीत फळे देतात व बंधन निर्माण करतात. कर्मफळाचा त्याग न करणाऱ्या मनुष्यांना कर्माचे बरे वाईट मिश्र असे 3 प्रकारचे फळ मेल्यानंतर जरूर मिळते, परंतु कर्मफळाचा त्याग करणाऱ्या मनुष्यांना कर्माचे फळ कधीही मिळत नाही. जीवाला बंधन होते ते सकाम कर्मामुळे व त्याची मुक्ती होते ती निष्काम कर्मामुळे. मनुष्य जशी कर्मे करतो तशीच फळे त्याच्या वाट्याला येत असतात. कर्मानुगो गश्चंती जीव एका असे म्हणतात, त्याचा हा अर्थ आहे. कर्माची फळं म्हणजेच कर्मविपाक होय आणि कर्मामुळे निर्माण होणाऱ्या वासनांचा साठा म्हणजे कर्माशय होय. सकाम कर्म केल्यामुळे सुख दुःखे निर्माण होतात आणि जीवाला विशिष्ट जाती विशिष्ट आयुष्य आणि विशिष्ट भोग विपाकाच्या रूपाने भोगावे लागतात. ईश्वर मात्र क्लेश कर्म कर्मविपाक आणि कर्माशय या सर्व गोष्टींपासून पूर्णपणे मुक्त असतो. भगवंत गीतेत सांगतात, जन्म कर्म च मे दिव्यम. हे अर्जुना, माझा जन्मही दिव्य असतो आणि माझे कर्मही दिव्य असते आणि म्हणूनच न च माम तानि कर्माणि निबंधती धनंजय. हे धनंजया, त्या कर्मात अनासक्त आणि उदासीनाप्रमाणे राहणाऱ्या मला ती कर्मे कधीही बंधन निर्माण करत नाहीत. सामान्य माणसाला कर्म बंधनकारक होते, कारण त्याची कर्मात आणि कर्मफलात आसक्ती तर असतेच, पण कर्म करताना त्याच्या अंतःकरणात कर्तृत्वाचे आणि भोक्तृत्वाचे भावसुद्धा सतत जागृत असतात. भगवंत त्रिगुणात्मक मायेला स्वाधीन करून घेऊन कर्म करतात, तर सामान्य मनुष्य मायेच्या अधीन होऊन कर्म करीत असतो. गीतेच्या 15व्या अध्यायात भगवंत स्वतःला पुरुषोत्तम म्हणतात आणि सांगतात की मी पुरुषोत्तम क्षराहून तर अतीत आहेच, पण अक्षराहूनही उत्तम आहे. परमेश्वराचा अंश असला तरी जीवात्मा अज्ञानामुळे क्लेश भोगतो. मनुष्य जे जे कर्म करतो त्या त्या कर्मांचा साठा संचिताच्या रूपाने त्याच्या खात्यात जमा होत असतो. असे घडते याला कारण तो प्रकृतीशी तादात्म्य करतो हेच असते. ईश्वराची विशेषता प्रतिपादन करताना पुढील सूत्रात मुनी म्हणतात, तत्र निरतिशयम सार्वज्ञ बीजम. त्याच्या म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी सर्वज्ञता निरतिशयाने नांदत असते. सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी ही सर्वज्ञता ईश्वराच्या ठिकाणी बीजाच्या रूपात असते. सूत्रातील निरतिशय या शब्दाचा अर्थ निरपेक्षत्वाने असा आहे. एखादा मुलगा हुशार आहे असे आपण म्हणतो, तेव्हा दुसरा कोणीतरी मुलगा त्याच्यापेक्षा जास्त हुशार असतोच. म्हणजे पहिल्या मुलाची हुशारी ही निरतिशय नसते, ती सातिशय असते, तुलनात्मक असते. भगवंताच्या ठिकाणी असलेली सर्वज्ञता अशी सातिशय नसते, ती निरतिशय असते. याचा अर्थ असा झाला की भगवंता इतका सर्वज्ञ विश्वात दुसरा कोणीही नाही, किंवा भगवंता इतकी सर्वज्ञता अन्य कोणातही नाही. भगवंत सर्वांचे सर्व काही जाणतात. गीतेत स्वतः भगवंतांनीच म्हटलेले आहे, वेदाहम समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि माम तु वेद न कश्चन. हे अर्जुना, पूर्वी होऊन गेलेल्या वर्तमान काळातील आणि पुढे होणाऱ्या सर्व प्राण्यांना मी जाणतो, पण श्रद्धा भक्ती नसलेला कोणीही मला जाणत नाही. ईश्वराची निरतिशय सर्वज्ञता स्पष्ट करताना तुलसीदासजी म्हणतात, चीटी के पाव मे नुपूर भी साहब सुनता है. पुढे ते म्हणतात, बिना कान से भगवंत सब सुन सकते है और बिना पग से चल भी सकते है. ज्ञानम अनंत ब्रह्म असे म्हणून शास्त्र ही ईश्वराला अनंत ज्ञानाचीच उपमा देतात. महाप्रलय झाल्यानंतर संपूर्ण सृष्टी ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरात लय पावते आणि ब्रह्मदेव स्वतः त्या परमेश्वरात लय पावतो. पुढे जेव्हा महासर्ग होतो तेव्हा विश्वाची पुन्हा निर्मिती होते. त्यावेळी विश्वात कशा कशाची निर्मिती होणार आहे आणि ती कशा प्रकारे होणार आहे या सर्व गोष्टींचे ज्ञान परब्रह्मरूपी बीजात साठवलेले असते. म्हणून पतंजली मुनी या सूत्रात म्हणतात, तत्र निरतिशयम सर्वज्ञ बीजम. पुढील सूत्रात मुनी म्हणतात, स एष पूर्वेशामपि गुरु कालेनानवच्छेदात. तो परमेश्वर पूर्वी होऊन गेलेल्या सर्वांचा गुरु असतो. त्याला काळाची मर्यादा नसते. विश्वात उत्पन्न होणारी प्रत्येक गोष्ट काळाने मर्यादित असते आणि म्हणूनच श्रीमद भगवद्गीता म्हणते, त्यानुसार जे जन्माला येते ते मरतेच आणि जे मरते ते पुन्हा जन्माला येते. सृष्टीची रचना करण्यापूर्वी परब्रह्म ब्रह्मदेवाच्या रूपाने अवतरित होते, म्हणजेच ते जन्माला येते. उपजे ते नाशे हा नियम म्हणूनच त्यांनाही लागू होतो. म्हणून भगवंत गीतेत म्हणतात, हे अर्जुना, ब्रह्मलोकापर्यंतचे सर्व लोक पुनरावर्ती आहेत, परंतु हे कुंतीपुत्रा, मला प्राप्त झाल्यावर पुनर्जन्म न विद्यते, पुनर्जन्म होत नाही, कारण मी काळातीत आहे. आणि हे सर्व ब्रह्मादिकाचे लोक काळाने मर्यादित असल्याने अनित्य आहे. पतंजली मुनी म्हणतात, तो ईश्वर पूर्वी होऊन गेलेल्या सर्वांचा गुरु असतो, म्हणजेच तोही सृष्टी निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाचाही गुरु असतो. उत्पन्न व नष्ट होणाऱ्या भूतांना जशी काळाची मर्यादा असते तशी काळाची मर्यादा ईश्वराला नसते. ईश्वर तर स्वतःच काळरूप असतात. आपले विश्वरूप अर्जुनाला दाखवितांना आपण कोण आहोत हे सांगताना भगवंत म्हणतात, मी लोकांचा नाश करणारा वाढलेला महाकाळ आहे. यावेळी या लोकांच्या नाशासाठी मी प्रवृत्त झालो आहे. म्हणून शत्रुपक्षीय सैन्यात जे योद्धे आहेत ते सर्व तुझ्या शिवायही राहणार नाहीत. म्हणजेच तू युद्ध केले नाहीस तरी या सर्वांचा नाश होणार. या सूत्रात आलेला गुरु हा शब्द उपदेश करणारा या अर्थाने तर तो आहेच, पण पिता या अर्थाने सुद्धा आहे. गीतेत भगवंत म्हणतात, पिता हमस्य जगतो माता धाता पितामह. मी या विश्वाचा पिता माता तर आहेच, पण धाता धारण करणारा मी पितामह म्हणजे आजोबा सुद्धा आहे. आपण जर आपल्या गुरूंची किंवा पित्यांची परंपरा मागे मागे नेली तर ती परंपरा ज्या ठिकाणी संपते तिथे ईश्वर असतो. आणि म्हणून ईश्वर पूर्वेशामपी गुरु म्हटले जातात. गुरु परमेश्वरापेक्षाही श्रेष्ठ मानला जातो, कारण परमेश्वर प्राप्तीचा मार्ग गुरु शिष्याला दाखवित असतो. म्हणूनच संत म्हणतात, गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाव, बलिहारी गुरु आपकी गोविंद दियो बताय. श्रोते हो, आजच्या या भागामध्ये आपण समाधी प्राप्तीचा अन्य उपाय म्हणून ईश्वर प्रणिधान आणि ज्या ईश्वराला आपल्याला शरण जायचे आहे त्या ईश्वराचं स्वरूप कसं आहे त्याबद्दलचं काही विवेचन आपण आज ऐकलं. पुढील भागामध्ये अजून विस्तृतपणे ईश्वराबद्दलचं विवेचन आपण बघणार आहोत. तोपर्यंत हरिओम.
1: रेडिओ मनभावन 90.8 FM प्रस्तुत योगसूत्र विवेचनमाला, अध्यात्म मनशांती आणि जीवनदर्शन यांचा सुरेख संगम, श्रीमद भगवत गीतेच्या संदर्भातून पातंजल योगदर्शनाचा सखोल प्रवास, पातंजल योगदर्शन अर्थात मनाचे शास्त्र या प्राध्यापक भगवत भरंबे लिखित ग्रंथाचं क्रमशः वाचन, वाचक स्वर योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार, संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी, KC सोसायटी संचलित मुजिजेठा महाविद्यालय जळगाव. योगसूत्र विवेचनमाला आपल्या रेडियो मनभावन 90.8 FM पर, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: आप सुन रहे हो रेडियो मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपले खानदेश, आपली माणसं.
4: नमस्कार रसिक श्रोते हो, 90.8 मनभावन या FM च्या टीम कडून मी प्रिया सफळे तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. श्रोते हो, अवकाश कसं तारांगणाने लखलखतं अगदी तसंच काव्य अवकाशही अनेक नामवंत कवींच्या प्रतिभेनं चमचमत. काव्य नक्षत्र या कार्यक्रमात मराठी साहित्याला लाभलेल्या प्रतिभावंत कवी कवयित्रींचा थोडक्यात परिचय आणि त्यांच्या अप्रतिम कवितांचा आनंद आपण घेतोय. सादर करतेय कार्यक्रम काव्य नक्षत्र. श्रोते हो, कविता कथा कादंबरी व्यक्तिचित्र ललित साहित्य बाल साहित्य समीक्षा इत्यादी वाङ्मय प्रकारात विपुल लेखन करणाऱ्या रूपसी तोच चंद्रमान भात कळ्यांचे दिवस फुलांच्या राती जन्म जान्हवी गोंदण अनोळख वर्षा अशा काव्यसंग्रहातून शब्दांची अवीट उधळण करणाऱ्या शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती स्वराज्यासाठी रक्त सळसणारं गीत लिहिणाऱ्या श्रोते हो, आपण ओळखलं असेलच या काव्य नक्षत्राला, प्रतिभा संपन्न कवयित्री शांता शेळके. श्रोते हो, आज शांताबाई शेळके आपल्यामध्ये नाहीत ही कल्पनाही अत्यंत अस्वस्थ करणारी आहे. शांताबाईंचा जन्म 12 ऑक्टोबर 1922 मध्ये इंदापूर या छोट्याशा खेड्यात झाला. त्यांचं बालपण खेड मंचरच्या परिसरात गेलं, त्यामुळं ग्रामजीवन आणि ग्राम संस्कृती त्या अगदी समरसून जगल्या. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती यांचे अनेक पदर अनेक पैलू त्यांनी निरखून निरखून पाहिले होते. लोकगीतांचा फार मोठा प्रभाव त्यांच्या गीतरचनेवर पडलेला दिसतो. एकामागून एक मिळत गेलेल्या पुरस्कारांमुळं सन्मानांमुळं त्यांच्या जीवनाचा आलेख कमानीसारखा चढता वाढताय. निवृत्तीनंतरही पूर्वीप्रमाणेच त्या उत्साही आणि चैतन्यमयी जीवन जगल्या. शांताबाईंची प्रत्येक कविता मला आवडते, तीही अगदी मनापासून. याचं कारण प्रत्येक कवितेत सहजता आणि प्रसन्नता आहे. त्यांच्या मनातील अर्थ अगदी स्वच्छपणे प्रतिबिंबित झालेला आहे. प्रत्येक कवितेत तो आपल्याला दिसतो आणि तिचा अर्थ समजून घेण्यासाठी कोणतीच झटापट करावी लागत नाही. आजकालचा प्रतीकवाद आणि त्यामुळं निर्माण होणारं गूढ उंजन असं त्यांच्या कवितेत मुळीच दिसत नाही. त्यांच्या कवितेतून कोणत्याही क्रांतिकारकत्वाचा अधिकार त्यांना सांगायचाच नसतो. त्यांची प्रत्येक कविता म्हणजे केवळ सरळ शुद्ध निरागस आत्माविष्कार आहे. श्रोते हो, आपली कविता ही आपल्या जीवनातील समाधान आहे अशी शांताबाईंची भावना होती. जेव्हा जेव्हा हृदयात हर्ष दाटून येऊन त्यांच्या मनात मधुर भाव उसळले तेव्हा तेव्हा ते त्यांनी कवितेमध्ये ओतून दिले. दुःखाचा कटू चषक घेऊन नियती जेव्हा त्यांच्या दारी आली तेव्हाही कवितेचा आश्रय घेऊन तिची सारी कटुता त्यांनी सहन केली. बाह्य जगास विटून चित्त अंतर्मुख होई त्यावेळीही त्यांनी कवितेबरोबरच हितगुज केलं. त्यांचा आणि कवितेचा स्नेह युगायुगाचा आहे असंच वाटतं. शांता शेळके स्वतःच्या काव्यलेखनासंदर्भात असं म्हणतात, मला कवितेकडून ओढून नेणारी पहिली गोष्ट शब्द हीच आहे. शब्दाकडून अर्थाकडं असा माझा काव्यप्रवास. शब्द ही गोष्ट प्रथम मला केव्हा भेटली, शब्दांच्या प्रेमात मी कशी पडले, शब्दांशी कसे खेळले, या साऱ्या प्रश्नांची उत्तरं मी शोधू लागते आणि शब्दांचंच काव्य उमटतं. ऐकूया ही कविता. कवितेचं शीर्षक आहे हे शब्द. प्रत्येक या शब्दावरी माझा ठसा, माझा ठसा. हे शब्द माझा चेहरा, हे शब्द माझा आरसा. शब्दांसवे मी जन्मले, शब्दातुनी मी वाढले. हा शाप हे वरदान, हा दैवे दिलेला वारसा. शब्दात काळीच गोठते, शब्दात रक्त उफाळते. शब्दात काळीच गोठते, शब्दात रक्त उफाळते. शब्दातुनी थर कापती, अन वाहती माझा नसा. होऊन हे काटे कधी रक्ताळुणी मज टाकिती. होऊन हे काटे कधी रक्ताळुणी मज टाकिती. केव्हा फुलाहून कोवळे मी स्पर्श वेचावा कसा. केव्हा फुलाहून कोवळे मी स्पर्श वेचावा कसा. शब्दात चित्र रेखली, शब्दात शिल्प कोरली. शब्दात चित्र रेखली, शब्दात शिल्प कोरली. शब्दामध्ये पिकुनी पुरे फळ हे आता आले रसा, आता आले रसा. मी जाणते इतुकेच की त्यांच्या विना कंगाल मी. मी जाणते इतुकेच की त्यांच्या विना कंगाल मी. पाषाण हे यांच्यावरी मी लाविते मजला कसा, मी लाविते मजला कसा. शब्दामध्ये जगणे मला, शब्दामध्ये मरणे पुन्हा. शब्दांमध्ये जगणे मला, शब्दांमध्ये मरणे पुन्हा. हे अंतहीन समुद्र से माझा परी दुबळा पसा. हे अंतहीन समुद्र से माझा परी दुबळा पसा, माझा परी दुबळा पसा. श्रोते हो, 1996 आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद शांताबाईंनी भूषविलं. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा जीवन गौरव पुरस्कार त्यांना मिळाला. एकामागून एक अनेक पुरस्कार सन्मान मिळतच गेले. जीवनानं शांताबाईंना आणि शांताबाईंनी जीवनाला भरभरून दिलं. एक लोकप्रिय कवयित्री, गीतकार, कथाकार, कादंबरीकार, ललित लेखिका अशा उत्साहाचं, चैतन्याचं मूर्तिमंत रूप म्हणजे शांताबाई। ऐकूया वर्षा या काव्यसंग्रहातील स्वतःचं अप्रतिम वर्णन करणारी ही एक सुरेख कविता। कवितेचं शीर्षक आहे मी। मेघांची पटले भेदुनी गगनोदरी, संचार करी तो गरुड नसे मी परी। मेघांची पटले भेदुनी गगनोदरी, संचार करी तो गरुड नसे मी परी। बहरली जिथे हिरवळीत कोमल फुले, मी फूल पाखरू झुले तिथे चिमुकले। मी फूल पाखरू झुले तिथे चिमुकले। लखलखून उजळी घन तिमिराला अशी, मी विद्युल्लतिका नसे कुणी उर्वशी। ढग एक परी जो दिसतो गगनांगणी, चमकते तयातून इवली मी चांदणी, इवली मी चांदणी। उद्दाम उधळते सुगंध श्वासातुनी, मी गुलाब कलिका नाही मी मानिनी। लाजुनिया बसते लपून पर्णांतरी, लाजुनिया बसते लपून पर्णांतरी। मी साधी भोळी तुळशीची मंजरी, मी साधी भोळी तुळशीची मंजरी। दुंदुभी परी जे आसमंत घुमवीत, दुंदुभी परी जे आसमंत घुमवीत, ते गंभीर नाही मी सागर गर्जित। नाचतो परी कडातून निर्झर, मी कलरव त्याचा अस्फुट अनमरमर, मी कलरव त्याचा अस्फुट अनमरमर। द्वेषाचे नाही भयंकर मी तांडव, क्रोधाची नाही ज्वाला मी अभिनव। द्वेषाचे नाही भयंकर मी तांडव, क्रोधाची नाही ज्वाला मी अभिनव। जे फुले कारण चिमण्या गालांवरी, त्या हास्यामधली केवळ मी माधुरी। जे फुले अकारण चिमण्या गालांवरी, त्या हास्यामधली केवळ मी माधुरी, केवळ मी माधुरी। दिवसामागून दिवस, वर्षामागून वर्ष सरतात, अरम्य ते बालपण, तारुण्यातील मधुर क्षण कसे संपतात ते समजतच नाही। जीवनपट सुखदुःखाच्या अनंत धाग्यांनी गुंफला जातो। अर्धविस्मृत आठवणींच्या पिंग्यानं मन कधी हसत, कधी हळवं होतं। अनेक स्वप्न, अनेक आठवणी मनाला कधी रिझवतात तर कधी रडवतात। अशीच आठवण चंद्रकळेची, गर्भरेशमी पोताची, तिच्या कोऱ्या सुवासाची, तिच्यावर पडलेल्या हळदी कुंकवाच्या डागाची, पदरात घेतलेल्या ओटीची, आणि नंतर फिक्या फिक्या होत गेलेल्या जीर्ण जीर्ण घडीची। ऐकूया कविता चंद्रकळा। आठवणीतील चंद्रकळेचा गर्भरेशमी पोत मऊ, गर्भरेशमी पदरा पोटी सागर गोटे नऊ खऊ। आठवणीतील चंद्रकळेवर, आठवणीतील चंद्रकळेवर तिळगुळ नक्षी शुभ्र खडी, कल्पनेत कल्पनेत हलक्या हाती उकलून बघते घडी घडी। आठवणीतील चंद्रकळेचा हवा हवासा वासनवा, आठवणीतील चंद्रकळेचा हवा हवासा वासनवा। स्मरणानेही अवती भवती पुन्हा झुळझुळे तरुण हवा, पुन्हा झुळझुळे तरुण हवा। आठवणीतील चंद्रकळेच्या पदरा आडून खुसू खुसू, आठवणीतील चंद्रकळेच्या पदरा आडून खुसू खुसू। जरा लाजरे खोड कर पुन्हा उमटे गोड हसू, जरा लाजरे खोड कर पुन्हा उमटे गोड हसू। आठवणीतील चंद्रकळेवर, आठवणीतील चंद्रकळेवर हळदी कुंकू डाग पडे, संक्रांतीचे वाण घ्याया पदर होई सहज पुढे, संक्रांतीचे वाण घ्यावया पदर होई सहज पुढे, आठवणी तिल चंद्र कळाती, जीर्ण होनी आज विटे, जीर्ण होनी आज विटे, उदास फिक्या रंगा आढून एक उसासा क्षण उमटे, उदास फिक्या रंगा आढून एक उसासा क्षण उमटे, क्षण उमटे। एका प्रतिभावंतानं वाङ्मय प्रकार तरी हाताळावेत किती, कथा कादंबरी आत्मचरित्र व्यक्तिचित्र भावगीत कोळी गीत द्वंद्व गीत लावणी बालगीत किती किती ही सृजनशीलता। डॉक्टर सरोजनी बाबर यांच्याबरोबर लोकगीतांच्या भावविश्वाचे विविध पदर उलगडून दाखवणाऱ्या गुजगोष्टीतून आपली मराठी संस्कृती किती समृद्ध आणि संपन्न आहे याचं यथार्थ दर्शन घडविणारा कार्यक्रम आठवला का श्रोते हो? रान जाई श्रोते हो आपल्या चिरस्मरणात आहे हो ना? शांताबाईंच्या स्वरलालित्य आणि गीत बांधणीची कितीतरी बालगीतं आपणास ज्ञात आहेत। पाऊस आला वारा आला, किलबिल किलबिल पक्षी बोलती, मारू बेडूक उडी गड्यानो, मारू बेडूक उडी, पप्पा सांगा कुणाचे, खोळी माझी काढाल तर, आई बघ ना कसा हा दादा, विहीण बाई उठा आता उठा आता उठा। आठवलीत ना ही बालगीत? तर गंमत अशी झाली, शांताबाईंना एक हसरी कविता सुचली बरं का एका म्हणीची, चला ऐकूया। कवितेचं शीर्षक आहे नथ। चिमणा बाहेर कामाला गेला, चिमणा बाहेर कामाला गेला, त्याला सापडला एक मोती, चिमणी घरात स्वयंपाक करून त्याची वाट बघत होती, चिमणी घरात स्वयंपाक करून त्याची वाट बघत होती। टपोरा सुंदर मोती बघून चिमणी चिमण्याला म्हणते कशी, टपोरा सुंदर मोती बघून चिमणी चिमण्याला म्हणते कशी, याची छानशी नथ करीन नाकात घालीन अशी अशी। बापडा चिमणा करतो काय, सोनाराच गाठलं दुकान, तारे मध्ये मोती गुंफून नथ करून आणली छान, तारे मध्ये मोती गुंफून नथ करून आणली छान। चिमणीची चोच इवली इवली, चिमणीची चोच इवली इवली, तिला नथ पेलणार कशी, तिला नथ पेलणार कशी, नथ घालून आपलं रूप आरशात ती बघणार कशी, नथ घालून आपलं रूप आरशात ती बघणार कशी। खटपट करून चिमणी दमली, खटपट करून चिमणी दमली, मग गुपचूप राहिली बसून, मग गुपचूप राहिली बसून, नाकापेक्षा मोती जड चिमणा बोलला चावट हसून, नाकापेक्षा मोती जड चिमणा बोलला चावट हसून। बघता बघता शांताबाईंनी साहित्यातील कितीतरी क्षेत्र लीलया मिळवली। प्राध्यापक श्री म माटे यांच्यासारख्या आदर्श पुरोगामी काव्यात्म गुरूंचा आशीर्वाद त्यांना लाभला होता। स्त्रियांना शिक्षण दुर्लभ अशा काळात त्या एम ए झाल्या। मराठी वाङ्मयाबरोबरच संस्कृत इंग्रजी वाङ्मयाचा सखोल व्यासंग त्यांना होता, नवेपणाचा ध्यास होता। जपानी हायकूचा अनुवाद असो की संस्कृत मेघदूताचा मराठी भावानुवाद, कालिदासाच्या भावविश्वाला स्पर्शूनच जात नाही तर साकार करण्याचाही प्रयत्न करतो। रसिक हो, चांदोमामा अंगाईतला, चांदोबा लिंबोणीच्या झाडामागं लपलेला, तोच चंद्रमा नभातला प्रियकर प्रियसीच्या मनातील प्रीतीचे धागे जोडणारा, आणि असाच चंद्र आपल्या वयाबरोबर वाढत जाणारा, थकलेला वाकलेला आपल्या आयुष्यातील तिन्ही काळाचा खरा साक्षीदार, उंच उंच आभाळातून आपल्याकडं पाहणारा, कधी हसवणारा तर कधी रडवणारा, प्रतिभेचं अद्वितीय लेणं लाभलेल्या कवित्री शांता शेळके यांच्या लेखणीतील चंद्राची विविध रूपं आपण पाहायलाच हवीत. पाहूया, ऐकूया मी चंद्र पाहिला. चंद्र प्रथम पाहिला, चंद्र प्रथम पाहिला मामाच्या चिरेबंदी वाड्यातून, निंबोणीच्या लेकूरवाड्या झाडातून. तेव्हा आईनं भरवलेल्या दूध भाताला होता चांदण्या

स्वप्न भरल्या तरुण मनातून, तेव्हा तेव्हा सर्वांग झालं चांदण्यानी मोहरलेलं झाड, चंद्रच चंद्र दाटून आले मिटल्या पापणी आड, चंद्रच चंद्र दाटून आले मिटल्या पापणी आड। नंतर चंद्र पाहिला, नंतर चंद्र पाहिला तेव्हा मी होते घनगर्द रानातले तृप्त तळे, ज्यात तुडुंब फुलली होती शतदल शुभ्र कमळे। चंद्र चंद्र अलगद उतरून खाली आला, चंद्र अलगद उतरून खाली आला, आप खुशीने कमळा कमळात बंदिस्त झाला, आप खुशीने कमळा कमळात बंदिस्त झाला। आणि परवा चंद्र पाहिला, चंद्र पाहिला एकटाच फिरताना, चंद्र पाहिला एकटाच फिरताना, जड पावलांनी आभाळ पार करताना, जड पावलांनी आभाळ पार करताना। चंद्र थकलेला खाली वाकलेला, चंद्र थकलेला खाली वाकलेला, वयाचं ओझ वाहून, वयाचं ओझ वाहून ओळखीचं उदास हसला चंद्र माझ्याकडं पाहून, ओळखीचं उदास हसला चंद्र माझ्याकडं पाहून, चंद्र माझ्याकडं पाहून। श्रोते हो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातलं एक अढळ स्थान, हळुवार हृदयात जपलेलं, देवासमान पूजलेलं, स्वतः अनंत वेदना साहून मानव जन्मात येण्याचं आपल्याला भाग्य देणारं, जन्मापासून मृत्यूपर्यंत अन नंतरही अतूट साथ देणारं एक आणि एकमेव स्थान तुम्ही ओळखला असेलच, होय आई। श्रोते हो, आपण कितीही मोठे झालो तरी तिचा आपण बाळच असतो, नाही का? अशा हळुवार नात्याला किती कोमल शब्दात गुंफलंय शांताबाईंनी। ऐकूया कविता, अजूनही। अजूनही असते तिच्यापाशी नखभर काजळ, अजूनही असते तिच्यापाशी नखभर काजळ, माझ्या जळजळत्या डोळ्यांसाठी आणि चिमूटभर अंगारा माझी असली नसली इडापिडा टाळण्यासाठी। अजूनही असते तिच्यापाशी नखभर काजळ, माझ्या जळजळत्या डोळ्यांसाठी आणि चिमूटभर अंगारा माझी असली नसली इडापिडा टाळण्यासाठी। मऊसूद गोधडीची हवी हवीशी ऊब मला वेढून घेत असते तिच्या आसपास, आणि बाळ जीभ जागा करतो तिच्या हातचा एखादा घास, आणि बाळ जीभ जागा करतो तिच्या हातचा एखादा घास। तिच्यापाशी जाताना एक एक वर्ष सालीसारखं गळत जातं अंगावरून, तिच्यापाशी जाताना एक एक वर्ष सालीसारखं गळत जातं अंगावरून। कोवळं आनंदवय हसत हसत सामोरं येतं दुरून, कोवळं आनंदवय हसत हसत सामोरं येतं दुरून। माझं तान्हपण सुखरूप तिच्या संरक्षक ओटीत, माझं तान्हपण सुखरूप तिच्या संरक्षक ओटीत, बाळ डोळ्यांनी बघते जग प्रत्येक नव्या भेटीत, बाळ डोळ्यांनी बघते जग प्रत्येक नव्या भेटीत, प्रत्येक नव्या भेटीत मनाच्या मिठीत, मनाच्या मिठीत। कवी हा स्वतःच्या मनोविश्वातून इतरांच्या मनोविश्वात प्रवेश करतो आणि त्या विश्वातील भावनांचे कल्लोळ व्यक्त करतो। त्याची वृत्ती ही विस्तारलेली असते, अनेक गोष्टी जसं की दुःख व्यथा कारुण्य या सहन करण्यासाठीच असतात, त्यांचं प्रदर्शन नको। उलट सामान्य सुखापेक्षा त्या गोष्टी त्या कवीला बहुमोल वाटतात। शांताबाईंच्या ओठावरही असंच एक गूज आहे, पण ते गूज

त्या सांगणार आहेत का? श्रोतेहो, ऐकूया एक सुरेख कविता. हे गाणं जे भावनाकुल आहे, नादपूर्ण आहे, म्हणूनच तुमचं माझं साऱ्यांचंच आवडतं आहे. आहे मनात काही मी बोलणार नाही, ओठात गूज येते मी खोलणार नाही, ओठात गूज येते मी खोलणार नाही. दैवे मला मिळाली माझी व्यथा अमोल, दैवे मला मिळाली माझी व्यथा अमोल, सामान्य या सुखाशी मी तोलणार नाही, सामान्य या सुखाशी मी तोलणार नाही. जे बोलतात त्यांना लाभे जगात सारे, जे बोलतात त्यांना लाभे जगात सारे, मोहात गुंतुनिया मी डोलणार नाही, मोहात गुंतुनिया मी डोलणार नाही. प्राणाहुनी जपेन, प्राणाहुनी जपेन माझ्या मुक्या फुलांना, प्राणाहुनी जपेन माझ्या मुक्या फुलांना, एक एक पाकळीला मी सोलणार नाही, एक एक पाकळीला मी सोलणार नाही. रसिक श्रोते हो, शेवटी आयुष्याला काही मर्यादा आहेत, काही सीमारेषा आहेत. हे सारं कधीतरी संपायचंच असतं. भवतीचे तोड पाश, हृदयाची सोढ आस, क्षणिक येथला निवास, हसुनी घे करुनी गोड, हेच तुझे विहित. अश्रू का मग नयनी, शोक गीत का वदनी, सांघाती येन कुणी, चल जीवा एकाकी मार्ग आक्रमित. सृष्टीच्या नियमानुसार शांताबाईंच्या आयुष्याला पूर्णविराम मिळाला, पण त्यांचं स्वतःच आयुष्य जरी संपलं असलं तरी त्यांचं अस्तित्व शब्दाशब्दातून इथं निरंतर राहणार आहे, आपल्या हृदयांतरी. हो ना, एक सुरेख कविता. असेन मी नसेन मी, असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे, फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत हे. असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे, फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत हे. हवेत ऊन भोवती सुवास धुंद दाटले, तसेच काहीसे मनी तुला बघून वाटले. तृणात फूल पाखरू तसे वसेल गीत हे, फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत हे. स्वये मनात जागते न सूर ताल मागते, स्वये मनात जागते न सूर ताल मागते, अबोल राहुनी स्वतः अबोध सर्व सांगते, अबोल राहुनी स्वतः अबोध सर्व सांगते. उन्हे जळात हालती तिथे दिसेल गीत हे, फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत हे, फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत हे. कुणास काय ठाऊके कसे कुठे उद्या असू, कुणास काय ठाऊके कसे कुठे उद्या असू, निळ्या नभात रेखेली नकोस भावना पुसू. तुझ्या मनीच राहिले तुला कळेल गीत हे, तुझ्या मनीच राहिले तुला कळेल गीत हे, फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत हे. असेन मी असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे, फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत हे, उद्या हसेल गीत हे. रसिक श्रोते हो, 6 जून 2002 हा दिवस साहित्य क्षेत्राला पोरकं करून गेला. शांताबाई, तुम्ही म्हणजे या काव्य अवकाशातील एक अलौकिक नक्षत्र आहात. शब्दरूपानं तुम्ही आहात आमच्या हृदयात. श्रोते हो, शांताबाईंची कविता ही त्यांची स्वतःची कविता आहे. त्यांच्या जगण्यातील सुखदुःखाचं पाठबळ घेऊन ती उभी आहे
आणि तिनंही त्यांना जगण्याचं बळ दिलंय. कवितेच्या इतिहासाच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर सौंदर्यवादी निर्भरशील व्यक्तित्वाचं सर्व विशेष मुखर करणारी त्यांची प्रत्येक कविता आहे. स्वतःच्या स्वभावधर्मानुसार ती आपली वाट चोखळत राहिली. तिनं आवाज चढवून स्वतःचं अस्तित्व प्रकट करण्याचा कधी प्रयत्न केला नाही. आत्मपर पण आत्मरत नव्हे, लोकप्रिय पण लोकानुरंजन करणारी नाही, परंपराप्रिय पण नवविमुख जुनाट नाही, अशी सत्वशील, प्रसन्न आणि हृदयस्पर्शी आंतरिक भावबळानं समृद्ध असलेली शांताबाईंची कविता, प्रत्येक कविता अस्तंगत होत चाललेल्या आधुनिक मराठी काव्याच्या परंपरेची शेवटची खूण आहे. 100 वर्ष खळाळत वाहत आलेल्या या प्रवाहात शांताबाईंनी आपल्या कवितेचा दिवा सोडून दिलाय. स्वतःभोवतीचे पाणी उजळीत आणि काठावरून पाहणाऱ्यांच्या मनात अननुभूत आनंदाच्या लहरी उठवीत हा दिवा अद्याप तेवत राहिलेला आहे. तो तसाच राहो, पुढं जात राहो. या प्रतिभावंत काव्य नक्षत्रास विनम्र अभिवादन. धन्यवाद.